219 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. सुप्रभा श्रोते हो, प्रथम प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौरतिथी, 22 वैशाख, शके 1948 म्हणजेच 12 मे 2026. आकाशवाणी परभणीच्या FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्थानिक प्रसारणानंतर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता. प्रथम प्रसारण सभेला आता सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजविलेला राग गुणक्कली आपण ऐकलात. 229° नो मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 6 वाजत आहेत. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मनःशांती हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर येते ती एक संत वाहणारी नदी, पर्वतावरची नीरव शांतता किंवा पहाटेचा प्रसन्न गारवा. आजच्या धावपळीच्या, कोलाहलाच्या आणि स्पर्धेच्या युगात माणसाकडे सर्व काही आहे, संपत्ती आहे, तंत्रज्ञान आहे, सुखसोयी आहेत, पण एक गोष्ट मात्र दुर्मिळ होत चालली आहे, ती म्हणजे शांतता. आपण बाहेरच्या जगात शांतता शोधतो, पण खरी शांतता ही आपल्या आत दडलेली असते. मनःशांती म्हणजे केवळ विचारांचा अभाव नव्हे, तर विचारांच्या गोंधळातही स्वतःला स्थिर ठेवण्याची एक कलाच आहे असं म्हणावं लागेल. आजचं मानवी जीवन हे नोटिफिकेशन्स आणि डेडलाईन्समध्ये अडकलेलं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं मन सतत कोणत्या ना कोणत्या माहितीवर विचार करत असतं. तुलना, मत्सर, भविष्याची चिंता आणि भूतकाळातील चुकांचा पश्चाताप यामुळं मनाच्या गाभाऱ्यामध्ये सतत द्वंद्व खवळलेलं असतं. मन हे एका कोऱ्या कागदासारखं असायला हवं, ज्यावर आपण शांतपणे जगण्याचे अनुभव लिहू शकू. पण आज तो कागद इतका ओरखडलेला आणि अस्ताव्यस्त लिहून भरलेला आहे की तिथे शांततेसाठी जागाच उरलेली नाही. बाहेरचा आवाज आपण खिडक्या लावून बंद करू शकतो, पण मनाच्या आतला आवाज कसा बंद करणार? इथूनच मनःशांतीच्या शोधाचा प्रवास सुरू होतो. अनेकांना वाटतं की हिमालयात गेल्यावर किंवा एकांतात बसल्यावर मनःशांती मिळते, पण खरी मनःशांती ही परिस्थितीवर अवलंबून नसते, ती तुमच्या प्रतिसादावर अवलंबून असते. जेव्हा आपल्या आयुष्यात वादळ सुरू असतं, आव्हानं समोर उभी असतात, तरीही आपण आतून विचलित होत नाहीत, त्याला स्थितप्रज्ञ किंवा खरी मनःशांती म्हणावं. ज्याप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागावर कितीही मोठ्या लाटा उसळल्या तरी समुद्राचा तळ मात्र शांत असतो, तसं आपलं व्यक्तिमत्व असायला हवं. बाहेरच्या घडामोडींचा परिणाम जेव्हा आपल्या अंतर्मनावर होणं थांबतं, तेव्हा खऱ्या अर्थाने एक मानसिक शांतीचा अनुभव आपल्याला येतो. मन अशांत असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अपेक्षा. आपण जगाकडून, परिस्थितीकडून आणि स्वतःकडूनही खूप मोठ्या अपेक्षा ठेवतो, आणि जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा चिडचिड, राग आणि नैराश्य येतं. देणं आणि सोडून देणं या दोन गोष्टी ज्याला जमल्या त्याला मनःशांती गवसली असं म्हणायला हवं. जुन्या जखमा, अपमान आणि दुःख

खोटाळून बसल्याने मन जड होतं आणि त्यामुळं निराशा आणि दुःखच पदरी येतं. एखादा जड दगड हातात धरून आपण लांबपर्यंत चालू शकत नाही, तो कुठेतरी खाली ठेवावाच लागतो. तसंच मनातले जुने ओझे खाली ठेवल्याशिवाय शांततेचा प्रवास सुरू होत नाही. माफ करणं ही केवळ दुसऱ्यावर केलेली दया नसते आणि या मनःशांतीसाठी पहिल्यांदा आपण काय करायला हवं तर माफ करायला शिकायला हवं. माफ करणं ही केवळ दुसऱ्यावर केलेली दया नसते तर ती स्वतःला शांत ठेवण्यासाठी केलेली एक खूप मोठी महत्त्वाची अशी कृती असते. प्राणायाम हा तर मनाला शांत करण्याचा प्राचीन आणि प्रभावी मार्ग सांगितला आहे. श्वासावर लक्ष केंद्रित केल्यानं मनाचं धावणं मंदावतं आणि आपण केंद्रस्थानी स्थिर होतो. काही लोकांना वाटतं की काम न करणं म्हणजे शांती, पण हे साप चुकीचं आहे. रिकामं मन हे सैतानाचं घर असतं असं म्हणतात. जेव्हा आपण आपल्या आवडीच्या कामात पूर्णपणे बुडून जातो तेव्हा आपल्याला वेळेचं आणि जगाचं भान राहत नाही. ती अवस्था म्हणजेच कामातली शांतता असते. स्वतःला विधायक कामात गुंतून ठेवणं हे खरं तर मनःशांतीचं उत्तम साधन आहे. मनःशांती ही विकत मिळणारी वस्तू नाही, ती शोधावी लागणारी गोष्ट नाही. बाहेरून कोणीही येऊन तुम्हाला शांतता देऊ शकत नाही. ती आपल्याला आपल्या स्वतःच्या विचारातून, कृतीतून आणि संयमातून निर्माण करावी लागते. थोडक्यात सांगायचं तर मनःशांती म्हणजे सर्व समस्या संपवणं नव्हे तर समस्यांच्या मधोमध राहूनही आपलं मानसिक संतुलन टिकवून ठेवणं. शांत राहणं हे जगातील सर्वात मोठं सामर्थ्य आहे. मनःशांती मिळवायची असेल तर मानसिक संतुलन साधून आलेल्या समस्यांना सामोरं जाणं आणि धीरानं त्या समस्या सोडवणं हाच एक मनःशांतीसाठीचा महत्त्वाचा उपाय आहे. आणि म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की ज्यानं मनावर विजय मिळवला त्यानं जगावर विजय मिळवला.

विचारशलाका या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण मनशांती याविषयी सीमा भालेराव यांचे विचार ऐकलेत. वाचक स्वर होता सुषमा कुलकर्णी यांचा. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:11 झाली आहेत. श्रोते हो, प्रातःकाळच्या या रम्य अशा वातावरणात आनंद घेऊयात सुमधूर अशा भक्तिगीतांचा मंगल प्रभात या कार्यक्रमात.

रवींद्र साठे यांनी गायलेली विष्णूदास यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत मुक्ताबाई यांची भक्तिरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आशा भोसले यांच्या स्वरात संत मुक्ताबाई यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं सी रामचंद्र यांचं. श्रोतेहो, मंगल प्रभात या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना. संगीत आहे राम फाटक यांचं.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत नामदेव महाराजांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकली. संगीत होतं राम फाटक यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेली पारंपरिक भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली ही पारंपरिक रचना आपण ऐकत होतात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. श्रोते, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात समूह स्वरात देशभक्तीपर रचना.

समूह स्वरात देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकवत आहोत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत कबीर यांची हिंदी भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत कबीर यांची हिंदी भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि श्रोते हो, याचबरोबर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6:40 झाली आहेत. आता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. या कार्यक्रमांतर्गत आता ऐकूयात साठवण धान्यातील कीड आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अनिल पांडे यांनी सांगितलेली माहिती.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिल पांडे, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली, छत्रपती संभाजीनगर. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे साठवण धान्यावरील कीड आणि त्यांचे व्यवस्थापन. शेतामध्ये पीक घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे धान्य सुरक्षित साठवणूक करणे. कारण चुकीच्या साठवणूक पद्धतीमुळे जवळपास कमीत कमी 5% ते जास्तीत जास्त 30% किंवा त्याच्यापेक्षा अधिक नुकसान हे साठवणुकीतील किडींमुळे होऊ शकतं. यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला या साठवणुकीतील किडी कोणत्या आहेत याची ओळख होणं अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, ही बाब केवळ शेतकरी बंधूंसाठीच नाही तर घराघरातील प्रत्येक व्यक्तींसाठी, माणसासाठी किंवा आपण रोज जे अन्न खातो त्या प्रत्येकासाठी आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्याला प्रामुख्याने या किडींची सुरुवातीला ओळख होणं आवश्यक आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला यांची ओळख करून देतो. यामध्ये धान्यामध्ये भुंगा, लाल पिठावरील किडा, धान्यातील पतंग, खापरा, भुंगा अशा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव हा साठवणुकीतील धान्यांमध्ये होत असतो. धान्यातील भुंगे म्हणजे हे धान्यांमध्ये छिद्र पाडतात आणि आतून धान्य पोखरतात. लाल पिठ्याकीड ही पिठात किंवा तांदळामध्ये आढळते, यामुळे दुर्गंधी निर्माण होते. धान्यातील पतंग हे याच्या आळ्या आहेत त्या धान्याचं नुकसान करतात आणि जाळीसारखे धागे तयार करतात. तर खापरा विटल किंवा खापरा भुंगा हा अतिशय धोकादायक कीड आहे जो साठवणुकीमध्ये अन्नधान्याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो. या किडी उष्ण आणि आर्द्र वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जलद पद्धतीने वाढतात. किडीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी धान्यावर अशी लहान लहान छोटी छोटी छिद्र दिसतात किंवा पावडरसारखा चुरा तयार होतो किंवा धान्यामध्ये जाळीसारखी रचना दिसते, दुर्गंधी येते, वजन कमी होते. ही सगळी लक्षणं आपल्याला साठवणुकीतील धान्याच्या किडींमुळे झाल्याची लक्षात येतात. यासाठी आपण उपाययोजना काय करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यासाठी काही प्रतिबंधात्मक बाबी आहेत ज्यामध्ये अत्यंत सोपा म्हणजे धान्य पूर्णपणे वाळवून म्हणजे त्यातील आर्द्रता ही किमान 12% इथपर्यंत आपण खाली आणली पाहिजे म्हणजे अन्नधान्य आपण सुरक्षित ठेवू शकतो. साठवण गोदाम किंवा स्वच्छ व कोरडे

0: अशा असलेल्या ठिकाणीच अन्नधान्य ठेवलं पाहिजे. जुने व नवीन धान्य एकत्रितपणे ठेवू नये. भिंतीतील भेगा या बंद करून घ्याव्यात. म्हणजे ज्या ठिकाणी आपण अन्नधान्य सुरक्षित ठेवायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला या सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करायचा आहे, जेणेकरून याच्यातल्या ज्या किडीच्या अवस्था आहेत त्या तिथे राहणार नाहीत. पारंपरिक पद्धतीमध्ये लिंबोळीची पाने, राख, कडुलिंबाचं तेल इत्यादी उपाययोजना आपण करू शकतो. यांत्रिक पद्धतीमध्ये साठवणुकीचे डबे बंद ठेवावेत, एअरटाईट ज्याला आपण म्हणतो अशा डब्यांचा वापर करावा, नैसर्गिक शत्रूंचा मित्र किडींचा वापर करावा. आणि अशा पद्धतीनं आपण या साठवणुकीतील धान्याचं आपण जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच फायदा मिळेल आणि आपण आपलं अन्नधान्य सुरक्षित ठेवू शकू. धन्यवाद.
1: कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आताच आपण साठवण धान्यातील कीड आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अनिल पांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. FM बँड 102 MHz आणि 229 nm अर्थात 1305 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर आणि त्यानंतर 6 हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की उपचार पद्धतीमध्ये आपण म्हणालात की फिजिओथेरपीचा पण रोल महत्वाचा असतो, तर फिजिओथेरपीचा रोल कुठल्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या येण्यामध्ये महत्वाचा असतो आणि ती किती कालावधी करता फिजिओथेरपी घेण्यात यावी काय सांगाल?
3: तर शियाटिका सर्वांनी ऐकलं असेल की सडनली कमरेपासून खालपर्यंत एकदम सिव्हिअर पेन होतं मागच्या साईडनं, तर असं एका साईडलाच होत असेल तर तेव्हा शियाटिका किंवा लंबर स्पॉन्डिलॉसिसचे चान्सेस जास्त असतात. सिमिलरली सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमध्ये तुम्हाला एका हातालाच मुंग्या येणार किंवा एका हाताचं ग्रीप कमी होणार, तुम्हाला एका हाताने वस्तू पकडता येणार नाही, तर हे सर्व कारण असतात सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली डिस्क जी असते दोन व्हर्टिब्राच्या मध्ये, तर डिस्क थोडी सरकलेली असते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. तर फिजिओथेरपीने नेक मसल स्ट्रॉंग होतात, स्पाइन मसल स्ट्रॉंग होतात आणि मग हळूहळू बॉडी त्या डिस्कला हँडल करते. तर हे फिजिओथेरपी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने कंटिन्यू करावी लागते, त्याने मग हळूहळू तुमचा पेन कमी होतो, मेडिसिनचे रिक्वायरमेंट कमी होतो आणि हा प्रॉब्लेम भरपूर वेळेला कम्प्लिटली सॉल्व्ह होतो.
2: त्यानंतर हातापायाला मुंग्या येणं हे किती घातक ठरू शकतं?
3: काही काही कारण असतात, जसं सडनली कधी कधी स्ट्रोक मध्ये पण असं असतं, स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस, कधी कधी ब्रेन मध्ये कुठल्या एका भागाला ब्लड फ्लो कमी गेलं तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते, एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिम्पटम्स असतात, जसं स्लरिंग होणं म्हणजे बोलण्यात लडखडात येणं किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही किंवा मग माझं सेन्सोरियम थोडंसं डिसबॅलन्स झालं, तर अशा वेळेला इमिजिएटली आपल्याला लोकल फिजिशियनला कन्सल्ट करून आपल्याला स्ट्रोक करता पण इव्हॅल्युएट करावं लागेल.
2: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येणं यावर जे जे वेगवेगळे प्रकार आपण सांगितलेत म्हणजे बी12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस, तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा उपचार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते?
3: तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी आहे त्याच्यामुळे तुम्हाला न्यूरोपॅथी होत आहे, तर त्याचं मिनिंग की एकदा जर तुम्हाला बी12 कमी झालं असेल, तुम्ही व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असतं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी, व्हेजिटेरियन डाएटमध्ये फक्त दहीमध्ये थोडंसं बी12 असतं आणि मिल्कमध्ये थोडंसं बी12 असतं, बाकी व्हेजिटेरियन फूडमध्ये तेवढं बी12 नसतं. तर एकदा जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल बी12नी, तर तुम्ही एकदा जर बी12चं ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं मिनिंग हे नाही की पूर्ण आयुष्यभर तुमचं बी12 नॉर्मलच राहील. बी12चं स्टोअर बॉडीमध्ये 6 ते 8 महिनेच राहतं, लिव्हरमध्ये स्टोअर राहतं, तर तुम्हाला प्रत्येक 5 to 6 months नंतर बी12चे इंजेक्शन्स परत रिपीट घ्यायला पाहिजे कंटिन्युअसली फॉर दी एंटायर लाईफ, बिकॉज एकदा जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला टेंडन्सी आहे. तर बी12 खूपच सेफ मल्टीव्हिटॅमिन आहे, वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, त्याची कधी टॉक्सिसिटी होत नाही. तर बी12 रिप्लेसमेंट मधून इधर चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता.
2: आणि थायरॉइड

0: डायबिटीज मध्ये काय
1: थायरॉइडचं औषध घेत असेल तर आयडियली एव्हरी 3 to 6 मंथ्स तुम्ही थायरॉइडचं एक टेस्ट करायला पाहिजे. TSH आपण सांगतो, TSH फ्री T4 हे टेस्ट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का. जर तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे न्यूरोपॅथीचे चान्सेस कमी राहतात आणि ते तुम्ही अवॉइड करू शकतो. डायबिटीजमध्ये तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल असायला पाहिजे. HbA1c तुमचं 6.5 जवळपास असायला पाहिजे. डायबिटीज कंट्रोल हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. डायबिटीज ज्या हिशोबाने वाढते खूप लोकांना होत आहे. अनकंट्रोल्ड ठेवल्यामुळे त्यांना न्यूरोपॅथीचे पण चान्सेस खूप जास्त येतात.
0: आणि स्पॉन्डिलोसिसमध्ये काय काळजी घेऊ शकतो डॉक्टर?
1: पोश्चर करेक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. रात्री झोपताना तुमचं स्पाईन, जर तुम्ही फ्लॅट झोपत असाल तर आयडियली एकदम पातळ पिलो घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही एका कुशीवर झोपत असेल तर थोडंसं थिकनेस अप्रोप्रिएट असायला पाहिजे की सर्वायकल स्पाईन तुमची स्ट्रेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर झोपताना जर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर दोन्ही पायांमध्ये एक पिलो ठेवा, त्याच्यामुळे तुमचं लंबर स्पाईन पण झोपताना सरळ राहील जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर. त्याच्यानंतर जर फोनवर बसत असाल किंवा खूप कम्प्युटरवर काम करत असाल तर आयडियली अर्गोनॉमिक चेअर्स तुम्ही वापरा. अर्गोनॉमिक चेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप चांगलं आहे, बिकॉज पोश्चर करेक्शन तुमचं बरोबर राहिलं तर तुम्हाला स्पाईनमुळे होणारे प्रॉब्लेम्स थोडे कमी राहतील.
0: डॉक्टर उत्कर्ष शहा, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: Jason. श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
1: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील. जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो, यासाठी शाळा कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने ज्याला आपण सबसिडी म्हणतो त्याची सुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल. जल जागरूकता मोहीम अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
0: सर वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
1: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो, तसेच अटल भूजल योजना, हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे.
0: सर महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
1: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीठ, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केल्या जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून

0: तलाव तयार करणे आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
1: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृतमधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सर्वप्रथम जाणून घेऊयात या सभेतील उर्वरित कार्यक्रमांविषयी. प्रथम सभेत यानंतर लगेचच म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 भावधारा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

श्रोतेहो, आज सकाळी 8:40 आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आकाशवाणी शेतकऱ्यांचा सखा सोबती हे विशेष रूपक आम्ही प्रसारित करू. निवेदन आहे शीतल निमजे आणि वैशाली वांगीकर यांचं. सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे. त्यानंतर सकाळी 9:10 आपण आस्वाद घेऊ शकाल लखलख चंदेरी या कार्यक्रमाचा. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर सकाळी 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोतेहो, सकाळी 10:15 आपण आस्वाद घेऊ शकाल एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाचा. याअंतर्गत गाईड या चित्रपटातली गीतं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. गीतकार आहेत शैलेंद्र आणि संगीतकार आहेत ST बर्मन. सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 पुराणी यादे पुराने गीत हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. संकलन आणि निवेदन आहे सीमंतिनी कुंडीकर यांचं. 11:35 साहित्य संस्कृती हा कार्यक्रम प्रसारित होईल. यामध्ये आज शैलजा कारंडे यांचं काव्यवाचन आपण ऐकू शकाल. सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं.

श्रोते हो, दुपारी 12 वाजल्यापासून ते 3:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. यामध्ये सुरुवातीला 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम, 1:05 गीत बहार, 1:40 धुळे नंदुरबार जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा हा कार्यक्रम, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या तीनही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:15 दुपार समाचार, 2:30 नादब्रह्म हा कार्यक्रम. तर श्रोते हो, असे होते या सभेतील उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊयात सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

श्रोतेहो, जनमानसाच्या मनावर राज्य करणाऱ्या आकाशवाणीचा 90 वर्षाचा प्रवास पूर्ण होण्याच्या जवळ आहे. या गौरवशाली प्रवासात आपली ही साथ खूप मोलाची ठरली आहे. या गौरवशाली प्रवासाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

श्रोतेहो, या छोट्याशा विश्रांतीनंतर परत एकदा वळूयात आपल्या रूपरेषकडे. जाणून घेऊया सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी. सायंकालीन प्रसारण सभेत पुन्हा एकदा 5:02 ते रात्री 11:10 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 5:02 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम, 5:30 युववाणी, 6:10 गीतबहार हा कार्यक्रम, 6:30 अमृत कलश, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम, 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक हा कार्यक्रम, 9:45 मंथन, त्यानंतर रात्री 10:00 अखिल भारतीय नभोनाट्याचा कार्यक्रम. श्रोतेहो, याच दरम्यान 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळ्यातील फळबागेचे व्यवस्थापन. याविषयी डॉक्टर अमोल सोळंके यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तसंच याच दरम्यान दिल्ली केंद्रावरून दिली जाणारी नियमित बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील. तर श्रोतेहो, असे होते आज प्रसारित होणारे विविध कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. FM बँड 102 MHz आणि 229 kHz अर्थात 1305 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. परकीय चलन खर्चाच्या वैयक्तिक सवयी टाळण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार. विकसित भारत जी रामजी कायदा लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी. भविष्यात अर्थव्यवस्थेच्या नेतृत्वाची महाराष्ट्रात क्षमता, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची नवी इमारत जून 2027 पर्यंत पूर्ण होणार. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये समावेशाची आशा संपुष्टात. आता सविस्तर बातम्या. परदेशी उत्पादनांचा वापर कमी करणं आणि परकीय चलन खर्च करणाऱ्या वैयक्तिक सवयी टाळण्याच्या आवाहनाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुनरुच्चार केला. गुजरातच्या वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाच्या उद्घाटनानंतर बोलताना त्यांनी परदेशी वस्तूंच्याऐवजी स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करून व्होकल फॉर लोकल ही जनचळवळ बनवावी असं आवाहन केलं. सध्याच्या परिस्थितीत सोन्याची खरेदी टाळावी, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा, वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य द्यावं असंही पंतप्रधानांनी सुचवलं. ते म्हणाले,
1: ऐसे उत्पादों का उपयोग कम करना है जो विदेश से आते हैं और ऐसे व्यक्तिगत कामों से भी बचना है जिसमें विदेशी मुद्रा खर्च होती है. मेरी देश के हर नागरिक से अपील है, पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, वर्चुअल मीटिंग्स और वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेस की व्यवस्था पर काम करें.
0: दरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पेट्रोलियम पदार्थ तसंच परदेशी उत्पादनांचा अनिर्बंध वापर टाळण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
2: अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता आहे. माननीय प्रधानमंत्र्यांमुळे पेट्रोल डिझेल गॅस सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे. मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला अनिर्बंध वापर करता येणार नाही आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा.
0: पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तातडीनं प्रतिसाद देत आपला कान्स दौरा रद्द केला. शेलार यांनी आपल्या विभागासाठी तीन महत्वाचे निर्बंध लागू केले. यामध्ये जागतिक चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी मंडळ रद्द, प्रवासावरील इंधन खर्च टाळण्यासाठी सर्व बैठका ऑनलाईन, तसंच सरकारी कामासाठी फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर या नियमांचा समावेश आहे. दरम्यान देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही सांगण्यात आलं आहे. तर देशात सध्या 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली. जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून

0: देशभरात हा कायदा लागू होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: भविष्यात अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजतर्फे आयोजित अॅन्युअल बिझनेस समिट 2026 या 2 दिवसीय परिषदेत व्हिजन फॉर इंडिया ॲट 100 या परिसंवादात बोलत होते. महाराष्ट्रात आज 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे, जी देशाच्या GDP मध्ये सुमारे 15% योगदान देत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत राज्याचा वाटा 20% अधिक असून देशाची डेटा सेंटर आणि स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालयं त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डेटाबेस तयार होईल, असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय नावाचा एक चॅटबॉट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: करू या वेगी
1: विसरू नका येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतय तुमच्याच महसूल मंडळात.
2: राज्य विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होणार आहे. नियमित 9 आणि एका रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं गुजरातमधलं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते काल मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. बालभारतीतर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून काही इयत्तांसाठी नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करण्यात येणार आहेत. जून 2026 इयत्ता 2, 3, 4, 6 नवीन पुस्तकं उपलब्ध होणार असल्यानं पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची इमारत जून 2027 पूर्ण होणार आहे. या स्थानकाचा जवळपास 1 एकर जागेचा परिसर पूर्णपणे छताने आच्छादित केला जाणार आहे. या स्थानकात पहिल्या मजल्यावर खाद्यपदार्थांची दुकानं आणि हॉटेल, मुलांसाठी खेळ तसंच प्रवाशांच्या आरामासाठी अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. स्थानकांच्या दोन्ही बाजूस तिकीट घर आणि प्रवेशद्वार असणार आहे. पीट लाईनचं काम येत्या 4 महिन्यात पूर्ण होणार असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होण्यासाठी पाण्याचं प्रभावी व्यवस्थापन करणं आवश्यक असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले. त्या काल मुंबईत याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. भूजल पातळीत वाढ, पाणी साठवण क्षमतेत वाढ, कालव्यांची दुरुस्ती आदी मुद्द्यांचा आढावा घेऊन त्यांनी आवश्यक सूचना केल्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा देण्याबरोबरच पर्यायी पीक धोरण राबवण्याची आवश्यकता असल्याचं तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. वाढतं तापमान, अवकाळी पाऊस आणि घसरलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघानं प्ले ऑफमध्ये समावेश करण्याची आशा संपुष्टात आली आहे. सध्या मुंबईचा संघ 11 पैकी 8 सामने गमावून 6 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या गुणतालिकेत 14 गुणांसह अव्वल स्थानी आहे. आरसीबीसह सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे 2 संघही

0: प्रत्येकी 14 गुण मिळवत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत झालेला पंजाब किंग्ज संघ 13 गुणांसह 4थ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात सामना होणार आहे. अहमदाबाद इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. राज्यात काल जळगाव इथं सर्वाधिक 44.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 42.8, छत्रपती संभाजीनगर इथं 42.2, तसंच बीड इथं 42.4, तर धाराशिव इथं 39.9 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. परकीय चलन खर्चाच्या वैयक्तिक सवयी टाळण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार. विकसित भारत जीरामजी कायदा लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी. आणि छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची नवी इमारत जून 2027 पर्यंत पूर्ण होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9:00. नमस्कार.
1: Kilohertz अर्थात 1305 kHz आणि FM band 102 MHz आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे. आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:21 झाली आहेत.

0: नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे। हे केवळ शब्द नाहीत तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला। आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे। आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती। आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।
1: यू ही

0: दे तो जरा।
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आपण विशेष रूपक ऐकू शकाल। दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 8:40 आकाशवाणी शेतकऱ्याचा सखा सोबती, तज्ञांच्या, शेतकरी बांधवांच्या आणि श्रोत्यांच्या प्रतिक्रिया, तेव्हा जरूर ऐका हे विशेष रूपक। निर्मिती आहे आकाशवाणी परभणी केंद्राची।

श्रोतेहो, 90 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही जिची अवीट गोडी अजूनही टिकून आहे ती म्हणजे आपली लाडकी आकाशवाणी. या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाच्या या क्षणाचे आपण सर्वच साक्षीदार होऊयात. या गौरवशाली प्रवासाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

FM बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 अंश नऊ मीटर्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. उद्योग, नवीन उपक्रम आणि धोरणात्मक पाठबळ यांचा संगम घडवून आणण्यात राज्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन्स असतात का, काही व्याख्या असतात का?
2: स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं. तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः चार स्टेजेस असतात. एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप. पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ती संकल्पनेचं रूपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअपच्या माध्यमातून करतो.
1: आणि जर यासाठी काही वयोमर्यादा असते का की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधीही?
2: नाही, वयोमर्यादा तशी काही नाहीये. म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो, साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 वर्षाची मर्यादा आहे. त्याच्या पुढे स्टार्टअप
1: तुम्ही कधी सुरू
2: किमान मर्यादा
1: पण कमाल मर्यादा
2: अशी काही फिक्स नाही.
1: महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 मध्ये जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीयन माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं?
2: महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ही इज ॲक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लीडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि ह्या संपूर्ण संकल्प

0: कल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी असतो. याच्यासाठी मुख्यतः आम्ही चार पाच विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टीम बिल्ड व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होतं. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची कमिटी आहे किंवा आम्ही इनोव्हेशन कमिटी म्हणतो, कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती समिती चालते. त्याचबरोबर जे जे कलेक्टर त्या भागामधले जे इनोव्हेशन्स आहेत त्यांचं ते संकलित करतात आणि त्या इनोव्हेशन्सवर काम करतात. आमची स्वतःची स्टार्टअप पॉलिसी 2025 लॉन्च झालेली आहे. त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहेत. आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात 45% स्टार्टअप्स आहेत विमेन लेड आहे. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलं की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे. तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45% वर विमेन लेड स्टार्टअप्स आहेत. आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या म्हणून एक सीन करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त संधी देता येतील. तर पॉलिसीमधले इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं फ्रेमवर्क एक नीट झालेलं आहे, पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतोय, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम करल्यामुळं आणि सर्वांचं मार्गदर्शन असल्यामुळं मला असं वाटलं की हे सक्सेस मिळालं असेल.
1: नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातून सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं विजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहर आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आत्ता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
1: सर, आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
0: आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्रींनी $1 trillion इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बुस्टर घेऊन आली पाहिजे आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागते, जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत, ऍपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त, पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस इस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल. आणि जे $1 trillion इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की ते 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो.
1: नक्कीच सर. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी याचा ह्या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
0: हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचा उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप्स असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय. आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय.
1: सर, आता 2024-29 जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आलेत का?
0: आत्ता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतोय, जेणेकरून आत्ता आपल्याला माहीत आहे की मी आत्ता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय, त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय. की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे.

0: फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टो करन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन्स आणता येतील आणि ते इनोव्हेशन्स राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की AI आहे, ॲग्रीटेक आहे, डीपटेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय.
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG आलो, नंतर CNG आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. तर ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
2: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.

0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
2: FM बँड 102 MHz आणि 229 meters अर्थात 1305 kHz वर आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा या कार्यक्रमांतर्गत काही भावगीतं. तत्पूर्वी ऐकूया.
3: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने. वा
4: बसला. अनोळख्या पासून बचाव करा.
5: RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क राहा.
3: कमी व्याज.
6: पोलीस.
7: मिस सीमा.
6: हो बोलते.
7: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
6: पण का. मी
7: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
6: डिजिटल अरेस्ट.
7: 1,00,000 द्या वाचाल.
6: इतके पैसे.
7: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
6: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
7: अरे
6: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
8: हॅलो मम्मा.
6: हाय.
4: RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क राहा.
2: श्रोते हो, कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकवत आहोत जावेद अली यांनी गायलेली सुनीता मुलकलवार यांची भावरचना. संगीत आहे उदय अभिजित यांचं.
7: एक लाख द्या.

सुनीता मुलकलवार यांचं हे भावगीत आपण ऐकलं जावेद अली यांच्या आवाजात. संगीत होतं उदय अभिजीत यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मंदार आपटे आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं सुनीता मुलकलवार यांचं आणखीन एक भावगीत. संगीत आहे उदय अभिजीत यांचं.

मंदार आपटे आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं. श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमामध्ये सुनीता मुलकलवार यांनी यांची भावगीतं आपण ऐकत आहात, ज्याला संगीत आहे उदय अभिजित यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं हे भावगीत ऐकूयात जावेद अली यांच्या आवाजात.

आणि या भावगीताबरोबर श्रोते हो आजचा भावधारा हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. या कार्यक्रमांतर्गत आज आपण ऐकत होतात सुनीता मुलकलवार यांची भावगीतं आणि संगीत उदय अभिजित यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स आणि FM बँड 102 मेगा हर्ट्सवर. हे आहे

आकाशवाणी परभणी केंद्र, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: to also take oath. EDRS former West Bengal Minister Sujit Basu in connection with South Domdom municipality recruitment scam. Prime Minister Narendra Modi to be on a six-day visit to UAE, Netherlands, Sweden, Norway and Italy beginning Friday. US President Donald Trump says ceasefire with Iran is at its weakest and on massive life support. And Bangladesh forms committee to probe reason behind national cricket team's withdrawal from ICC Men's T20 World Cup in India. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: Akashwani.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही. 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा शर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
4: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले.
3: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकास कामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAE पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका

पुरेसा नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खतं मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या कार्यकाळाची तसंच शर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे. ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल $105 वर गेल्या होत्या. इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स 1,313 घसरून 76,015 बंद झाला तर निफ्टी 360 घट नोंदवून 23,816 बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे ICC पुरुषांच्या 1 दिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब

0: आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग अंदमान आणि निकोबार बेटं आंध्र प्रदेश बिहार झारखंड लक्षद्वीप ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102 MHz आणि 229 Nm अर्थात 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळच्या 8:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त विशेष रूपक आकाशवाणी शेतकऱ्यांचा सखा सोबती. निवेदन आहे शीतल लिमजे आणि वैशाली वांगेकर यांचं. सादर करते आहेत सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रोते हो, आज आपण अशा एका प्रवासाची गोष्ट सांगणार आहोत की ज्याने आपल्या शेतातला घाम आणि कष्टाचा सन्मान साता समुद्रापार नेला. हा प्रवास आहे आकाशवाणीचा, तुमच्या आमच्या लाडक्या रेडिओचा.
1: अगदी बरोबर आहे, आज 90 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण आजही पहाटेच्या प्रहरी जेव्हा खणखणीत आवाजात प्रादेशिक बातम्या सुरू होतात, तेव्हा आजही आपला बळीराजा डोळे चोळत उठतो आणि नवी उमेद घेऊन शेताकडे निघतो.
0: त्या काळी टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता, आमची गुगल म्हणजे हा लाकडी पेटी सारखा रेडिओ. पाऊस कधी येणार, बियाणं कुठलं चांगलं, हे सगळं आम्हाला या आकाशवाणीने शिकवलं.
1: अगदी खरंच आहे, आमची माती आमची माणसं आणि शेतकरी मंडळ यासारख्या कार्यक्रमाने तर क्रांतीच घडवली. बांधावर बसून तज्ज्ञांचा सल्ला ऐकताना असं वाटायचं की एखादा कृषी पंडितच आपल्याशी गप्पा मारतोय.
0: अगदीच, केवळ माहितीच नाही तर मनोरंजनाचाही तोच खजिना. दुपारच्या कडक उन्हात झाडाखाली विसावा घेताना रेडिओवरची लागलेली भावगीत किंवा लोकगीत श्रमाचा थकवा पार घालून टाकायची.
1: अगदी खरंच आहे, आणि आकाशवाणीने शेतीला विज्ञानाची जोड दिली. हायब्रिड बियाण्यापासून ते ठिबक सिंचनापर्यंतचा हा 90 वर्षाचा प्रवास भारताच्या हरित क्रांतीचा जणू साक्षीदारच आहे.
0: आज काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आजही जेव्हा संकट येतात, गारपीट होते किंवा बाजारभाव पडतात, तेव्हा शेतकरी विश्वासाने आकाशवाणीकडेच कान लावतो. कारण हा आवाज सत्याचा आहे, हा आवाज विश्वासाचा आहे.
1: अगदी खरंच आहे, 90 वर्षाचा हा गौरवशाली वारसा केवळ ध्वनीलहरीचाच नाही, तर तो आहे मातीशी असलेल्या इमानाचा. आकाशवाणी आणि शेतकरी हे नातं म्हणजे जणू काळ्या आईची आणि तिच्या लेकराची अटूट भेट.
0: नक्कीच, आकाशवाणीच्या या 90 वर्षाच्या प्रवासाला आमचा मानाचा मुजरा आणि शेतकरी राजाचा हा सखा असाच युगानुयुगे सोबत राहू हीच सदिच्छा.

श्रोते हो, आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा प्रवास हा फक्त स्टुडिओमधून माईकपुरता मर्यादित नाही आहे, तर हा प्रवास आहे काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या बळीराजाच्या आयुष्यात क्रांती घडवण्याचा. जेव्हा डिजिटल क्रांतीचा विचारही कुणी

0: केला नसेल तेव्हा आकाशवाणीने आधुनिकतेची वाट आपल्या शेतकरी बांधवांना दाखविलेली आहे. चला तर मग आता ऐकूयात डॉक्टर अनिल पांडे यांचं मनोगत.
1: मी डॉक्टर अनिल पांडे, सहाय्यक प्राध्यापक, महात्मा गांधी मिशन, नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधीली, छत्रपती संभाजीनगर. मित्र हो, आकाशवाणीने दिलेले मागील 90 वर्षातील योगदान हे माहिती, मनोरंजन आणि इतर क्षेत्रामध्ये दिलेलं योगदान हे खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. आज 90 दशके आकाशवाणीने जे समाज प्रबोधनाची कामं केलेली आहेत, विशेषतः मी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतीविषयक दिलेली जी काही माहिती आहे शेतकऱ्यांसाठी आणि देशाच्या कल्याणासाठी, निश्चितच या आकाशवाणीचा महत्त्वाचा वाटा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी राहिलेला आहे. मी माझ्या वतीने आकाशवाणीला या 90 वर्षाच्या उज्ज्वल परंपरेसाठी खूप खूप धन्यवाद देतो. मी आज शिक्षकी पेशामध्ये आहे, कृषी क्षेत्रामध्ये मी शिकवतो, परंतु खऱ्या अर्थानं मी जेव्हा शिकत होतो त्यावेळेस संवाद कसा साधायचा, स्क्रिप्ट कशी तयार करायची, माहिती कशी द्यायची, तर खऱ्या अर्थानं मी घडलो ते आकाशवाणीमुळे, आणि आकाशवाणीनेच मला घडवलं असं म्हणायला हरकत नाही. आज गेली 90 दशकांपासून ही आकाशवाणी आपल्या सेवेत आहे. माहिती, मनोरंजन, विविध क्षेत्रामधील तज्ज्ञ व्यक्ती, त्यांचं मार्गदर्शन, विद्यार्थी, समाज प्रबोधन, असं कितीतरी क्षेत्रामध्ये आपल्याला आकाशवाणीचं योगदान पाहायला मिळेल. खरोखरच आकाशवाणी हे असं माध्यम आहे की ते अजूनही माणसाला जोडल्या जातं. आज समाजामध्ये वेगवेगळी प्रसाराची माध्यमं आहेत, परंतु तरीसुद्धा आज आकाशवाणीनेच माझी सुरुवात सकाळी सुमधूर संगीताने होते आणि झोप सुद्धा सुमधूर संगीतानेच होते. खरोखरच आकाशवाणीचे धन्यवाद.
2: श्रोते हो, काळाच्या ओघात अनेक साधनं आली आणि गेली, पण आकाशवाणीचा हा आवाज आजही तितकाच ताजा आणि विश्वासाचा वाटतो. 90 वर्षापूर्वी पेरलेलं हे बी आज एका वटवृक्षात रूपांतरित झालं आहे, ज्याची सावली आजही माझ्या बळीराजाला सुखावते. तर श्रोते हो, आता ऐकूयात डॉक्टर आनंद कार्ले यांचं मनोगत.
3: सप्रेम नमस्कार, मी डॉक्टर आनंद कार्ले, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. सर्वप्रथम आकाशवाणी केंद्राला 9 दशके पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. आकाशवाणीची सुरुवात ही 8 जून 1936 रोजी झाली. आकाशवाणी म्हणजे थोडक्यात ज्ञानवर्धक, मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. आकाशवाणीचं जे मोटो आहे किंवा बोधवाक्य आहे ते मला खूप आवडतं, बहुजन हिताय बहुजन सुखाय, सर्वसमावेशक असं हे बोधवाक्य आहे. आणि काही कारणामुळे आपण भारतामध्ये नसलो आणि परदेशामध्ये जरी असलो तरी पण न्यूज ऑन एअर ह्या ॲपच्या आधारे आपण आकाशवाणीचे कार्यक्रम परदेशामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे ऐकू शकतो. माझ्या माहितीप्रमाणे 591 स्टेशन्स आकाशवाणीचे आहेत, 23 भाषांमध्ये त्याचं प्रसारण केल्या जातं आणि आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या जवळपास 98% प्रमाणामध्ये आकाशवाणीचे हे कार्यक्रम पोहोचतात. वेळेचं महत्त्व जर आपल्याला शिकायचं असेल तर निश्चितच आकाशवाणीकडून शिकायला पाहिजे. आणि आकाशवाणीने आपल्याला काय दिलं तर फार महत्त्वाचा रोल आकाशवाणीचा आहे की नैसर्गिक आपत्ती जर निर्माण झाली तर दुसरे कुठलेही साधनाचा उपयोग होत नाही, परंतु आकाशवाणीमुळं आपल्याला संदेश जो आहे तो आपण आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचू शकतो. हवामानविषयक अंदाज शेतकऱ्यांना फार उपयुक्त, कृषीविषयक सल्ला इत्यादी बाबतीत शेतकऱ्यांना दिल्या गेल्यामुळं शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये सुद्धा चांगलं परिवर्तन दिसून येत आहे. ओव्हरऑल जर आकाशवाणीची भूमिका काय आहे असं जर विचारलं कोणी तर राष्ट्रविकासाच्या जडणघडणीमध्ये, त्याचबरोबर समाज प्रबोधन आणि संस्कृती रक्षणामध्ये आकाशवाणीचा सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं. पुनश्च एकदा आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि आकाशवाणीच्या सर्व संबंधितांना 9 दशके पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.

0: धन्यवाद।
1: श्रोते हो, आधी पीक कसं घ्यावं हे कळायचं नाही, पण आकाशवाणीवरील आमची माती आमची माणसं यामुळे खत आणि बियाण्याची अचूक माहिती मिळायची। पाऊस कधी पडणार हे रेडिओवरच्या बातम्यांवरून कळतं। आजही त्यावर प्रत्येकाचा विश्वास आहे। दुष्काळ असो वा नैसर्गिक आपत्ती, आकाशवाणीने कधीच एकटं सोडलं नाही। चला तर मग आता ऐकूयात आपले नियमित श्रोते उमेशचंद्र नाळापुरे यांचं मनोगत।
2: नमस्कार श्रोते हो, मी उमेशचंद्र भानुदासराव नाळापुरे, राहणार वळसंगी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। आकाशवाणीची 90 वर्षांची गौरवशाली आणि यशस्वी वाटचाल। आकाशवाणी हे लोकप्रबोधनाचे एक अतिशय प्रभावशाली आणि बलवान असं माध्यम आहे। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचा वसा जपत आपली आकाशवाणी अविरत सेवेची गौरवशाली 90 वर्ष पूर्ण करते आहे। मी गेल्या 6.5 दशकांपासून आकाशवाणी ऐकतो आहे आणि आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचं रेडिओ स्टेशन म्हणाल तर आकाशवाणी परभणी केंद्र। आकाशवाणी परभणी केंद्राचे स्वच्छ सुंदर आणि ठळक आवाजातलं प्रसारण ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो। आकाशवाणी परभणी केंद्राने आम्हाला खूप काही अगदी भरभरून दिले। समाजातील शहरी ग्रामीण श्रोत्यांसाठी विविध विषयावर कल्पकतेने लोकहिताच्या दृष्टिकोनातून अनेक कार्यक्रम सादर करून विचाराने निरक्षर असणाऱ्या जनतेस साक्षर बनून समाजात वागण्यासाठी सुज्ञ बनविले आहे। आमच्या आकाशवाणी परभणी केंद्राहून सादर होणारे सर्व कार्यक्रम अगदी दर्जेदार आहेत। शेतीमध्ये येणाऱ्या समस्यांचे आकाशवाणी परभणी केंद्राहून शेतकरी बंधूंसाठी प्रसारित होणाऱ्या शेतशिवार कार्यक्रमाच्या माध्यमातून मोलाची माहिती देतात। याच शेतशिवार कार्यक्रमातून आमच्या राधावहिनी आणि शेवंतावहिनी अस्सल ग्रामीण बोली भाषेत संवाद साधून अतिशय सोप्या आणि सहज समजेल अशा प्रकारे माहिती देतात। वेळोवेळी हवामानाविषयी माहिती देऊन शेतकऱ्यांची ऊन वारा पाऊस वादळ रोग कीड याविषयी सूचना देऊन शेतातील पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सल्लाही देतात। शेतीविषयक दररोज संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या शेतात अंमलबजावणी करत असतो आणि याचे सर्व श्रेय जाते आकाशवाणी परभणी केंद्राला। आणि या उत्पादन वाढीमध्ये आकाशवाणी परभणी केंद्राचा सिंहाचा वाटा आहे। श्रोते हो, आपण वेळ पाहण्यासाठी घड्याळ वापरतो, पण जे श्रोते आकाशवाणी नेहमीच ऐकतात ना, त्यांना वेळ पाहण्यासाठी माझ्या मते तर घड्याळाची गरज पडत नाही। आणि घड्याळाला आकाशवाणी हा खूप मोठा पर्याय आहे। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला एवढंच म्हणायचं की आकाशवाणीची ही सेवा अशीच निरंतर सुरू राहो आणि प्रत्येक श्रोत्यांच्या मनामनात ही ज्योत अशीच तेवत राहो, अगदी नंदा दीपासारखी आमची आकाशवाणी चिरायू हो। आकाशवाणीच्या 90व्या यशस्वी गौरवशाली वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा। नमस्कार।
3: आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतात बांधावर आणि ग्रामपंचायतीच्या पारावर रेडिओचा आवाज घुमत असतो, पण आकाशवाणीबद्दल खुद्द शेतकऱ्याला काय वाटतं? गेल्या 9 दशकात या आवाजाने त्यांच्या आयुष्यात कोणते बदल घडवले? चला तर मग श्रोते हो ऐकूयात प्रगतशील शेतकरी रामेश्वर मांडगे यांचं मनोगत।
4: रामेश्वर किशनराव मांडगे, मुक्काम पोस्ट बेलवाडी, तालुका जिल्हा हिंगोली येथील एक प्रगतशील शेतकरी आहे। आणि विशेष म्हणजे आकाशवाणी केंद्राचे 90 वर्ष पूर्ण होतात आणि त्या अनुषंगानं मला एक सर्वसाधारण शेतकऱ्याला बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आकाशवाणीचे खूप खूप ऋणी आहे। आकाशवाणी केंद्र हे आमच्या शेतकऱ्यांसाठी विशेष करून 90 वर्षापासून जी ज्ञानाची शिदोरी आम्हाला देते, ही शिदोरी एवढी रुचकर आणि सत्य आणि गोड पौष्टिक आहे की शेतकऱ्याच्या जीवनात आकाशवाणीनं खूप मोठी धवल क्रांती केली म्हणायला हरकत नाही। शेतकऱ्याचे जे आमचं घर आमचं शिवार आमची माती आमची माणसं हे असे जे विविध उपक्रम शेतकऱ्यासाठी राबवले जात होते ते एक शेतकऱ्याला वरदानच ठरले आणि सर्वसाधारण गरीब शेतकऱ्यांना तर मला वाटते आमच्या काळात जे आकाशवाणी व ग्रामपंचायतला रेडिओ असायचे आणि ते मोठ्या स्पीकर टाईप मध्ये सकाळी लावले जायचे, त्याच्यावर संध्याकाळी सकाळी विशेष गीत मनोरंजन सगळ्याच काही माध्यम होते आणि विशेष करून शेतकऱ्यांसाठी जे दर्जेदार कार्यक्रम होते आणि हा दर्जा जर शेतकऱ्यासाठी आमच्या आकाशवाणीनं जर चालू ठेवला आणि लोकांनी सुद्धा नुसतं दिखाव्याच्या मागं न लागता

0: तर त्याच्या मागे लागून आणि योग्य ज्ञानाच्या मागे लागून जर खरंच आकाशवाणी केंद्राचा जर कार्यक्रम ऐकले तर त्याच्या जीवनात एवढे साध्या सरळ आणि सत्य गोष्टी सांगणारं एकही माध्यम मला तरी वाटतंय आज भारतामध्ये काही जगामध्ये नाही आहे. असंच शेतकऱ्यासाठी व शेतकऱ्याच्या कष्टाचं मूल त्याच्या पदरात पडण्यासाठी जे कार्य केलेले आहे ज्ञानाची शिदोरी आमच्या शेतकऱ्यांना वाटतात आणि नवीन नवीन उपक्रम करून आमच्या शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करतात मला वाटतंय हे खूपच अगदी तो नात मोलाचं आहे. याची किंमत जगात कुठेही होऊ शकणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. आज टीव्ही मोबाईल सगळ्या काही गोष्टी उपलब्ध झालेल्या असतील इंटरनेट तरी परंतु आकाशवाणीची जी स्पष्टता सत्यता आणि विशेष करून जी पारदर्शकता आहे ही कुठेही नाही असं म्हणायला काही वावगं नाही आणि आकाशवाणीने असेच दर्जेदार कार्यक्रम पुढच्या काळात सुद्धा आमच्या शेतकऱ्यांसाठी ठेवावेत आणि आमच्या शेतकऱ्यांची खूप मोठी दुवा त्यांच्या पाठीशी राहीलच याच्यात दुमत नाही. त्याचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील भावी काळासाठी सुद्धा आमच्या शेतकऱ्यातर्फे आकाशवाणी केंद्राचे आम्ही खूप खूप ऋणी आहोत आणि पुढच्या वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा धन्यवाद.
1: श्रोते हो, केवळ माहिती देऊन आकाशवाणी थांबली नाही तर त्या माहितीचं सोनं करणाऱ्या अनेक यशोगाथा आज आपल्या समोर आहेत. अशीच एक जिद्दीची लातूर जिल्ह्यातील एका प्रगतशील महिला शेतकऱ्याची. ऐकूयात संध्याताई मध्यवाड ह्या त्यांच्या मनोगतात काय सांगतात.
2: नमस्कार, मी संध्या राजेंद्र मध्यवाड आज माझ्या शेताच्या बांधावरून थेट तुमच्याशी संवाद साधत आहे. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मनापासून शुभेच्छा देते. आकाशवाणीचा हा प्रवास असाच पुढील सुरू राहो आणि आमच्या सारख्यांच्या जीवनात प्रकाश पसरवत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हवामानाचा अंदाज असो किंवा आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आकाशवाणीने आम्हाला नेहमीच योग्य दिशा दाखवत माझ्या प्रगतीमध्ये आकाशवाणीचा खूप मोठा वाटा आहे. आकाशवाणीची 90 वर्षाची परंपरा आजही तितकीच ताजी आहे. आधी मोठा रेडिओ असायचा, आता आकाशवाणी फक्त रेडिओवर उरली नाही तर ती मोबाईल ऍप आणि ऍपवरही आली आहे. आम्ही शेतात काम करताना आता थेट मोबाईलवरून बातम्या ऐकतो. दिवसभर शेतात कष्ट करताना चित्रपट संगीताने आमचा थकवा दूर होतो. आज मी शेतात काम करताना सुद्धा माझ्या झोपतीला आकाशवाणी आहे. पेरणीपासून कापणीपर्यंतची महत्वाची माहिती हवामानाचे अंदाज असो किंवा शेतीतील नवीन नवीन प्रयोग असो आम्हाला रेडिओमुळेच कळतात. शेतकऱ्यांसाठी राबवलेले कार्यक्रम आजही ग्रामीण भागाचा कण आहे. आजच्या डिजिटल युगात ते माहितीचा महापूर आला आहे तिथेही आकाशवाणीने आपले अस्तित्व टिकून ठेवले आहे. मनाला भिडणारे पंतप्रधान मोदींचे मन की बात यासारख्या कार्यक्रमामुळे आकाशवाणी पुन्हा एकदा घराघरात पोहोचली आहे. पंतप्रधानांनी देशातील विविध भागातील सामान्य लोकांच्या शेतकऱ्यांच्या महिलांच्या आणि मुलांच्या यशोगाथा मांडल्या त्यामुळे ऐकणाऱ्यामध्ये प्रेरणा निर्माण झाली आणि त्यापैकीच मी एक आहे. 90 वर्ष पूर्ण झाली तरी आकाशवाणीचा आवाज अजून तितकाच ताजा आणि तरुण वाटतो. माझ्या बालपणीची एक अतिशय सुंदर आठवण म्हणजे मी माझे वडील सकाळी उठल्याबरोबर घरात रेडिओ लावायचे, सर्व बातम्या ऐकायची. त्यांनी लावलेली ती आकाशवाणी ऐकण्याची सवय अजूनही माझ्या सोबत आहे. आजही मी न चुकता आकाशवाणी ऐकते. बदलत्या काळात मोबाईल आणि इंटरनेट आले पण आकाशवाणीच्या त्या आवाजात ती आपुलकी आणि विश्वासार्हता ती कुठेच मिळत नाही. तंत्रज्ञान बदलेल, रेडिओची जागा मोबाईल घेईल पण आकाशवाणीचा तो आवाज आणि त्या आठवणी त्या कधीच दिन होणार नाही. पिढ्यानपिढ्या हे नातं असंच टिकून आहे हेच आकाशवाणीचे सर्वात मोठं यश आहे. असो ज्ञान 90 वर्षाचा हा प्रवास सदैव राहो आकाशवाणीला माझ्या मनापासून शुभेच्छा. मी दोन ओळींनी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत 9 दशकांचे नाते आमचे जिव्हाळ्याचा हा पाया आकाशवाणीनेच दिला अम्मा मार्गदर्शक ही छाया. 90 वर्ष म्हणजे काही छोटी गोष्ट नाही. जसा शेतातला जुनावट वृक्ष पेढ्यानपिढ्या सावली देतो तसंच आकाशवाणीने माझ्या वडिलांच्या पिढीला आणि आता माझ्या पिढीला ज्ञानाची सावली दिली आणि मी माझ्या पुढच्या पिढीला पण आकाशवाणीवरील गाणी ऐका किंवा न्यूज बघा हे सांगेन. 90 वर्षाच्या या प्रवासाला माझ्या शेतातून माझ्याकडून खूप शुभेच्छा धन्यवाद.
1: या आकाशवाणीने प्रत्येकाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि जगण्याची नवी उमेद देखील दिली आहे. आणि आज हजारो शेतकरी आकाशवाणीच्या आवाजावर विश्वास ठेवून नवनवीन प्रयोग करत आहेत. हीच तर खरी आकाशवाणीची गेल्या 90 वर्षाची कमाई आहे. शेवटी आकाशवाणी म्हणजे केवळ एक यंत्र नाही तर ती आहे सुख दुःखास सोबत करणारी एक भावना. आणि या प्रवासाचं महत्व सांगणाऱ्या या ओळी काय म्हणताय?

0: तर नभातून उतरती ही स्वरांची पालखी, मातीशी जडते नाते, जणू माय लेकरांची ओळखी. कधी पीक पाणी, कधी संकटाची साथ, नऊ दशके गुंजतोय हा आकाशवाणीचा आशीर्वाद. आकाशवाणीचा आशीर्वाद.
1: श्रोते हो, जग कितीही बदललं तरी आपला हा रेडिओ सखा तुमच्या सोबत सदैव राहणार आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, प्रगत व्हा, पण माहिती

0: एक लाख द्या वाचाल.
1: इतके पैसे?
0: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
0: अरे,
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका, पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
4: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात एक फूल दो माली या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाराने गायलेलं गीत. रचना आहे प्रेम धवन यांची आणि संगीत आहे रवी यांचं.

0: एक फूल दो माली या चित्रपटातून आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. रवी यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती प्रेम धवन यांची. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गुमराह या चित्रपटातून आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं साहिर यांचं गीत. संगीत रवी यांचं. तत्पूर्वी ऐकूया.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं साहिर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रवी यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा युगलस्वर गॅम्बलर या चित्रपटासाठी. रचना आहे नीरज यांची आणि संगीत आहे SP बर्मन यांचं. माफ करा श्रोते, हो SD बर्मन यांचं.

गॅम्बलर या चित्रपटातून हे गीत आपण ऐकलं. रचना होती नीरज यांची आणि संगीत होतं एस डी बर्मन यांचं. गात होते किशोर कुमार आणि लता मंगेशकर. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात घर या चित्रपटातलं गीत. गुलजार यांची रचना संगीतबद्ध केली आहे आर डी बर्मन यांनी.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं घर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रचना होती गुलजार यांची आणि संगीत होतं आर डी बर्मन यांचं. आणि श्रोते हो, याचबरोबर आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: श्रोते हो, सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

0: नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे. हे केवळ शब्द नाहीत तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणार एक भाव विश्व आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला. आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे. आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती. आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
1: श्रोतः, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतः, अगदी लहान बालकांपासून
2: जनजनची आवाज प्रत्येक हृदयाजवळ, म्हणजेच प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारे आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले माध्यम म्हणजे आकाशवाणी. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
0: 229 मीटर अर्थात 1305 KHz वर आणि सोबतच FM बँड 102 MHz वर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 5:53 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि रात्री 7:30 ते 8 या दरम्यान FM बँड 102 MHz वर आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे मनोरंजक असे कार्यक्रम ऐकू शकाल.

229 अंश नऊ मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 9:35 होत आहेत. आता उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

पंडित कुमार गंधर्व, वाणी जयराम आणि बाळ कोल्हटकर यांनी गायलेलं हे देवा देवदिना घरी धावला या नाटकातलं पद आपण ऐकलं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवत आहोत भावगीत. गायला आणि संगीतबद्ध केलं आहे अवधूत गुप्ते यांनी.

अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे भावगीत आपण ऐकलं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकवत आहोत कोळी गीत. गायक कलाकार आहेत विठ्ठल उमप, रचना आहे मधुकर ठाकूर यांची आणि संगीत मधुकर पाठक यांचं.

विठ्ठल उमप यांनी गायलेलं हे कोळीगीत आपण ऐकलं आणि याचबरोबर मिश्र संगीताचा हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोतेहो 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस हे नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असं करण्यात आलं, ज्यानंतर 1957 याला आकाशवाणी या नावानं नवीन ओळख मिळाली, असा हा आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास. यानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

रचना आहेत शैलेंद्र यांच्या आणि संगीत एस डी बर्मन यांचं.

श्रोते, आता प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत। या कार्यक्रमांतर्गत आज ऐकवत आहोत गाईड या चित्रपटातली गीतं।

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत. या कार्यक्रमांतर्गत गाईड या चित्रपटातली गीतं आम्ही आपल्याला ऐकवत आहोत. कार्यक्रमात यानंतर ऐकवत आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. कार्यक्रमांतर्गत आज आपण ऐकत होतात गाईड या चित्रपटातली गीतं. रचना होत्या शैलेंद्र यांच्या आणि संगीत होतं एस डी बर्मन यांचं. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोतेहो, सूचना, शिक्षण आणि मनोरंजन याविषयीचे सर्व संदेश देशामधल्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवणारं माध्यम म्हणजे आपली आकाशवाणी. कितीतरी भाषेतून आणि बोलीमधून कार्यक्रम माहितीचं प्रसारण करते ती आपली लाडकी आकाशवाणी. हीच आकाशवाणी आपला 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास पूर्ण करते. त्यानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी आपली रेडिओ मैत्रीण निरुपमा धामणगावकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कधी कधी आपल्या मनात अनेक भावना अनेक विचार दाटून येतात. कधी त्या भावना आपण कोणासमोर तरी बोलून मनातलं सांगून व्यक्त होत असतो, आपले विचार मांडूनही व्यक्त होत असतो. पण कधी कधी अशीही मनाची स्थिती होते की काही भावना ह्या आपण प्रत्यक्ष समोर बोलून व्यक्त होऊ शकत नसतो. मग अशावेळी त्या भावना आपण एका कागदावर पेनने उतरवू शकतो. त्या कागदावर त्या भावना उतरवताना मनात कुठलीही भीती शंका नसते, कारण त्या आपण फक्त कागदावर उतरवत असतो आणि आपलं मन मोकळं होतं. आणि जेव्हा मनातली भीती कमी होते त्यावेळी तो कागद आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो ज्याच्याविषयी त्या भावना असतात. पण श्रोते हो, हा कागद आणि पेनच नसला असतात तर काय झालं असतं? म्हणूनच आज बोलूयात का या कागद आणि पेन याविषयी. तेव्हा मी घेऊन आली आहे आज आपल्यासाठी खास असा विषय, कागद कलम. कागज कलम का कुछ रिश्ता ऐसा, नदिया संग विशाल सागर के जैसा. कलम जीवन को जीती कागज पर, मेरे जज्बातों ने भी साथ निभाया है.

जीवन के नगमे लिखे हैं कागज पर, जीवन के नगमे लिखे हैं कागज पर, कलम ने बाखूबी साथ निभाया। कल्पनाओं को शब्दों में पिरोने पर पुरानी यादों ने भी साथ निभाया है। श्रोते हो, खरंच आहे ना, आपल्या आयुष्यात जर हा कागद नसला असता तर किती अवघड झालं असतं, हो ना? नुसता विचार केला तरी टेन्शन येतं, नाही का? कारण रोज कित्येक गोष्टी मनात येतात। या असंख्य गोष्टीमधून काही गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या असतात, पण आपण त्यानंतर विसरूनही जातो। अशावेळी ना, त्या जेव्हा मनात येतील त्याचवेळी जर आपण एखाद्या कागदावर उतरवल्या तर त्या चिरकाल टिकून राहू शकतात, नाही का?

श्रोते हो, जसं आपण मनातल्या भावना या कागदावर उतरवत असतो आणि पाहता पाहता ते कोरं पान शाईनी लिहिलेल्या शब्दांनी भरून जातं, तसंच आपलं मन हेही एक कोऱ्या कागदासारखंच तर असतं. आयुष्यातल्या एका सुंदर अशा वळणावर मात्र त्या मनाच्या कोऱ्या कागदावर एक नाव लिहिलं जातं, कोरलं जातं, अशा व्यक्तीचं नाव ज्याचं त्या मनावर राज्य असतं, मनाचा कोपरा न कोपरा ज्यानं व्यापलेला असतो अशा व्यक्तीचं नाव. आणि हो, मनाच्या या कोऱ्या कागदावर एकच नाव कोरलं जातं हं, पूर्ण आयुष्यभरासाठी. आणि ते नाव कोरल्यापासूनच तर आयुष्य कसं फुलायला लागतं, बहरायला लागतं. यू लव्ज बिखर से गए जैसे कागज कलम के मेल से, यू लव्ज बिखर गए जैसे कागज कलम के मेल से. जहन में था तो बड़े आज़ाद से थे, जहन में था तो बड़े आज़ाद से थे, होठों पे आए तो दायरे में सिमट गए.

श्रोते हो, कोऱ्या मनाच्या कागदावर नाव कोरलं जातं, त्यानं आयुष्य फुलतं बहरतं, मन स्वप्नांच्या जगात वावरतं. हे जरी खरं असलं ना, तरी प्रत्येकाचंच आयुष्य असंच असेल हे मात्र सांगता येत नाही. आयुष्यात अनेक वळणं असेही असतात की ज्या वळणावर अनेक गोष्टी मनाच्या विरुद्ध घडतात, मनाला यातना देणाऱ्या त्या गोष्टी असतात. आयुष्यात अनेक आपली जवळचीच अशी माणसं असतातही, पण कोणा एका व्यक्तीच्या दुराव्यानं विरहानं मन व्याकुळ होतं, अशावेळी मात्र एकच वाटतं, कभी खुशी कभी गम कभी दिल की कहानी लिखती हूँ. कभी खुशी कभी गम कभी दिल की कहानी लिखती हूँ, मैं अपने मन की व्यथा कागज पर कलम से लिखती हूँ. मैं अपने मन की व्यथा कागज पर कलम से लिखती हूँ.

शोदेहो मनाचा हा कागद तर आपण पाहिला, पण जेव्हा आपण चित्रपटातली एक एक गीतं ऐकतो ना, तेव्हा कितीतरी गोष्टी नव्यानंच कळायला लागतात. मनाचा कागद जसा असतो तसंच प्रेमात पडलेल्या त्या दोन प्रेमींना जेव्हा एकमेकांना काही सांगायचं असतं, बोलायचं असतं ना, तेव्हा हे प्रेमी युगल काय करतील हे सांगता येत नाही बरं. त्यांच्या त्या प्रेमाच्या कागदावर मनाच्या पेनानं जे काही लिहिलं जातं ना, ते अलगद समोरच्यांपर्यंत पोहोचतं बरं. नाच करती कागज की धरती पर, नाच करती कलम कागज की धरती पर, कलम भी रंगीन हो जाती है. नाच करती कागज की धरती पर, कलम भी रंगीन हो जाती है, जिंदगी की किताब लिखने में मेरी सहर ने भी साथ निभाया है. जिंदगी की किताब लिखने में मेरी सहर ने भी साथ निभाया है.

श्रोते हो, कागद आणि पेन यावर इतकंसं बोलून मन भरतच नाही, नाही का? कितीतरी बोलायचं राहून गेलं आहे, कितीतरी गाणी ऐकायचीही राहून गेली आहेत, पण काय करणार, ही वेळ कोणासाठी थांबते का? पण आपण मात्र याच विषयावर अजून एकदा बोलणार आहोत याच्या दुसऱ्या भागात 15 तारखेला. तेव्हा आता आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामधून मी आपली रेडिओ मैत्रीण निरुपमा धामणगावकर आपला सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे। हे केवळ शब्द नाहीत तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला। आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे। आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती। आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।

0: श्रोत्यांच्या हाकेला आकाशवाणी देते साद. श्रोते आणि आकाशवाणीची 90 वर्षांची साथ. गौरवशाली 90 वर्षांनिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.
1: श्रोते हो, सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळची 11:05 झाली आहेत. आता शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. यामध्ये ऐकूयात साठवण धान्यातील कीड आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अनिल पांडे यांनी सांगितलेली माहिती.

0: आहे ते म्हणजे धान्य सुरक्षित साठवणूक करणे. कारण चुकीच्या साठवणूक पद्धतीमुळे जवळपास कमीत कमी 5% ते जास्तीत जास्त 30% किंवा त्याच्यापेक्षा अधिक नुकसान हे साठवणुकीतील किडींमुळं होऊ शकतं. यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला या साठवणुकीतील किडी कोणत्या आहेत याची ओळख होणं अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, ही बाब केवळ शेतकरी बंधूंसाठीच नाही तर घराघरातील प्रत्येक व्यक्तींसाठी, माणसासाठी किंवा आपण रोज जे अन्न खातो त्या प्रत्येकासाठी आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्याला प्रामुख्याने या किडींची सुरुवातीला ओळख होणं आवश्यक आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला यांची ओळख करून देतो. यामध्ये धान्यामध्ये भुंगा, लाल पिठावरील किडा, धान्यातील पतंग, खापरा, भुंगा अशा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव हा साठवणुकीतील धान्यांमध्ये होत असतो. धान्यातील भुंगे म्हणजे हे धान्यांमध्ये छिद्र पाडतात आणि आतून धान्य पोखरतात. लाल पिठ्याकीड ही पिठात किंवा तांदळामध्ये आढळते, यामुळे दुर्गंधी निर्माण होते. धान्यातील पतंग हे याच्या आळ्या आहेत त्या धान्याचं नुकसान करतात आणि जाळीसारखे धागे तयार करतात. तर खापरा विटल किंवा खापरा भुंगा हा अतिशय धोकादायक कीड आहे जो साठवणुकीमध्ये अन्नधान्याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो. या किडी उष्ण आणि आर्द्र वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जलद पद्धतीने वाढतात. किडीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी धान्यावर अशी लहान लहान छोटी छोटी छिद्र दिसतात किंवा पावडरसारखा चुरा तयार होतो किंवा धान्यामध्ये जाळीसारखी रचना दिसते, दुर्गंधी येते, वजन कमी होते. ही सगळी लक्षणं आपल्याला साठवणुकीतील धान्याच्या किडींमुळे झाल्याची लक्षात येतात. यासाठी आपण उपाययोजना काय करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर यासाठी काही प्रतिबंधात्मक बाबी आहेत ज्यामध्ये अत्यंत सोपा म्हणजे धान्य पूर्णपणे वाळवून म्हणजे त्यातील आर्द्रता ही किमान 12% इथपर्यंत आपण खाली आणली पाहिजे म्हणजे अन्नधान्य आपण सुरक्षित ठेवू शकतो. साठवण गोदाम किंवा स्वच्छ व कोरडे अशा असलेल्या ठिकाणीच अन्नधान्य ठेवलं पाहिजे. जुने व नवीन धान्य एकत्रितपणे ठेवू नये. भिंतीतील भेगा या बंद करून घ्याव्यात, म्हणजे ज्या ठिकाणी आपण अन्नधान्य सुरक्षित ठेवायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला या सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करायचा आहे, जेणेकरून याच्यातल्या ज्या किडीच्या अवस्था आहेत त्या तिथे राहणार नाहीत. पारंपरिक पद्धतीमध्ये लिंबोळीची पाने, राख, कडुलिंबाचं तेल इत्यादी उपाययोजना आपण करू शकतो. यांत्रिक पद्धतीमध्ये साठवणुकीचे डबे बंद ठेवावेत, इअर टाईट ज्याला आपण म्हणतो अशा डब्यांचा वापर करावा. नैसर्गिक शत्रूंचा मित्र किडींचा वापर करावा आणि अशा पद्धतीनं आपण या साठवणुकीतील धान्याचं आपण जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच फायदा मिळेल आणि आपण आपलं अन्नधान्य सुरक्षित ठेवू शकू. धन्यवाद.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून करण्यात आलं.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिल पांडे, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली, छत्रपती संभाजीनगर। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे साठवण धान्यावरील कीड आणि त्यांचे व्यवस्थापन। शेतामध्ये पीक घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं

श्रोतो, सकाळचे 11:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत पुराणी यादे पुराणे गीत हा कार्यक्रम. संकलन आणि निवेदन केलं आहे सीमंतिनी कुंडीकर यांनी.

नमस्कार यशोते हो, पुराणी यादें पुराणे गीत या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीने सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आपण या मालिकेतून असे काही चित्रपट निवडतो आहोत ज्यातील गाणी त्या त्या काळी सुपरहिट झाली होती. त्या गाण्यांमुळेच कदाचित ते चित्रपट हिट झाले होते. असे एकाच चित्रपटातील बहारदार गाणीही आपण

शकतो आहोत त्या चित्रपटांविषयी माहिती घेत आहोत. गाण्यांचे गीतकार, संगीतकार, गायक, चित्रपटातील कलाकार या सगळ्यांविषयीची धमाकेदार माहिती, छान छान किस्से सगळं जाणून घेतो आपण पुराणी यादें पुराणी गीत या मालिकेतून. आणि आज आपण असा छान चित्रपट निवडला आहे ज्याचं नाव आहे तेजाब. चला तर मग तेजाब या चित्रपटाविषयी जाणून घेऊयात, छान छान गाणी ऐकूयात. याच चित्रपटातलं एक बहारदार धमाकेदार असं गाणं सुरुवातीला ऐकूयात आणि पुढे जाणून घेऊयात छानशी माहिती.

श्रोते हो, 1988 साली प्रदर्शित झालेला तेजा हा भारतीय हिंदी ॲक्शन रोमांस चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती एन चंद्रा यांनी केलेली आहे. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने खरं तर माधुरी दीक्षितला देखील खरी ओळख मिळवून दिली होती आणि सोबतच अनिल कपूरला सुपरस्टार म्हणून दर्जा देखील अधोरेखित केला होता. श्रोते हो, 19 नोव्हेंबर 1988 साली हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गीतांचे गीतकार जावेद अख्तर आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, चंकी पांडे, अनुपम खेर, किरण कुमार, सुरेश ओबेरॉय, अन्नू कपूर, जॉनी लिवर, मंदाकिनी, अशा सगळ्या कलाकारांनी सुंदररित्या सजलेला, धजलेला, नटलेला आणि सुपरहिट तेजाब हा चित्रपट. श्रोते हो, या चित्रपटातील गाणी देखील तितकीच बहारदार, धमाकेदार आणि आजच्या जेनझीला देखील आवडणारी अशीच गाणी आहेत. तर याच चित्रपटातलं एक छानसं गाणं ऐकूयात आणि नंतर आपण या उरलेली माहिती ऐकूयात.

श्रोते हो, या चित्रपटाचं संगीत अत्यंत लोकप्रिय झालं होतं तेव्हा एक दो तीन हे गाणं आजही आयकॉनिक मानलं जातं. अलका याज्ञिक, नितीन मुकेश, शब्बीर कुमार, अमित कुमार, अनुराधा पौडवाल, सुदेश भोसले या गायकांनी त्यांच्या सुमधुर स्वरामध्ये ही गाणी बहारदार केली. श्रोते हो, अलका याज्ञिक यांना एक दो तीन या गाण्यासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कार देखील मिळाला होता. सरोज खान यांनी या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं, ज्यासाठी त्यांनाही पुरस्कार

मिळाला होता. 1, 2, 3 हे गाणं जावेद अख्तर यांनी अवघ्या 60 मिनिटात लिहिलं होतं असं म्हटलं जातं. तर असं हे आयकॉनिक गाणं 1, 2, 3 हे गाणं प्रचंड गाजलं, प्रचंड हिट झालं आणि ज्या गाण्याने माधुरी दीक्षितला प्रेक्षकांमध्ये प्रचंड ओळखही निर्माण झाली. श्रोते हो, या चित्रपटात तयार होत असताना काही खास खास किस्से देखील घडून गेलेले होते. जसं की आत्ताच आपण म्हटलो की 1, 2, 3 हे गाणं प्रचंड हिट झालं होतं, ज्यामुळं माधुरी दीक्षितलाही ओळख मिळाली होती, सरोज खान यांना देखील पुरस्कार मिळाला, अलका याज्ञिक यांनाही पुरस्कार मिळाला. तर 1, 2, 3 हे गाणं सुरुवातीला इतकं हिट होईल याची कल्पना कोणालाच नव्हती. पण या गाण्यामुळं जसं की माधुरी दीक्षित रातोरात सुपरस्टार बनल्या आणि आयकॉनिक गाणं हे ठरल्या गेलं. मुन्नाच्या भूमिकेसाठी सुरुवातीला अनेक अभिनेत्यांचा विचार करण्यात आला होता, पण शेवटी अनिल कपूर यांना ही भूमिका मिळाली आणि ती तर त्यांनी अमर करून टाकली असंच म्हणावं लागेल. श्रोते हो, 1, 2, 3 हे माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेलं गाणं यासाठी कोरिओग्राफर सरोज खान यांनी माधुरी दीक्षित यांच्याकडून प्रचंड मेहनत करून घेतली होती, अनेक वेळा रिहर्सल करून घेतल्या होत्या आणि याच गाण्यामुळं सरोज खान यांनाही पुरस्कारासह एक छानशी ओळखही त्यांचीही निर्माण झाली होती. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत इतकं लोकप्रिय झालं की चित्रपट रिलीज होण्याआधीच या चित्रपटातील गाणी हिट झाली होती. त्यामुळेच असं म्हटलं जातं की चित्रपटाच्या यशात मोठा वाटा संगीतकारांचा देखील आहे. दिग्दर्शक एन चंद्रा यांनी हा चित्रपट बनवताना समाजातील वास्तव आणि गुन्हेगारीचे अनुभव कथेत मांडले होते, म्हणूनच हा चित्रपट अधिक वास्तववादी देखील वाटतो. तर श्रोते हो, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर प्रचंड यश मिळवलंच होतं, शिवाय 2 पुरस्कार देखील या चित्रपटाला मिळालेले होते. तर असा हा तेजाब चित्रपट, ज्यातील बहारदार असे किस्से याविषयी आपण जाणून घेतलं.

श्रोते हो, या चित्रपटातील गाणी देखील अतिशय बहारदार अशीच आहेत. सर्वात गाजलेलं गाणं म्हणजे 1 2 3, त्याच्यानंतर सो गया ये जहां. हे गाणं मैत्री आणि भावना व्यक्त करणारं गाणं आहे. हे देखील खूप सुपरहिट ठरलं. कह दो के तुम हे गाणं देखील अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितवर चित्रित झालेलं. हे देखील एक रोमॅन्टिक गाणं खूप हिट झालं होतं. श्रोते हो, या चित्रपटातील जे सगळ्यात आयकॉनिक गाणं ठरलं होतं, ते गाणं त्या काळी जेव्हा चित्रपटगृहात वाजायचं तेव्हा प्रेक्षक इतके वेडे व्हायचे की स्क्रीनवर नाणी फेकायचे. असं म्हटलं जातं की एकदा माधुरी दीक्षित स्वतः बुरखा घालून प्रेक्षकांचा प्रतिसाद बघायला चंदन टॉकीजमध्ये गेली होती आणि तिच्या डोक्यावर प्रेक्षकांनी फेकलेली नाणी येऊन पडली होती. याच चित्रपटातील बहारदार गाणं म्हणजे सो गया ये जहां याचं चित्रीकरण मुंबईच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी शूट केलं गेलं होतं. श्रोते हो, असं म्हटलं जातं की माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांना कास्टिंग करण्यापूर्वी मीनाक्षी शेषाद्री आणि नाना पाटेकर यांना घेण्याचं ठरलं होतं. नाना पाटेकर यांनी काही सीन शूटसुद्धा केले होते, पण नंतर यन चंद्रा यांनी स्क्रिप्ट बदलून अनिल कपूरला मुख्य भूमिकेमध्ये घेतलं. यन चंद्रा एका प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत असताना माधुरी दीक्षित तिथे आपल्या आईसोबत एका निर्मात्याला भेटायला आली होती. तिची साधी राहणी आणि तरीही चेहऱ्यावरची चमक पाहून चंद्रा यांनी तिला तेजाब या चित्रपटासाठी निवडलं होतं. श्रोते हो, या चित्रपटातील गीतांमधील शब्द म्हणजे शब्दांची किमया असं म्हणूयात आपण, कारण 1 2 3 हे गाणं केवळ एक ॲटम नंबर नसून त्यात एक वेगळा प्रयोग करण्यात आला होता. यन चंद्रा यांना असं गाणं हवं होतं जे प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. जावेद अख्तर यांनी आकडेमोड आणि कॅलेंडरचा वापर करून महिन्याचे दिवस आणि प्रियकराची वाट पाहणारी प्रियसी यांचं सुरेख मिश्रण करणारं हे गीत तयार केलं आणि प्रेक्षकांनी ते डोक्यावर घेतलं. श्रोते हो, जरी हा चित्रपट व्यावसायिक मसाला चित्रपट होता तरीही जावेद अख्तर यांनी त्यांच्या दर्जेदार लेखनामुळे यातील गाण्यांना एक वेगळी उंची प्राप्त करून दिली होती. या गाण्यांसाठी जावेद अख्तर यांना फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणूनही नामांकन मिळालं होतं. त्यावेळी जावेद अख्तर आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीनं या चित्रपटात शब्द आणि संगीताचा असा काही मेळ घातला की आजही ही गाणी जुनी वाटत नाहीत. श्रोते हो, थोडक्यात सांगायचं तर तेजाब हा केवळ एक चित्रपट नसून 80च्या दशकातील भारतीय सिनेमाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यन चंद्रा यांचं दिग्दर्शन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत, जावेद अख्तर यांचे शब्द आणि अनिल कपूर माधुरी दीक्षित यांची जोडगोळी यामुळं हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 1 2 3 सारख्या गाण्यांनी दिलेली ऊर्जा आणि चित्रपटातील ॲक्शन इमोशनचा मेळ यामुळं तेजाब हा बॉलिवूडमधील एक ऑल टाइम क्लासिक चित्रपट ठरला आहे.

तेजाब म्हणजे दर्जेदार संगीत आणि दमदार अभिनयाचं समीकरण. जावेद अख्तर यांच्या शब्दांनी सजलेली, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केलेली या चित्रपटातील गाणी आजही तितकीच टवटवीत वाटतात. मुन्ना आणि मोहिनीची जी ही कथा आजही बॉलिवूड प्रेमींसाठी एक अविस्मरणीय असा अनुभव आहे. तर श्रोते हो, आजचा पुराणी यादे पुराणे गीत या मालिकेमध्ये तेजाब चित्रपटातील ही माहिती, ही गाणी आणि ह्या गप्पा आपल्याला कशा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतो आहोत. आणि पुराणी यादे पुराणे गीत या कार्यक्रमातून आता सिमंतिनीला निरोप द्या, कारण कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. भेटूयात पुढच्या कार्यक्रमामध्ये नवीन चित्रपट आणि चित्रपटातील छानशी बहारदार गाणी घेऊन. सिमंतिनी आपल्या भेटीला येणारच आहे. टेक केअर अँड बाय बाय.

पुराणी यादे पुराणी गीत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. संकलन आणि निवेदन केलं होतं सीमंतिनी कुंडीकर यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: श्रोते हो आपण या मालिकेतून
1: जनजनची आवाज प्रत्येक हृदयाजवळ म्हणजेच प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारे आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले माध्यम म्हणजे आकाशवाणी. तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
2: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत साहित्य संस्कृती हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकणार आहात शैलजा कारंडे यांचं स्वरचित काव्यवाचन. सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं.
3: नमस्कार. साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, साहित्य संस्कृती या कार्यक्रमा अंतर्गत नेहमीच आपण वेगवेगळ्या साहित्यिकांच्या साहित्याचा आनंद घेत असतो. यामध्ये कथा, कविता, ललित लेख, चारोळ्या यांचा आस्वाद आतापर्यंत आपण घेतला आहेच. आणि आजच्या कार्यक्रमात देखील आपण सर्वश्रुत अशा साहित्यिका शैलजा कारंडे यांच्या स्वरचित कवितांचा आनंद घेणार आहोत. श्रोते हो, शैलजा कारंडे यांनी विद्युत अभियंता म्हणून पदवी घेतलेली आहे आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान भरीव असं आहे. श्रोते हो, 2 कवितासंग्रह, 1 बालकवितासंग्रह, 1 बालकथासंग्रह, 1 लावणीसंग्रह आजपर्यंत त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. तसंच पॉवरफुल वुमन्स ही कादंबरी आणि कामडोह रहस्य कथा हा 1 कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर देखील आहे. कथा, कविता आणि स्फुट लेखन हा त्यांचा छंद आहे. वेगवेगळ्या साहित्य संमेलनामध्ये परिसंवादासाठी म्हणून निमंत्रित कवी म्हणून त्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. तसंच राज्यनाट्य एकांकिका स्पर्धेमध्ये लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून त्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदद्वारा राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत देखील त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि महाअंतिम फेरीत त्यांनी प्रवेश मिळविला होता. तसंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे दिल्ली इथं नुकतंच काही महिन्यांपूर्वी झालं तिथं त्या मुख्य मंचावर निमंत्रित म्हणून सहभागी होत्या. चला तर मग श्रोते हो, त्यांच्या स्वरचित कवितांचा आता आनंद घेऊयात.
4: नमस्कार रसिक मित्रमैत्रिणींनो, मी शैलजा कारंडे लातूर आपल्यासमोर घेऊन आली एक छान छान कविता. आता कविता म्हटलं कविता आणि प्रेम अतूट नाते असतं आणि कविता म्हणजे काळजाची भाषा असते. कविता म्हणजे काळजाची भाषा असते आणि आपल्या भावविश्वाची ती उगवती दिशाही असते. तर चला मग आपल्या मनातला मळब अंधार दूर करणाऱ्या छान छान कविता आता आपण ऐकूयात. खरं तर जिच्या हातात पाळण्याची दोरी होती त्या हातात लेखणी आली. जिच्या हातात पाळण्याची दोरी होती त्या हातात लेखणी आली आणि लेखणी धरणाऱ्या हाताला बंदूक धरणं अवघड नाही. ज्या हातात पाळण्याची दोरी होती त्या हातात लेखणी आली आणि लेखणी धरणाऱ्या हाताला बंदूक धरणं अवघड नाही आणि ही हिरकणी सर करू शकणार नाही असा या जगात कुठलाच गड नाही असा या जगात कुठलाच गड नाही. तर मैत्रिणींनो, आपल्याला या आयुष्याचा गड अगदी निर्विघ्न चढायचा आहे, त्यामुळे मी आपल्यासमोर ठेवतीये माझी कविता आजही. आजही, आजही गावागावातील वाडी वस्ती तांड्यावरच्या मुली, आजही गावागावातील वाडी वस्ती तांड्यावरच्या मुली झाडाची पाने फुले ओरबाडून मोठ्या भक्तिभावाने करत असतात अर्पण वाळूच्या केलेल्या महादेवाला. मनासारखा महादेव मिळावा म्हणून, मनासारखा महादेव मिळावा म्हणून मनकामनापूर्तीचे व्रत उपवासही करत असतात गावागावातील या कुमारी पार्वती. तरीही, तरीही फार कमी प्रमाणात ऐकिवात आहे तिला आहे तसं स्वीकारणारा मोठ्या मनाचा महादेव पावलेल्या पार्वतीची कहाणी. तिला आता सांगायला हवं नाही, आता तिला कळायलाच हवं. तिच्या सामर्थ्याची ओळख करून देणारं, तिला सन्मानाचं उच्चपद प्राप्त करून देणारं ज्योतिबाच्या सावित्रीचं व्रत. बाई पार्वती, नुसती झाडाची पाने तोडू नको ग. बाई पार्वती, झाडाची पाने नको तोडू, अखंडपणे चाळत राहा पुस्तकांची पानं. आणि बघ, आणि बघ, तुझ्या प्राप्तीसाठी करत राहतील मनकामनापूर्तीचे व्रत उपवास गावागावातील चिरंजीव महादेव, गावागावातील चिरंजीव महादेव. आणि ही केवळ कविकल्पना नाही आहे बरं का.

आणि खरंच आजकालच्या आमच्या भगिनी आमच्या लेकी खरंच सामर्थ्यवान होत आहेत आणि त्या खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी होत आहेत आणि ती काळाची गरज पण आहे. तरीसुद्धा मला अजून वाटतं की नेहमी श्रीकृष्णाने बासरी वाजवावी आणि राधेने गोपीने धावत जावं. मग थोडंसं आपण शिकलो आहे तर थोडंसं राधेलासुद्धा आपण काही गुपी सांगायला काय हरकत आहे. म्हणून मला वाटतं राधेला म्हणावं असं वाटतं की सूर लावून वाजव राधे बासरे, सूर लावून वाजव राधे बासरे आणि होऊ दे बेभान कृष्णालाही तुझ्या भेटीसाठी, येऊ दे त्यालाही लपछपत नदी काठी, ऋतू दे त्याच्याही पायात काटा आणि येऊ दे त्याच्याही डोळ्यात पाणी. म्हणजे त्यालाही कळेल पाऊस नसतानाही यमुना नदी का तुडुंब भरलेली असते. भर नदीत आल्यावर घरादारासाठी गुरावासरासाठी फुटू दे त्यालाही पाणा, नदीच्या पाण्याचा रंग बदलेल असा. प्रेम आणि संसार तेवढ्याच अंतरावर असताना, प्रेम आणि संसार तेवढ्याच अंतरावर असताना नदी नेमकी कुण्या दिशेने पार करायची या प्रश्नाचं उत्तर भेटेपर्यंत भासू दे त्यालाही गरज राधा राधा नावाची. आणि आलास नदी पार करून तुझ्यापर्यंत तर सांग त्याला देवपण येणं कठीण आहे रे कृष्णा, पण राधा म्हणून जगणंही इतकं सोपं नाही, राधा म्हणून जगणंही इतकं सोपं नाही. तर मग मैत्रिणींनो आपण वाजवायची ना बासरी, या संसाराची बासरी आपण वाजवायलाच हवी. आणि आता काळ बदलला आहे त्यामुळं ही वाजतेच आहेत. तरी काळ बदलला आहे म्हणून आपण नुसतं पळतच राहतो आहे. आपण पळत राहतो मैत्रिणींनो, पण कसं पळायचं आणि किती पळायचं हेही ठरवायला पाहिजे की नाही. तर मला वाटतं की ऊठ नारी पळायला शिक, ऊठ नारी पळायला शिक पणती होऊन अंधार गिळायला शिक, ऊठ नारी पळायला शिक पणती होऊन अंधार गिळायला शिक, कर प्रसंगी वज्राघात तू पण कधी लोणी होऊनही वितळायला शिक, ऊठ नारी पळायला शिक. अगं मनगट तुझेच आहेत पण त्यात शक्ती नाही, मनगट तुझेच आहे त्यात शक्ती नाही, अशी पूजाच काय कामाची जिच्यात भक्ती नाही. सोड बंद देवारा खुल्या बाळात उडायला शिक, उठणारी पळायला शिक पणती होऊन अंधार गिळायला शिक. अग्नी पवित्रच असतो ग, स्मशानातला असो वा यज्ञकुंडातला, स्त्रीचं चारित्र तेवढंच पवित्र असतं ना. गरीब असो श्रीमंत असो काळी असो गोरी असो, अग्नी पवित्रच असतो ग, स्मशानातला असो वा यज्ञकुंडातला, अग्नीचे रूप तुझे सोन्यासारखे झळकायला शिक, उठणारी पळायला शिक पणती होऊन अंधार गिळायला शिक. सद्बुद्धी सद्विवेक शालीनता, सद्बुद्धी सद्विवेक शालीनता खरे अलंकार तुझे, गर्व अहंकार अशा नकली दागिन्यांना जाळायला शिक, उठणारी पळायला शिक पणती होऊन अंधार गिळायला शिक, उठणारी पळायला शिक. तर मैत्रिणींनो आपण उठतो सारे कामं करतो, पण आपल्या बाबतीत एक गोष्ट बोलली जाते तुम्हाला माहिती आहे का, आपण खूप आजकालच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये आपण खूप टीकेला बळी पडतो, टिंगल टवाळीला बळी पडतो आहे. आणि नेहमी नेहमी बायका असं करतात तसं करतात खोटं बोलतात असं सांगतात. आणि मीही सांगते खरंच बायका खोटं बोलतात बरं का. कसं खोटं बोलतात तर ऐका, बायका असंही खोटं बोलतात. तर दिवाळ सणासाठी मुराळी आला नसला किंवा दिवाळीला ये म्हणून भावाने साधा फोनही केला नसला तरीही आईबापाच्या नंतर धुसर होत जाणारी माहेरपणाची वाट सासरच्यांना जाणू नये म्हणून त्या खोटंच सांगतात, भाऊ ये म्हणतो आहे पण मलाच सवड भेटत नाही. खरंच बायका असंही खोटं बोलतात. आता नवऱ्याने केलेली नवी कोरी नथ शेजारीन दाखवायला आली की मनातल्या मनात झुरतात. आणि जुनीच बुगडी सोनाराकडून डागडुजी करून आलेली माझ्या नवऱ्याने भेट दिली आहे म्हणून शेजारणीला तोऱ्याने सांगतात. खरंच बायका असंही खोटं बोलतात. नसते प्रत्येकीच ओटी सुखाने भरलेली, नसते प्रत्येकीचीच ओटी सुखाने भरलेली की नसतात प्रत्येकीलाच भरगच्छ दागिने आणि भरजरी साड्या, नसते प्रत्येकीचीच ओटी सुखाने भरलेली की नसतात प्रत्येकीलाच भरगच्छ दागिने आणि भरजरी साड्या, गळ्यात काळ्या मण्याच्या पोतीबरोबर झोरणीकडून घेतलेली गोफ घालतात, कानात झुबे घालतात, पायात छमछमणारे पैंजणही नकलीच घालतात, 200 शेशी साडी, 1012

कशाला घेतली म्हणून भेटणारीला सांगतात बायका, असंही खोटं बोलतात बायका, असंही खोटं बोलतात. हं, काही असतात महालातल्या राण्या, हं काही असतात महालातल्या राण्या आणि कुबेरांच्या लेकी. काही अहमपणाच्या सुखात लटकत मिरवत असतात, तर काही भरल्या घरातही प्रेमाच्या भुकेल्या असतात. तर काही आपल्या ओठांवरचे गालांवरचे ओरखडे लिपिस्टिकखाली लपवत असतात, फोटोपुरतं मीडियापुरतं लटकच हसत असतात, हॅपी फॅमिलीचं स्टेटस ठेवत असतात. होय बायका, असंही खोटं बोलत असतात. होय बायका, असंही खोटं बोलत असतात. मग हे खोटं बोलणं चांगलं आहे की नाही मैत्रिणींनो? चला असू द्या. आता आपण एक अशी कविता ऐकू की जी माझी खूप प्रिय कविता आहे, बाभूळ. बाबूळ तर आपल्या सर्वांनाच माहिती की नाही, आयुष्यभर तिच्या काटे लपेटलेले असतात, पण क्षणपणाचं पिवळेपणही खूप छान असते की नाही? तर ती कविता मी तुमच्यासमोर ठेवते. पिवळ्या जर्द बाबळींच्या फुलांची आणि माझी, बालपणापासूनची मैत्री. पिवळ्या जर्द बाबळींच्या फुलांची आणि माझी, बालपणापासूनची मैत्री. का कोण जाणे, पण ती पिवळी मखमली फुले मला फार आवडायची. शाळा सुटली की मी शेजारच्या बाबळीच्या झाडाखाली जायची नित्यनेमाने. शाळा सुटली की मी शेजारच्या बाबळीच्या झाडाखाली जायची आणि ती पिवळी फुले वेचून आणायची. कानात कर्णफुलांप्रमाणे घालायची, हातात पाया दोऱ्याच्या साह्याने बांधायची. तळहात तळपाय सारं पिवळं धम्म करून टाकायची. आता माझ्यासहित सारं अंगण पिवळं झालेलं पाहून आजी रागवायची. माझ्यासहित सारं अंगण पिवळं झालेलं पाहून आजी रागवायची आणि म्हणायची, किती हौस गं तुला पिवळं होण्याची. काळ गेला आजीसोबत पिवळ्या फुलांची मखमल घेऊन, काळ गेला आजीसोबत पिवळ्या फुलांची मखमल घेऊन, काटेरी बाबुळबण माझ्या पदरी ठेवून, काटेरी बाबुळबण माझ्या पदरी ठेवून. तर मैत्रिणींनो, मी आशा करते की आपल्याला कविता आवडत असेल. तर आपल्या रसिक मित्र मैत्रिणीसाठी मी एक दुसरी एक कविता ठेवते जी की स्त्रीवादी आहे. कवितेचं नाव आहे अडवू नकोस वाट माझी. अडवू नकोस वाट माझी, मी रे राधा नाही. अडवू नकोस वाट माझी, मी रे राधा नाही. आयुष्याचा प्रवास माझा इतका साधा नाही. जरी पचविले घोट विषाचे, झाले नाही मीरा. जरी पचविले घोट विषाचे, झाले नाही मीरा. संसाराच्या भोवऱ्यामध्ये भक्तीला ना थारा. राधा मीरा होण्यासाठी भाग्य लागते खरे, राधा मीरा होण्यासाठी भाग्य लागते खरे, पण सांग कशी कुठे लपून ठेवू या दैवाची लखतरे. भावनांच्या थापित गवऱ्या फिरले अनवाणी, भावनांच्या थापित गोवऱ्या फिरले अनवाणी, पण धाक दाखवणी ताक पाजणारी न होता आले जणी. चल विसरून जाऊ पुराण सारे, विसरून जाऊ साऱ्या कथा. चल विसरून जाऊ पुराण सारे, विसरून जाऊ साऱ्या कथा. पण वाटते हक्काचा कृष्ण असावा, समजून घेण्या माझी व्यथा. पण वाटते हक्काचा कृष्ण असावा, समजून घेण्या माझी व्यथा. तो हक्काचा कृष्ण प्रत्येकीलाच हवा असतो, तो मग कुठल्याही रूपात असतो. तो कृष्ण म्हणजे आपल्या भावविश्वाचा नायक असतो, मग त्याला कुठल्याही नात्याचं लिंगाचं कसलंच बंधन नाही. पण आपल्याला समजून घेणारा कोणीतरी असावा, ही खूप आपल्या भावविश्वातली मोठी गोष्ट असते मैत्रिणींनो. आता अजून एक टिंगलटवाळीचा विषय होतो, म्हणजे शिक्षक. प्राथमिक शाळेतले शिक्षक असो की माध्यमिक, शिक्षक हा एक खूप टिंगलटवाळीचा विषय होतो. पण तुम्हाला माहिती आहे रसिक मित्रांनो, असा एक शिक्षक असू शकतो की जो आई होतो. तर कसा होतो, तर माझ्या एक छोट्याशा कवितेतून तुम्हाला सांगते की काल म्हणे वस्तीवरचा मास्तर आई झाला, काल म्हणे वस्तीवरचा मास्तर आई झाला. आई नसलेल्या पोरीने जेव्हा त्याला पहिल्या पाळीचा प्रश्न केला, आई नसलेल्या पोरीने जेव्हा त्याला पहिल्या पाळीचा प्रश्न केला. कविता छोटीच आहे मित्रांनो, पण तो मास्तर आई होऊ शकतो हा मी पाहिलेला आहे. आता यानंतर मी कविता घेतीये, कधी कुठे मी लिहिते कविता. असं बऱ्याचदा वाटतं की आपण ही कविता लिहिली, ती कविता लिहिली, पण तरीही अजूनही मला वाटतं आहे की कधी कुठे मी लिहिते कविता, मी तर केवळ जगते कविता. कधी कुठे मी लिहिते कविता, मी तर केवळ जगते कविता.
మా పదండను

उठावे मज कवितेचे, श्वासातून माझ्या येते जाते कविता. कुठे सात मज समर्थ शब्दांची, कुठे संग मज पंडितांचा, कुठे सात मज समर्थ शब्दांची, कुठे संग मज पंडितांचा. धगधग त्या पोटातून बडबडते कविता, कधी कुठे मी लिहिते कविता, मी तर केवळ जगते कविता, मी तर केवळ जगते कविता. भरल्या ढगाला स्वप्न पडतात जव कवितेचे, भरल्या ढगाला स्वप्न पडतात जव कवितेचे, थेंबा थेंबातून झरझरते कविता, माय भैनाईचे स्तनपान केले मी, रक्तातून माझ्या सळसळते कविता, कधी कुठे मी लिहिते कविता, मी तर केवळ जगते कविता. कळ माझ्या काळजाची माझ्या कवितेला चठावी, कळ माझ्या काळजाची माझ्या कवितेला चठावी, तरी काळजाला ही छळते कविता. जण म्हणतात मजला काही कवी, पण खरी कुठे मज कळते कविता, मी तर केवळ लिहिते कविता, मी तर केवळ जगते कविता. यानंतर एक छोटीशी चारोळी आपल्यासमोर ठेवतीये की कारण कविता आणि प्रेम म्हटलं की आलंच, आणि प्रेम हा विषयच वेगळा आहे. प्रेम आणि ईश्वर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात. दोन्हीचंही अस्तित्व आपल्या अवतीभोवती असतो आणि त्याची गरजही आपल्याला भासते. तर मित्रांनो, कविता ठेवतीये. तुला भेटण्याचा असावा ऋतू बारमाही, तुला भेटण्याचा असावा ऋतू बारमाही, तुझ्या शिवाय माझा श्रावण श्रावण नाही, तुझ्या शिवाय माझा श्रावण श्रावण नाही. रसिक हो, आपल्याला चारोळ्या पण कवितेचाच एक प्रकार आहे आणि तो एक अल्प ओळीमध्ये बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्या काही मी आपल्यासमोर सादर करते. कविता माझ्या काळजाची भलती गाजत असते, कविता माझ्या काळजाची भलती गाजत असते, मी रोज इतुकेच माझे काळीज भाजत असते, मी रोज इतुकेच माझे काळीज भासत असते. त्यानंतरची माझी चारोळी आहे की जोपर्यंत शब्दामध्ये दिसत जातो काणा, जोपर्यंत शब्दांमध्ये दिसत जातो काणा, तोपर्यंत फुटत राहतो माझ्या लेखणीला पाणा, तोपर्यंत फुटत राहतो माझ्या लेखणीला पाहणा. आणि एक प्रेमविषयक चारोळी, लिहिता लिहिता हरवत जाते, लिहिता लिहिता हरवत जाते, नाव तुझे मी गिरवत जाते, लिहिता लिहिता हरवत जाते, नाव तुझे मी गिरवत जाते, तुझ्याशिवाय हे जगणे कसले, वेडेपणा मी मिरवत जाते, वेडेपणा हा मिरवत जाते. आणि कविता हे आपलं भावविश्व असतं आणि या भावविश्वामध्ये अनेक भावभावनांचे झरे येतात, त्यापैकीचा हा झरा आपल्याला कसा वाटतो आहे का? उंच पाषाणाच्या डोंगराला पाजर फोडता यायला हवं, उंच पाषाणाच्या डोंगराला पाजर फोडता यायला हवं, उजाड माळराणाला हिरवं करता यायला हवं, होय मला झरा होता यायला हवं. उंच पाषाणाच्या डोंगराला पाजर फोडता यायला हवं, उजाड माळराणाला हिरवं करता यायला हवं, मला झरा होता यायला हवं. तहानलेल्या जीवांना तृप्त करता यायला हवं, तहानलेल्या जीवांना तृप्त करता यायला हवं, बागडणाऱ्या फुलफाकरांसोबत गाता यायला हवं, तहानलेल्या जीवांना तृप्त करता यायला हवं, बागडणाऱ्या फुलपाखरांसोबत गाता यायला हवं, होय मला झरा होता यायला हवं. आभाळ उंचीचा अभिमान विसरता यायला हवं, आभाळ उंचीचा अभिमान मला विसरता यायला हवं, वास्तवाच्या दरीत कोसळूनही संत वाहता यायला हवं, होय मला झरा होता यायला हवं, मला झरा होता यायला हवं. यानंतर मी आपल्या स्त्री विश्वाची एक कविता ठेवती आपल्यापुढे की आगसुद्धा पाणी होते जळते इतकी शांत बसून, आगसुद्धा पाणी होते जळते इतकी शांत बसून, विषसुद्धा पचवत असते ती मीराबाईसारखं हसून, आगसुद्धा पाणी होते जळते इतकी शांत बसून, विषसुद्धा पचवत असते मीराबाईसारखं हसून. का मागू मी भीक सुखाची, का मागू मी भीक सुखाची, दुःख पदरी भरले ठासून, सुकले नाही थकले नाही संकटानी कधीही ग्रासून, व्यक्त झाले होऊन झरा कोंडून डबके झाले नाही, व्यक्त झाले होऊन झरा कोंडून डबके झाले नाही, तेवत राहते अखंडपणे अंधाराला भ्याले नाही, तेवत

0: राहते अखंडपणे, अंधाराला भ्याले नाही. आणि मैत्रिणीनो, व्यवहार आणि छंद हे एकत्रित येणं खूप भाग्याचं ठरलं जातं, नाहीतरी मग बऱ्याच तफावत दोन्हींमध्ये राहतो. पण मला असं वाटतं, त्याला 1000 रुपये कमावलं की दिवस सार्थकी लागला असं वाटतं, त्याला 1000 रुपये कमावले की दिवस सार्थकी लागला वाटतं, आणि मला एक कविता प्रसवली की माझी रात्र सार्थकी झाल्यासारखं वाटतं. तसे त्याचे बरेच दिवस सार्थकी लागतात, तसे त्याचे बरेच दिवस सार्थकी लागतात, पण रात्र नाहीच लागत सार्थकी. माझी मात्र प्रत्येक रात्र असते ओली बाळांतीन, माझी मात्र प्रत्येक रात्र असते ओली बाळांतीन, कवितेला जन्म देऊन माझ्या जन्माचंच सार्थक करणारी, कवितेला जन्म देऊन माझ्या जन्माचंच सार्थक करणारी. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण शैलजा कारंडे यांच्या स्वरचित कवितांचा आनंद घेतलात. आता कार्यक्रमातून निरोप घेण्यापूर्वी एक भावगीत ऐकूयात.

0: या सुमधुर अशा भावगीतानंतर श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ, कारण आपलं घड्याळ सांगतंय कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांची रजा घेते. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. साहित्य
1: संस्कृती हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यामध्ये आपण ऐकत होतात शैलजा कारंडे यांच्या स्वरचित काव्यवाचन. सहनिवेदन होतं सुषमा कुलकर्णी यांचं. 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 12 वाजल्यापासून ते दुपारी 3:10 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. तसंच FM बँड 102 MHz विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता. तेव्हा आता सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मजनू श्रोते हो, आज मंगळवार. तुम्ही सगळेजण अगदी आपुलकीने वाट बघत असाल की सुखदा, रोहित आणि शर्वरी यांच्या नेमक्या गप्पा कुठल्या विषयावर रंगल्यात बोला. म्हणजे बाहेर उन्हाळा आहे हे मला मान्य आहे, खूप गरम होतंय, पण त्यांच्या देखील अशा छान गरमागरम खुमासदार गप्पा मारायला तुम्ही देखील आतुरतेनं वाट बघत आहात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता ऐकूया स्मिता गानू जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: हे उन्हाळा आहे हे मला मान्य आहे, खूप गरम होतंय, पण त्यांच्या देखील अशा छान गरमागरम खुमासदार गप्पा मारायला तुम्ही देखील आतुरतेनं वाट बघत आहात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता ऐकूया स्मिता गानू जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया तर आपुलकिया घरात.
1: अरे वा सुखदा, काय ग आज एकदम छान साडी वगैरे तयार झाली आहेस.
2: छान छान साडी म्हणजे फक्त साडीच छान का? मी छान नाही आहे का?
1: नाही ग नाही ग नाही ग, तसं नाही तसं नाही, तू छान आहेसच. ते काय आता रोज रोज सांगायचं. आणि मुख्य म्हणजे तुझा चॉईस मस्त आहे एकदम.
2: थँक्यू थँक्यू, माझा चॉईस मस्त आहे असं म्हटल्याबद्दल.
1: हे बघ, गोष्ट साधी सरळ सोपी आहे. तू मला जीवनाचा साथीदार म्हणून निवडलंस, इथेच तुझा छान चॉईस निर्विवाद सिद्ध झालेला आहे.
2: म्हणजे माझ्या या चॉईस बद्दल तू बोलत होतास होय?
1: हा म्हणजे हा वन ऑफ युअर बेस्ट चॉईसेस असं म्हणू शकतो.
2: सगळं चांगलं तेवढं कसं स्वतःला लावून घेतोस रे तू?
1: कारण तू कधी चांगलं म्हणत नाहीस. बर, आता विषय होता तुझ्या सुंदर दिसण्याचा आणि तुझ्या साडीचं प्रयोजन काय हा. पण सुखदा थांब थांब थांब एक मिनिट, ही साडी काय ग, ही मी कधी बघितली नव्हती. नवीन घेतलीस की काय? हा कुठे घेतलीस, म्हणजे सेल बिल मध्ये?
2: अरे हो हो हो, ऐक जरा, ही साडी तू बघण्याचा प्रश्नच नाही, कारण ही माझी साडी नाहीच आहे मुळी.
1: येस, म्हणजे बघ माझं किती बारीक लक्ष असतं तुझ्याकडे, आणि तू म्हणतेस की मला काही माहितीच नसतं, मला काही पर्वाच नाही वगैरे.
2: नाही, तुला काही माहित नसतं ही वस्तुस्थिती आहे. या खेपेला फॉर अ चेंज तुझं म्हणणं खरं ठरलंय की ही साडी माझी नाहीये, त्यामुळे तू बघितलेली नाहीये.
1: कोणाची आहे? कोणाची?
2: तर ती माझ्या आईची आहे.
1: हो काय ग, पण आईची साडी कशासाठी आणलीस? एकीकडे म्हणायचं त्या कपाटभर साड्यांचं काय करायचं म्हणून, आणि हे असं कोणाकोणाच्या साड्या नेसायला घेऊन यायचं, हे काय तुझं गणित मला कळत नाही.
2: एक मिनिट रोहित, ही काही कोणाकोणाची साडी नाहीये,
1: मग
2: माझ्या आईची साडी आहे.
1: यु मीन माहेरची साडी?
2: पण म्हणून ही साडी नेसून मी काही मुळे मुळे रडणार वगैरे नाहीये, उलट मला छान प्रसन्न वाटतंय.
1: हो हो हो, ते दिसतच चेहऱ्यावरून. पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर,
2: आईची साडी नेसायला कोणतंही कारण लागत नाही, मात्र ती नेसली की हसण्याचं खुश होण्याचं कारण आपोआप मिळतं.
1: हो, साहित्यिक आणि सेंटिमेंटल.
2: अजिबात सेंटिमेंटल नाही, पण तू कोणत्याही बाईला विचार, आपल्या आईची साडी नेसणं म्हणजे जणू काही आईच्या मायेची ऊब मिळणं.
1: हो हो हो, हे मात्र खरंय. आपली शर्वरी सुद्धा नाही का नेहमी आईच्या साड्या नेसायला घेऊन जाते.
2: आणि अरे गंमत म्हणजे एरवी ह्या मुली कॉर्पोरेट मध्ये फॉर्मल कपड्यात असतात.
1: पूर्वी खूप स्ट्रिक्ट होतं हे प्रकरण, फॉर्मल कपड्याचे सुद्धा केवढे नियम असायचे.
2: आणि रंगांच्या बाबतीत सुद्धा काय तर म्हणे न्यूट्रल कलर असावेत.
1: पण हल्ली ड्रेस कोड बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत, म्हणजे सिम्पल सलवार कमीज वगैरे चालतं. काही काही ऑफिसेस मध्ये ठराविक दिवशी टी शर्ट सुद्धा चालतात म्हणे. पण ते शर्वरीचं तू काय सांगत होतीस?
2: हा, तर शर्वरी आईच्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि भाव खाते, कारण आईच्या साड्यांचा चॉईस भन्नाट आणि हाय क्लास आहे.
1: हे बघ, साड्याच नाही एकूणच आईच्या सगळ्याच बाबतीमध्ये चॉईस रंगसंगती जबरदस्त असते.
2: आणि बऱ्याच लोकांचं मानणं असतं की खूप महागातली वस्तू म्हणजे भारी वस्तू, पण आई अगदी साधी सुती साडी सुद्धा किती छान पद्धतीने नेसतात. तो काय तो तुझा शब्द काय त्यासाठी?
1: एलिगंट. एलिगंट,
2: हा एलिगंट, मोहक आणि अभिरुची पूर्ण.
1: क्या बात है,
2: म्हणजे साधी वस्तू सुद्धा तुम्ही कशी प्रेझेंट करता यावर त्या वस्तूचं किंवा गोष्टीचं सौंदर्य आणि कल्पकता हे दिसून येतं.
1: आणि मग शर्वरी त्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि मग
2: ऑफिस मधल्या कलिग्स तिला हमखास विचारतात, ही मम्मीची साडी आहे ना?
1: आणि मग तिला रागच येत असेल.
2: इथेच चुकता तुम्ही पुरुष मंडळी.
1: का?
2: अरे आईची साडी असं छान लेबल मिळालं की उलट ती प्राऊड वगैरे असं काय ते फील करून घेते.
1: आणि आईची साडी मिरवते असंच म्हणायचं आहे ना तुला?
2: रोहित तुला गंमत सांगते, अरे साडी नसल्यावर स्त्रीचं दिसणं साडीवर अवलंबून नसतं, तर ती स्त्री ती साडी कशी कॅरी करते यावर अवलंबून असतं.
1: हो हो, मला वाटलं नेसली साडी झालं काम, पण त्यामागे एवढं हे सगळं लॉजिक वगैरे असतं मला माहीत नव्हतं बुवा.
2: साडी नेसल्यानंतर कुणी अवघडून वावर

0: करतात, कोणी अगदी सहज असतात ना, या सहजतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.
1: बरं. मग आता तू तुझी दडलेली गोष्ट सांगून टाक बरं. म्हणजे ते आईची साडी का बरं आणलीस ते? नाही, मग अशी तू म्हणालीस की त्याला काही कारण लागत नाही वगैरे, तरी पण कुछ तो बात होगी असं वाटतं मला.
0: बात वगैरे काही नाही, मागच्या रविवारी मदर्स डे साठी आईला ही साडी सरप्राईज म्हणून आणली होती. तू हैदराबादला गेला होतास ना, म्हणून तुला दाखवता आली नाही. आणली तशी लगेच तिला देऊन आले.
1: अच्छा, मदर्स डे म्हणजे मातृदिन
0: इंटरनॅशनल.
1: मे महिन्यात असतो ना हा दिवस?
0: हा, मे महिन्यातला दुसरा रविवार. मला माहिती, आता तू म्हणशील की हा काही आपला सण नव्हे,
1: तिकडचा.
0: हा, परदेशात ना आलेला फॅड आहे.
1: पण आई रे, हे बघ काय म्हणजे, मी टीका करणारा माणूस आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आला असेल परदेशातून हा दिवस, पण एका चांगल्या कारणासाठी साजरा केला जातो की नाही, झालं तर मग.
0: दॅट्स लाईक अ गुड ह्युमन बिंग. अगदी बरोबर, फक्त आपल्या देशातला नाही, म्हणून एखाद्या दिवसाच्या आनंदावर बोट ठेवणं हे काही फारसं योग्य नाही.
1: आणि आपण सुद्धा नाही का मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतोस ना, मग या निमित्ताने हीच भावना व्यक्त करायची.
0: अगदी, म्हणजे आपण श्रावण अमावस्येला मातृदिन आपल्याकडे करतोच साधारण. आणखी एक, तू की नाही खरं म्हणजे छान सोपं करून टाकलं सगळं. तर मी आईला साडी आणि ब्लाऊज पीस आणि फॉल असं सगळं दिलं.
1: अगं हे पण तू सगळं घरी करतेस ना, हे फॉल बिल लावणं वगैरे?
0: मुलगी कोणाची आहे मी? माझ्या आईचीच ना. साडीला फॉल लावणं म्हणजे आईचं आवडीचं काम. तासाभरात लावते ती फॉल, आणि तो सुद्धा परफेक्ट, मस्त, नीट नेटका.
1: आणि आई साहेबांचे हेच गुण आपल्यात आले आहेत मॅडम जी.
0: असे नाही, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण आईची टापटीप माझ्याही कामातून जर दिसत असेल तर तो आईचाच गौरव आहे.
1: बरोबर आहे. पण तरी सुद्धा सुखदा एक विचारतो, म्हणजे तू कधीपासून हे डेज वगैरे साजरे करायला लागलीस ग?
0: पुन्हा आपण तिथेच येतो. अरे, सणवार कशासाठी किंवा हे डेज वगैरे कशासाठी? तर
1: मज्जा करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी निमित्त. आणि अर्थशास्त्रात म्हणतात ना तसं, अर्थकारणाला म्हणजेच बाजाराला चालना देण्यासाठी.
0: हे हेतू आहे तसं. पण आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने चार नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जमावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुणाला काही मदत हवी असेल तर केली जाते इतकं.
1: हो, आणि कुणाला थँक यू वगैरे म्हणायला एरवी संकोच वाटत असेल तर या निमित्ताने ते म्हणता यावं. थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस. बरोबर की नाही?
0: अगदी बरोबर.
1: आणि तुझा आवडता फंडा, त्या त्या ऋतू प्रमाणे निसर्गाशी जवळीक साधणं किंवा संस्कृती जपणं.
0: हे तर नक्कीच खरंय. हा, म्हणजे आता हेच बघ ना, अधिक महिन्यात जावयाला खास बोलावून.
1: थांब, बेल वाजली, बघूया कोण आहे.
2: हा, बापरे, गरम आहे. गरम असं मी आता अजिबात म्हणणार नाहीये.
0: हा,
2: कारण असं म्हणून ना आणखीन गरम व्हायला लागत.
1: अरे, हे काय नवीनच ऐकतोय मी. मग काय म्हणणार आहेस तू? वा, काय मस्त चिडडे म्हणून वगैरे.
2: दादा तू ना, पण दादा एक मिनिट, हा तुझ्याकडे मी नंतर बघते. पण ही मा काय, बहारों की राणी, ख्यालों की मलिका, कोण आहे कोण इथे?
0: शर्वरी, का ग, काही बोलतेस का तू?
2: बर, मग काय म्हणू. हा, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया. हे सुखदा, मॉडर्न किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर टवका दिसेस. हा, टवका.
0: अग, ए, तुझ्या जिभेला काही हाड? हा, गप्प बसा, काय शब्द वापरतेस तू.
1: शर्वरी, थँक्यू. म्हणजे मला सुद्धा असंच काहीतरी म्हणायचं होतं, म्हणजे टवका वगैरे असा नेमका शब्द मला सापडत नव्हता ग.
0: बास बास. हा रोहित, आता तुम्ही दोघं काही ते टवका बिवका असलं काहीतरी नको उगाच, म्हणजे असलं काही बोलू नका. आईची साडी नसल्यामुळे माझं मला छान वाटतंय हे मात्र नक्की.
2: येस, मला वाटलंच की ही तुझी साडी नक्कीच नाही, पण भारी आहे बरं का साडी, एकदम मस्त आहे.
0: थँक्यू. तू पण घेऊन जा एखादा नेसायला, एवढं शांत कूल वाटतंय ना या गर्मीमध्ये सुद्धा. छान सफेद आणि आकाशी रंग दोन्हीही थंडावा देणारे.
1: हे घ्या बहिणाबाई, तुम्ही पण हा थंडावा घ्या, ताज गारेगार लिंबू सरबत.
2: वा वा वा, दादा असावा तर असा. बरं का, मी किने एक निरोप सांगायला आली आहे, म्हणजे हे काम मी फोनवर करू शकले असते.
1: पण तुला इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं ना.
2: सुखदा, याला ना गप्पा बसायला सांग, नाहीतर.
0: शर्वरी, हे बघ, तू असं कर, तू फक्त माझ्याशी बोल. हा, कसला निरोप आणि

0: कोणाला द्यायचंय
1: ते अधिकाचं वाण द्यायचं वगैरे आई म्हणत होती, पण मोहितने या वाण वगैरे किंवा काहीही वस्तू देण्या घेण्याला साफ नकार दिलाय.
2: वा वा वा क्या बात, म्हणजे चला माझ्या नकाराला आणखी एक भक्कम आधार मिळाला तर.
1: हो तर तू सुद्धा नाही म्हणणार हे मला ठाऊकच होत. मग आम्ही एक प्लॅन बनवला.
2: काय काय काय?
0: अरे वा, कसला प्लॅन केलात ग तुम्ही?
1: अधिक महिना साजरा करायला म्हणून आपण सगळे कुठेतरी छोटीशी 4 दिवसांची ट्रिप करूया, कसं वाटलं?
2: पण मग ते माझे 33 अनारसे, जावयाची पूजा, चांदीची वाटी वगैरे वगैरे वगैरे.
0: बास बास हा रोहित, उगाच आपलं काहीतरी. आज सकाळी तर आपण म्हणत होतो नाही का की जावयाचा मान म्हणजे लेकीचा सुद्धा मान असतोच ना.
2: नाही नाही, म्हणजे लेकीचा मान हा जावयाचा मान असं तुला म्हणायचंय का? आईची साडी नेसल्यामुळे असेल असेल असेल. वा वा वा, म्हणजे आमच्या मानात तुम्ही परभारे स्वतःला सुद्धा मोजून घेत आहे.
0: अरे केव्हाही आपला उल्लेख लेख जावई असाच होतो की नाही, जोड शब्द.
2: अगदीच अगदीच, आई बाबा किंवा रेवाच्या सुद्धा बोलण्यात नेहमी रोहित सुखदा असं जणू काही जोड नाव असावं असं आपलं नाव येत.
0: आणि आपण सुद्धा नेहमी शर्वरी मोहित असा एकत्रच उल्लेख करतो की नाही.
2: नक्कीच नक्कीच, पण ते जाऊ दे, अधिक बिधिक बाजूला ठेव. वाण घ्यायचं नाही म्हणून आम्ही येतच नाही असं तू आईला म्हणाली नाहीस ना?
0: नाही रे, मला माहितीये माझ्या आई बाबांकडे जायला माझ्यापेक्षा तू जास्त उतावळी असतोस.
2: नाही पण काही नवीन वस्तू घ्यायची असेल, काही उपकरण वापरताना अडचण आली तर ते पहिला फोन मला करतात म्हणून.
0: हो बरोबर,
2: आणि त्यामुळे तुला हेवा वाटणं माझा स्वाभाविक आहे.
0: अरे
2: थोडी जेलसी होते हो की नाही सांग.
0: होते खरी थोडी थोडी, पण ना मला की नाही तुझं कौतुक सुद्धा वाटत. कधी कधी तर मी विसरून जाते की तू त्यांचा मुलगा नव्हे जावईयेस, एवढं तुमचं नातं अकृत्रिम आहे.
2: वा वा, काय परफेक्ट शब्द वापरलायस, अकृत्रिम. झकास. आणि म्हणूनच सुखदा, म्हणजे तुझे हे सगळे जे गुण आहेत ना त्यामुळे तुम्हाला आवडते.
0: वा वा वा वा, मस्का बटर पुरे आता
2: बरं राहिलं नाही करत. पण मग प्लॅन काय आहे, म्हणजे पुरुष मंडळींना नामोहरम करण्याचा काही प्लॅन झालाय का शर्वरी?
1: हो सांगते. मी काय म्हणते सुखदा, तूच सांग ना.
2: ओ माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता? म्हणजे नामोहरम वगैरे करणं हे तुला माहिती होत?
0: नाही रे, उलट त्याच पुरुषाचं कौतुक करण्याचं आम्ही ठरवलंय. म्हणजे आम्ही आपल्या 3 कुटुंबांशी मिळून एक झक्कास ट्रीपच ठरवून टाकली.
1: हो ना, आधी आम्ही महाबळेश्वर ठरवत होतो, पण आता गेस व्हॉट, मी असं म्हणेन गेस वेअर, कुठे जाते ओळख ओळख.
2: आता महाबळेश्वर नाही तर मग कुठे?
1: थेट सोमनाथला जातोय आपण, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हायला.
2: शपथ. बियॉन्ड इमॅजिनेशन, कसला भारी प्लॅन आहे. पण मला सांग, सगळ्यांना जमणार आहे का ग?
0: जमावच लागेल, म्हणजे त्याचा सोहळा काय तो झाला, पण वर्षभरात आपण जाऊ शकतो ना केव्हाही. लवकरच, वर्षभर म्हणजे उगाच वेळ नाही घालवायचे. रेवा शर्वरी वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम सोमनाथ करतील.
1: मोहितने तिथेच आसपास साईट विजिट ऍडजस्ट करून घेतलीये. मुक्ताला शाळेला सुट्टीच आहे आणि दोन्ही आई बाबा मंडळींना सुट्टीचा काही प्रश्नच नाही.
2: व्हॉट अबाउट मी? मी काही रिकाम तिकडे आहे का? समजा त्याच आठवड्यात माझं काही महत्वाचं काम निघालं तर? तुम्हाला माझं शेड्यूल तरी माहितीये का?
0: तुला आठवतं का रोहित, मागच्या रविवारी जेवताना मी सहज गप्पांमध्ये तुला पुढच्या महिन्याच्या टूर किंवा महत्वाच्या मीटिंग आहेत का वगैरे विचारलं होतं.
2: ते यासाठी होत तर. अगं पण ते अगदी आपलं कसं कॅज्युअल बोलणं चालू होत.
0: तुझ्यासाठी कॅज्युअल नाही का ग?
1: हो तुझ्यासाठी कॅज्युअल होत, पण त्यातून आमचा गुप्त हेर बातम्या खणून काढत होता.
2: तुम्ही बायका ना खरंच, म्हणजे अशा शातीर असता कल्पनाच येत नाही. मी आपला भाबडेपणाने सरळ सरळ उत्तर देत होतो.
1: दादा तू तरी हे बऱ्यापैकी शांतपणे ऐकून घेतलंस, मोहित तर उडालाच. आणि त्याला ही खबर दिली कोणी माहितीये का?
2: कोण?
1: आपल्या साटोबाई मुक्ताई.
0: अग बाप लेकीचं नातं असंच असतं, मुली आपली सिक्रेट्स पहिली बाबाकडे शेअर करतात.
2: आणि लग्न झालेल्या मुली आपल्या आई वडिलांशी मेतकूट जमवून जावयाचा बकरा करतात, त्याचं काय?
1: ए दादा काही बोलू नकोस. अरे बकरा कसला, आम्ही तर तुमचा सन्मान आणि सत्कार करतोय.
2: सगळं तुम्हीच ठरवा आणि त्याला गोंडस नाव द्या. सन्मान सत्कार चालायचंच.
0: कौतुक अरे.
2: बरं ते जाऊ द्या, आपण ट्रिपला जातोय त्याबद्दल आणखी काय गुप्त खल वगैरे केलेत का तुम्ही?
1: हा सांगते सांगते ना, पण सुखदा, त्याआधी माझा एक फक्त छोटासा प्रश्न आहे. मुळात हे अधिक मास प्रकरण आहे तरी काय, म्हणजे त्यावरून

0: आपली आज एवढी चर्चा झाली
1: घ्या, म्हणजे हिला हेच मुळात माहित नाहीये, सांगून टाक.
2: प्रकरण वगैरे काही नाही ग, वैदिक काळापासून सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अशा कालगणनेच्या दोन पद्धती चालू होत्या. वैदिक ऋषींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक राहतोय त्यात.
1: म्हणजे आपले ऋषी मुनी किती ग्रेट होते बघितलंस ना, पुढे काय झालं?
2: हा, तर हे अंतर भरून काढण्यासाठी मग दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेण्याची पद्धत सुरू झाली, तोच हा अधिक मास.
0: पण त्यात जावयाचा संबंध येतोच कुठे?
1: अरे जावयाचा संबंध म्हणजे जिथे कमी तिथे जावई देतो हमी, कळलं? म्हणून जावयाला मस्का मारण्याची पद्धत रूढ झाली, कळलं का तुला?
2: काही या रोहित तुझं. बरं शर्वरी, ट्रीप साठीचं कॉन्ट्रीब्युशन तुला ऑनलाईन ट्रान्सफर करू ना.
0: बाई ग, त्या 2 सिनियर मोस्ट जोडप्यांपुढे खर्च हा शब्द उच्चारू नकोस.
2: का?
0: कारण अग, ट्रीपचा सगळा खर्च तुमचे आणि आमचे आई बाबा करणार आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
1: अरे हे हे हे हे मात्र टू मच आहे, याला काय अर्थ
2: आहे? राहू दे रे, त्यांचा आनंद त्यात आहे असं म्हणायचं. मग अधून मधून करू द्यावं त्यांना, बाकीच्या गोष्टींमध्ये आपण या ना त्या रूपाने भरपाई करू.
0: ए म्हणजे आपण लहान मुलांचं मन राखायला त्यांच्या होला हो म्हणतो, पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो असंच ना?
2: खरे, आपले आई वडील एका टप्प्यानंतर आपली मुलंच होऊन जातात ना शर्वरी. मग त्यांना मुलांसारखं जपायचं, त्यांचं मन राखायचं आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करायच्या शक्यतो.
0: येस,
1: सुखदा सुखदा. अग नको ना एवढं इमोशनल बोलूस. अग आपण सुद्धा 60-70 वर्षाचे झालो ना की आपली मुलं सुद्धा असाच विचार करतील का ग आपल्या?
0: अरे बापरे, आता कोण इमोशनल होतय हा.
2: चला चला, तो उगाच आपली मस्करी करत असतो ग. चला आता वास्तवात येऊया.
1: हो हो, वास्तवात यायचं म्हणजे ही मांजर माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करणार.
0: अरे असं म्हणतात की ज्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं ती माणसं जास्त भांडतात.
1: अजिबात नाही, कुठेतरी काहीतरी ऐकतेस वाचतेस आणि इथे माझ्यावरती फिलॉसॉफी फेकतेस.
2: थांबा दोघेही, तुम्ही पुन्हा सुरू होणार का रे? कुणीतरी एकाने गप्प बसा,
1: गप्प बसा.
2: अगदी देवासारखं बसा, शांत.
0: नाही अजिबात,
1: नाही नाही, तू तू ह्या ह्या भांडखोर मुलीला तू आधी सांग.
0: मी नाही भांडखोर, ह्या दुष्ट माणसाला सांग तू.
1: अरे
0: अरे नाही,
2: थांबा.

मंडळी, आताच आपण ऐकत होतात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं होतं स्मिता गानू जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: नमस्कार श्रोतेहो, आपलं आरोग्य दर्पणमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, हवामानात होणारा बदल असो किंवा इतर अनेक गोष्टींमुळे वाढणारा ताण असो, या आणि अशा अनेक कारणांमुळे तब्येतीवर परिणाम होताना दिसतो. मग अशा वेळेस हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येते. मग डॉक्टर अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या इतकीच आपुलकीनं काळजी घेतात त्या म्हणजे प्रशिक्षित परिचारिका. वेळेवर औषधपाणी बघणं, औषधांना मिळणाऱ्या रिस्पॉन्सची दखल नोंदवून ठेवणं, या आणि अशा बऱ्याच गोष्टी परिचारिका रुग्णसेवेत असताना करत असतात. आज आहे जागतिक परिचारिका दिवस. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण परिचारिका अर्थात नर्स यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, त्यांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना किंवा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना. नमस्कार उमाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: त्या ऑगस्ट 1990 ते जुलै 1993 पर्यंत विद्यार्थी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर जानेवारी 1994 पासून आतापर्यंत अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ऑपरेशन थिएटरमधला कामाचा अनुभव जवळपास 20 वर्षांचा आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की हे क्षेत्र तुम्ही का निवडलं किंवा काय असं घडलं की हेच क्षेत्र निवडावं असं वाटलं?
1: खरं तर क्षेत्र निवडायचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं होतं तेव्हा खरं तर जॉब ओरिएंटेशन किंवा करिअर ओरिएंटेड असं काही नव्हतं, तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. पण माझ्या घरामध्ये काही 2-3 जणी आहेत ज्या परिचारिका होत्या त्यावेळेला कार्यरत, त्यांच्याकडे बघून किंवा पेशंट रुग्णांची सेवा म्हणजे काय असतं किंवा एक तो युनिफॉर्म, युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं, सफेद वस्त्र पर कभी न लग्ने देंगे असं सर्व ते एक मनाला असं भावून जाणार होतं. त्यामुळे असं होतं की स्वच्छ आणि शुभ्र गोष्टी ज्या मनापासूनही शुभ्रता आणतील आणि रुग्णांची सेवा करतील त्याच्याकडे थोडं आकर्षित होऊन हा जॉब निवडण्याचं हे केलं. त्यामुळे म्हणजे तसं म्हटलं तर त्यासाठी नर्सिंग कडे आलो. पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस असणार, काय करावं लागणार हे तेव्हा काहीच माहीत नव्हतं, पण ह्याचं अट्रॅक्शन म्हणून नर्सिंगला जॉईन झालो. खरं तर

0: जॉईन करताना इंटरव्ह्यू झाला त्यावेळी विचारला होता
1: बर
0: की काय तुम्ही नर्सिंगला का आलात, म्हणजे काय यावं असं वाटलं. पण तेव्हा असं हे नव्हतं की काय उत्तर द्यावं, पण घरामध्ये आमच्या आहेत नर्सेस म्हणून आम्ही त्यांना बघून आम्ही आलो असं होतं. पण आज हे असं वाटतंय की त्यावेळेला आपण आलो ही काळाची गरज होती, कारण घरातील परिस्थिती तशी खूप चांगली नसल्यामुळे इन्कम सोर्स हा लगेच चालू होईल किंवा अशा दृष्टीने नर्सिंग कडे आलो.
1: आणि विद्यार्थी दशेत तुम्ही होतात अगदी सुरुवातीच्या काळात 1990 मध्ये, तर तेव्हाचे अनुभव कसे होते?
0: 90 मध्ये आम्ही आलो, खर तर इथे आले तेव्हा मी डहाणू दापचरी सारख्या एका छोट्याशा खेड्यातून इथे आले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेला एक मनात एक भीती होती की बापरे शहर आहे एवढं मोठं, इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणारी लोक आहेत, आपला ह्याच्यात निभाव लागेल का, आपण हे करू शकू का, अशी थोडी शंका होती. हॉस्टेलला राहायचंय, 3 वर्ष पूर्ण घर लांब आहे, सोडून सर्वांना सोडून हॉस्टेलमध्ये राहायचंय, हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट होईल का, ह्या गोष्टी मनात होत्या. पण ठीक आहे की जॉईन झालो त्याच्यानंतर सर्व हळूहळू ते सुधारत गेलं. आणि जेव्हा स्टाफ म्हणून नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण झालं आणि स्टाफ म्हणून जॉईन झालं तेव्हा मात्र असं वाटलं की आता जबाबदारी आहे, की आता आपल्याला जबाबदारीने काम करायचं आहे. स्टुडंट होतो तेव्हा आपल्याला सिनियर कोणीतरी पाठीशी घालणारे होते, शिक्षक होते की जे आपल्याला शिकवतील आणि चुका आपल्या माफ होतील. पण आता होणार नाहीये, की आता आपण जे करायचंय ते मनापासून आणि जबाबदारीने करायचंय याची जाणीव मात्र तेव्हा झाली.
1: इथे जबाबदारी एक वाढली,
0: म्हणजे वाढली आणि ती जाणीव खरं झाली की आता आपण ऍज अ स्टाफ म्हणून जॉईन होतोय, तर मग ही जबाबदारी आहे आपली की आपले रुग्ण हे आपली जबाबदारी आहे आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने ते करायचंय ही जाणीव तेव्हा झाली.
1: अरे वा, जेव्हा परिचारिका म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये सायन हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुजू झाला तो पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का आज?
0: हो आठवतो, तेव्हा पहिला दिवस आठवतो. तेव्हा असं होतं की आपल्या युनिफॉर्म चेंज झाले, विद्यार्थी दशेचे युनिफॉर्म वेगळे होते, आता एक बॅच मिळाला, त्या बॅचचं एक अट्रॅक्शन होतं की हा आज आम्ही परिचारिका म्हणून जॉईन झालो, किंवा एक म्हणजे ती एक वेगळीच भावना होती किंवा एक कर्तव्याची जाणीव झाली. त्यामुळे ते काय म्हणता येईल की आपण काहीतरी पुढे पाऊल टाकतोय आणि ते कर्तव्य आपल्याला पार पाडायचंय ह्याची जाणीव नक्कीच झाली.
1: वा क्या बात आहे. आणि आज जवळपास 30-32 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, या 30-32 वर्षांमध्ये कोणकोणते बदल तुम्हाला अनुभवायला मिळाले, पाहायला मिळाले? म्हणजे आपण बघतोय की मेडिकल सायन्स हळूहळू पुढे जात चाललंय, म्हणजे जे 5 वर्षात होत नव्हतं ते आता आपण होताना बघतोय, हा तुमचा अनुभव तर खरंच खूप मोठा आहे, तर काय सांगाल?
0: 30-32 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे जसं मेडिकल सायन्स पुढे गेलं त्याच्यामध्ये जशा सोयी सुविधा आणि उपचारांच्या पद्धती वाढल्या तसेच आजारही वाढलेले दिसतात, की नवीन नवीन आव्हानं आलेली दिसतात. की जेव्हा मेडिसिन याच्यामध्ये त्वरित डायग्नोस करण्याची यंत्रणाच आली, किंवा पूर्वी मॅन्युअली चार्टिंग आणि ह्याची जागा आता इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड्सनी घेतली, मॅन्युअल बीपी ऍपरेटसची जागा मोठमोठ्या व्हेंटिलेटर्स आणि लहान मुलांसाठीचे इन्क्युबेटर्स किंवा मॉनिटर्स ज्याच्यावरती तुम्ही पेशंटचं सर्व काही मॉनिटर एका मॉनिटरवर तुम्ही सर्व गोष्टी एका वेळी
1: बघू
0: शकता, मॉनिटर करू शकता, लक्ष ठेवू शकता, ह्या कितीतरी गोष्टी बदलल्या. तसं प्रगत ह्याच्यामुळे प्रगत तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन्स कमी वेळामध्ये अतिशय अचूक ह्यांनी ऑपरेशन्स करता, लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आल्या, रोबोटिक सर्जरीज चालू झाल्या, त्यामुळे मॅन्युअली गोष्टींचा जो वर्कलोड होता तो हळूहळू कमी होताना दिसतो. दुसरी गोष्ट की जनरल नर्सिंग करण्यावर इतकी वर्ष फक्त भर होता, आता ऑन्कॉलॉजी, क्रिटिकल केअर किंवा स्पेशलायझेशन इन ऑपरेशन थिएटर्स किंवा निओनेटॉलॉजी यासारखी स्पेशलायझेशन नर्सिंगमध्ये सुद्धा आली आणि तीही लोक करण्यासाठी आता प्रवृत्त झाली आहेत, किंवा त्याकडे लोकांचा कल आहे की आपल्याला हे स्पेशलायझेशन करायचंय. किंवा नर्सिंगमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टी जर का अंमलात आणायच्या त्याच्यात सुद्धा नर्सिंगच्या लोकांचा विचार घेतला जातो. इथपर्यंत गोष्टी बदलल्या. किंवा ते जरी झालं तरी सुद्धा आता दुसऱ्या गोष्टी अशाही आहेत की

0: जेआयसी सारखी हे आली, मानांकन मिळायची आहेत, हॉस्पिटलला मिळाली पाहिजे, त्यामुळे रुग्णसेवेच्या सुरक्षा आणि कामाच्या प्रोटोकॉल्स मध्ये बदल झाले, त्यामुळे रुग्णांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्रता त्याच्यामध्ये आली. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण तसं ह्या गोष्टी जशा चांगल्या आहेत तशा बदलणाऱ्या अजून गोष्टी म्हणजे की नैसर्गिक हे नैसर्गिक म्हणण्यापेक्षा तरुणांमधले वाढते म्हणजे वाढते आजार, जे मानसिक आजार वाढले, वृद्धापकाळातले आजार वाढलेले दिसतात, जसं कॅन्सर सारखे दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले, म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हे झाल्या, आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की ह्या
1: सगळ्या गोष्टींमुळे
0: असं की बैठे जॉब झाले लोकांचे, किंवा हालचाली कमी झाल्या, व्यायामाचं किंवा हे करणं कमी झालं, खाण्यापिण्याच्या हे बदलल्या, त्यामुळे आजाराचं प्रमाण जितकं वाढलं, जितके मेडिसिन आणि हे, त्यामुळे अजून दुसरी गोष्ट अशी झाली की छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन स्वतःच्या मनाने घ्यायला लागली, गुगलवर सर्च करून घ्यायला लागले, त्यामुळे त्याचे दुष्परिणामही त्याचे तितकेच दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या 30-32 वर्षात खूप प्रमाणात बदललेल्या दिसल्या. म्हणजे ज्या आम्ही जॉईन झालो तेव्हा त्याच्यापेक्षा आता कितीतरी गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि खूप त्याचे दुष्परिणामही त्याच पद्धतीने दिसतात.
1: बरोबर. तुमचा ऑपरेशन थिएटर मधला जो अनुभव आहे तो जवळपास 20-21 वर्षांचा आहे, तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला, तिथलं वातावरण एकंदर किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटी असतात तिकडच्या.
0: ऑपरेशन थिएटर मध्ये काम करताना पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सतर्क असायला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे, कारण कुठल्याही प्रकारची सर्जरी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा त्याला लागणारी साहित्य सामग्री किंवा स्टरलायझेशन, कारण आपण ऑपरेशन थिएटर हे पूर्णतः निर्जंतुक असणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याच्या स्टरलायझेशनकडे जितकं चांगलं लक्ष दिलं जाईल तितका पेशंटचा आउटपुट चांगला मिळतो. कारण तुम्ही जर ऑपरेशन थिएटरमध्ये जर जंतुविरहित काही जंतू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर ते तुम्ही ओपन थिएटरमध्ये त्यांनी इन्फेक्शन किंवा हे तर ते कंट्रोल करणं जास्त महत्वाचं असतं, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. दुसरी गोष्ट, सतर्क असायला पाहिजे, कारण ऑपरेशन जेव्हा चालू असतं तेव्हा त्यावेळी त्याच्या व्यवस्थित साधन सामुग्री जर तुमच्याकडे माहिती नसेल किंवा अव्हेलेबल नसेल तर त्या गोष्टी शोधेपर्यंत किंवा हे करेपर्यंत पेशंटच्या अनेस्थेशियाची वेळ वाढू शकते. म्हणजे तुम्ही सतर्क असायला पाहिजे, तुम्ही घेतलेला काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस ह्याचा काउंट तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे, त्या सर्जरी बद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच जो पेशंट घेतलाय, एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात, तर तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे, की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का, त्याची साईड जे ऑपरेट करायची आहे ती साईड बरोबर आहे का, हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणं आणि आयसीयू आणि जनरल वॉर्डमध्ये काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे ऑपरेशन थिएटरचं हे खूपच वेगळंच असतं की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता, की असिस्ट करणं, त्याबद्दलची माहिती असणं, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ऑप पण पेशंट आपण जाऊन की ऑपरेशन झालं बाहेर आला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, त्याचं जे काही पार्ट रिमूव्ह केले जातात किंवा ज्याची नोंद ठेवणं व्यवस्थित किंवा त्याचे हिस्टोपॅथ गेले की नाही, सॅम्पल्स बरोबर गेले की नाही, ही तितकीच जबाबदारी, कारण त्या सॅम्पल्सच्या रिपोर्टवरती त्या पेशंटची ट्रीटमेंट अवलंबून असते. की तुम्ही ऑपरेट केलं आणि सोडून दिलं जाऊ दे सॅम्पल असं नाही चालत, तर ते जास्त त्या गोष्टी खूप जागरूकतेने आणि जबाबदारीने पार पाडाव्या लागतात.
1: नक्कीच नक्कीच. आणि या ऑपरेशन थिएटर इतकं जबाबदारीचं ते म्हणजे आयसीयू वॉर्ड.
0: हो, आयसीयू मध्ये तुम्हाला जास्त सतर्क राहावं लागतं, कारण तुमचा डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो. कारण पेशंट 10 पेशंट जेव्हा आयसीयू मध्ये आहेत आणि 2 स्टाफ आहेत, त्यावेळेला त्यांना सगळ्यांचेच मॉनिटर लक्ष ठेवायचे आहेत की कोण कोणाच्या मॉनिटरवर चेंजेस होत आहेत, कोणाला काय डॉक्टर्स आहेत, पण त्यांनी हे केलं तर प्रत्येकाला ड्रग्ज इन्फ्युजन पंप्सनी जातात, तर मग इन्फ्युजन पंप कोणाचा संपलाय का, कुठला अलाराम वाजतोय, म्हणजे आयसीयू मध्ये असणाऱ्या मुली इतक्या सतर्क असाव्या लागतात की त्यांना इकडे तिकडे बघायची फुरसतही मिळत नाही. आणि ते सतर्कता त्यांची असावीच लागते, तरच तुम्ही आयसीयू मध्ये सुसूत्रता ठेवून

0: व्यवस्थित सर्वांकडे की एकाच पेशंटकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून बाकीचे दुर्लक्षित होतील असं नाही चालणार.
1: जीवाशी खेळ,
0: जीवाशी प्रत्येक आपण एका जीवाशी खेळ खेळतो तर ते
1: अगदी खरंय तुम्ही म्हणताय ते. आणि याबरोबर आहे महत्वाचा तो म्हणजे जनरल वॉर्ड, त्याबद्दल काय सांगाल? इथे खूप प्रमाणात असतात कारण
0: जनरल वॉर्ड मधली गोष्ट अजून वेगळी, कारण जनरल वॉर्ड मध्ये येणारे पेशंट त्याबरोबर सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्यावर येणारे नातेवाईकांची संख्याही जास्त असते. मग तुम्हाला त्यांनाही कंट्रोल करायचं असतं. येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते वर्गीकरण करता आलं पाहिजे की कोणाला आधी ट्रीटमेंटची गरज आहे आणि ज्याला पहिली ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्याबरोबर तुम्ही आधी हे केलं तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला असं नको वाटायला की त्याच्याकडे लक्ष देत आहेत आणि आम्ही दुर्लक्षित होतोय. तर ती क्वालिटी तुमच्यामध्ये ऍज अ नर्स असायला पाहिजे की येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही व्यवस्थित. त्यावेळेला सगळेच लोक तणावात असतात कारण त्यांचा पेशंट असतो, तर पेशंटला सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं व्यवस्थित जर सांगितलं की हे उपचार तुमच्यावर होणार आहेत आणि ह्या उपचाराने तुम्हाला ह्या गोष्टी होतील तर तुम्ही त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात, ते जर तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं तर पेशंट उपचारासाठी तयारही होतो आणि सहकार्यही करतो. मग ती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तसंच नातेवाईकांना सुद्धा तुम्ही धीर देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलणं किंवा हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स त्यांना समजावून सांगणं किंवा हॉस्पिटलचे काही नियम न मोडता त्यांना न दुखावता तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. हे सर्व जर तुम्हाला जमत असेल तर जनरल वॉर्ड मध्ये काम करणं सोपं जातं आणि नाही तर ते मॅनेज करणं
1: कठीण
0: होऊन बसतं.
1: ऑपरेशन थिएटर असेल, आयसीयू वॉर्ड असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, या तिन्ही ठिकाणी परिचारिका म्हणून काम करताना पेशंट लेवल खूप हायेस्ट लेवलला खरंतर
0: पेशंट हा महत्वाचा मुद्दा आहे सगळ्याच ठिकाणी, कारण जनरल वॉर्ड मध्ये तो जास्त जाणवतो. कारण आयसीयू मध्ये कसं होतं की पेशंट बरोबरच आपल्याला फक्त डील डायरेक्टली रिलेटिव्ह बरोबर डील नसतं करायचं. जनरल वॉर्ड मध्ये तुम्ही पेशंट पण आहे आणि बाजूला रिलेटिव्ह पण आहे, त्यामुळे ते हे करणं खूपच कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पेशंटला समजून घेणं किंवा त्याला समजावणं ह्या दोन्ही कला अवगत असायला.
1: तर अगदी प्रेमानं त्यांना हाताळावं
0: लागतं त्यांचं, कारण प्रत्येक पेशंट हा भावनिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सर्व पेशंट भिन्न असतात, त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीने हे करायचं ती त्यांची हिस्ट्री घ्या किंवा त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्या, पण ती कशा पद्धतीने घ्यायची तेही कळलं तर ते पेशंट आपल्याशी बोलू शकतात किंवा बोलतात
1: बरोबर,
0: तर ते केलं की सुरळीत काम करता येतं. नाही तर
1: आणि ही नॅक आय थिंक अनुभवातूनच
0: ती मिळते, त्यामुळे आपण जितकं पेशंट बरोबर बोलत राहू किंवा त्यांची माहिती काढण्याची एक कला असते की आपण असं प्रश्न जर पेशंट विचारले काय तुमचं आर्थिक हे किती आहे तर असं कोणी सांगणार नाहीये, पण ते कसं काढायचं त्यांच्याकडून किंवा आपण त्यांची माहिती कशी गोळा करायची ही एक तुम्हाला अनुभवातूनच येणारी गोष्ट आहे.
1: बरोबर आहे.

0: मंडळी, आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. तर आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि दरवर्षी याची काही ना काहीतरी खास थीम असते, तर काय आहे ही थीम आणि त्याबद्दल काय सांगाल?
1: जागतिक परिचारिका दिन हा आधुनिक सुश्रुषा शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत आणि त्यांनी केलेल्या रुग्णसेवेच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलनी 1965 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, पण ऑफिशियल 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आला. तर त्याचं ह्या वर्षीचं प्रत्येक वर्षी त्याची काहीतरी थीम असते. ह्या वर्षीची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ड लाईव्स.
0: हो बर. आणि खर तर अशीच परिस्थिती तुम्हाला अनेकदा अनुभवायला होते की त्या तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतरही वेळेस तुम्हाला.
1: हो,
0: तर काय सांगाल, तुम्हाला असा कधी अनुभव आला होता का?
1: आम्हाला अनुभव म्हणजे मला स्टुडंट लाईफ मध्ये, मी थर्ड इयर स्टुडंट असतानाच आठवतं की आम्ही नैसर्गिक आपत्ती असं नाही म्हणता येणार, पण बाहेर काही राईड्स झाले आणि बाहेरचं येणारी लोक किंवा स्टाफ येणारे सर्व बंद झाले, त्यामुळे आम्ही रुग्णालयात थर्ड इयर असल्यामुळे आम्ही सिनियर म्हणून पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ऍज अ सिनियर म्हणून आमच्यावरती आली, किंवा आम्हाला ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमच्या बरोबर ज्युनियर दोन दोन देऊन वॉर्ड मॅनेज करायला सांगण्यात आलं. कारण तेव्हा बाहेरून येण्यासारखी कर्फ्यू होते, बाहेरून येण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही असं बरेच वेळा होतं त्यावेळेची परिस्थिती, तरी सुद्धा आता असंही होतं की पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी जमलं, ट्रेन बंद झाल्या आणि बाहेरून येणाऱ्या स्टाफ येऊ शकत नाही. मग ज्या आतमध्ये आहेत डबल ड्युट्या करतायत

0: त्यांच्याबरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये असेल तितक्या स्टाफमध्ये ते करावंच लागतं. म्हणजे असं नाही की आम्ही म्हणू शकत की नाही नाही आम्हाला स्टाफ नाहीये तर आम्ही मॅनेज कसं करणार. तर त्यामुळे ती हे स्टुडंट लाईफ पासूनच आम्हाला सुरुवात होते की हा आपल्याला हे करायचंय आणि ते केलं पण जातं. की खरं तर ते असं एक स्टुडंट लाईफ मध्ये असं होतं की आपल्यावरती जबाबदारी, म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद होते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार घडतात किंवा मोठे ऍक्सिडेंट, एखाद्या ठिकाणी आग लागली, एकत्र येणारे पेशंट, मास कॅज्युलिटीज, हे हँडल करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रुग्ण हँडल करण्याची एक सवय किंवा क्षमता वाढली असं म्हटलं तरी चालेल.
1: बर. आणि नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते तेव्हा पण असंच तुम्हाला अनुभव येतो का?
0: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होतं की अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये आता मागे जसा कोकण रेल्वेला ऍक्सिडेंट झाला, कोकण रेल्वेच्या ऍक्सिडेंट मधले बहुतेक पेशंट एका पूर्ण ह्याच्यातले बोगीतले सर्व पेशंट आमच्याकडे आले. ती अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळली आणि ऍक्सिडेंट झाले, रोड ऍक्सिडेंट झाले, ट्रेन ऍक्सिडेंट झाले, त्याचे सर्व पेशंट येतात. ज्या वेळेला अशी आपत्ती येते आणि रुग्णालयात खूप मोठ्या संख्येने पेशंट येतात त्यावेळी मात्र त्यांची वर्गवारी करावी लागते की आधी कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे, डॉक्टरांशी बोलून मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या ज्याला आधी गरज आहे त्याच्याकडे आधी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. किंवा येणाऱ्या त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक तणावामध्ये असतात त्यांना हँडल करावं लागतं. कारण बऱ्याच गोष्टी डॉक्टर जरी असले तरी ते वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतात. त्यावेळेला फर्स्ट एड देऊन आपण काय रुग्णांचं हे करू शकतो किंवा रक्तस्राव होतोय तो थांबवता येतो किंवा फ्रॅक्चर आहे त्याला इमोबिलाइज करता येतं की जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत पेशंटला अजून त्रास होतो. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मर्यादित अचानक आलेली पेशंटची संख्या वाढल्यामुळे मर्यादित संसाधन असतात ज्याच्यामध्ये उपकरणांची किंवा औषधांची कमतरता त्यावेळी भासू शकते अचानक आलेल्या ह्याच्यामुळे. अशा वेळी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करून आपण पेशंटना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार किंवा आराम कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि अशा गोष्टी सरकारी रुग्णालयामध्ये होतात, त्याची तीव्रता बघावी लागते, पेशंटची त्यांचे भाषिक अडथळे कुठल्याही याच्यातून लोक आलेली असतात भाषिक अडथळे दूर करा, त्यांना समजावून घ्या किंवा समजावून सांगा, आपण त्यांना समजून घेतोय ही भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होते त्यावेळेला ते कामामध्ये शांततेने आपल्याला काम करता येतं किंवा पेशंट उपचारासाठी तयार होतात. त्या सर्व गोष्टी जेव्हा मास कॅज्युलिटीमध्ये येते त्यावेळेला कराव्या लागतात आणि त्या त्याच दृष्टीने हँडल केल्या तर आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो, पेशंटला उपचारही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात.
1: अगदी खरं आहे. आणि हा जॉब कसा आहे की चॅलेंजिंग आहे, पुढच्या क्षणाला काय होणार ह्याची खात्री नसते.
0: कारण प्रत्येक पेशंटची मानसिक स्थिती वेगळी असते, प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते किंवा बरेच पेशंट सर्वच उपचारांना तुम्हाला तयार होतील किंवा तर त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं असतं किंवा त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा त्यांना आपण सोप्या सरळ शब्दामध्ये सांगतो की तुम्हाला ह्या उपचाराने ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत किंवा ह्या डायग्नोस ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचा ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो हे त्यांना समजावून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पेशंट ऐकतात. नाही असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पेशंट हे ऐकतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेला पेशंट ते सहकार्य करतातही आणि समोरून सांगतातही की हो आम्ही तुमच्या केलेल्या ह्याच्याबद्दल समाधानी आहोत किंवा आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला किंवा आम्ही तुमचं ऐकल्यामुळे आज आमची प्रकृती सुधारली हे सांगणारेही पेशंट असतात. तर असं जेव्हा फीडबॅक पेशंट कडून मिळतो तेव्हा मात्र आपण केलेल्या कामाचं काहीतरी समाधान आपल्याला मिळतं. किंवा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला पेशंट 4 दिवसांनी खूपच चांगला झालाय, मी खूप छान आहे, माझं ऑपरेशन छान झालं असं जेव्हा तो सांगतो त्यावेळी आपण केलेल्या 10 तासाची सर्जरी असली आणि आपण उभं राहिलोय खूप 10 तास स्टँडिंग ड्युटी केली पण त्यावेळेला ते सांगणं जे असतं त्यांनी तो क्षीण सगळा निघून जातो आणि ते जे एक समाधान असतं ते खूप वेगळं असतं.
1: खरंय खरंय. हे सगळं करत असताना शिफ्ट ड्युटीज तुम्हाला कराव्या लागतात आणि हे करताना म्हणजे फक्त हॉस्पिटल पुरतं ते मर्यादित नसतं, ते घरच्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं आणि तेही तुम्हाला सांभाळून घेणार हे असणं खूप गरजेचं आहे.
0: त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग प्रोफेशन स्वीकारलंय हे घरच्यांशी व्यवस्थितपणे बोला, त्यांचं

0: वेळांप्रमाणे कुटुंबाचंही एक नियोजन केलं की बाबा आमची ह्या ह्या वेळेला ही ड्युटी आहे, ह्या वेळेला ही, तर आम्हाला ह्या वेळेला आम्ही घरात नसणार, तर ह्या वेळेला हे काम तुम्ही बघा, आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही, असं जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित हे करता तेव्हा घरातली लोक सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात किंवा सहकार्य करतात. खूप फॅमिली आहेत की ज्या खूपच म्हणजे पॉझिटिव्ह असतात की तुम्ही एक चांगलं काम करताय, त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने घरामध्ये मुलांना आम्ही सांभाळू किंवा आम्ही बघू असं म्हणणारी लोक सुद्धा आहेत. किंवा ज्यांच्या घरात आता कोणी नाहीच आहे तर त्यांचा हे प्रश्न वेगळा आहे, त्यांना थोडं चॅलेंज जास्त किंवा अडचणी जास्त येऊ शकतात, पण त्याची एक सवय असते आणि ती स्वीकारलेला जॉब आहे, आपल्याला शिफ्ट करायचे ही एक मानसिकता तयार झालेली असते, त्यामुळे ते आपण म्हणजे ते सहजपणे होऊन जात.
1: बरोबर. आणि हा जॉब असा आहे की घरी एखादा दुःखाचा प्रसंग घडला असेल किंवा काही एखादा हॅपी मुमेंट जिकडे आपण असणं सुद्धा तितकंच मस्ट आहे, पण हे सगळं बाजूला सारून किंवा तिथे एक 5-10 मिनिटं थांबून मग पुन्हा त्या ड्युटीला उपस्थित राहणं, आणि ड्युटीला नुसतं उपस्थित नाही तर ते सगळं डोक्यातनं काढून आहे त्या गोष्टीला महत्व देणं समोरच्या.
0: बरोबर आहे. त्यासाठीच घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना त्यांचीही मानसिकता त्या दृष्टीने तयार करणं हे जास्त महत्वाचं, तेव्हा त्या गोष्टी होतात की त्यांनाही माहिती आहे की आज घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे तरी पण तिला कामावर जायचंय, कारण आम्ही लक्ष्मीपूजन घरात केलं पण पेशंट आमचे असेच राहणार आहेत जर आम्ही घरी बसलो तर, त्यामुळे पेशंटची सेवा ही सुद्धा एक लक्ष्मीपूजन असल्यासारखंच आहे. हे जेव्हा घरातले लोक समजतात त्यावेळेला तो ताण मनावर येत नाही आणि आपण तणावरहित आपली ड्युटी करू शकतो.
1: बरोबर.
0: घरातल्यांची मानसिकता आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे,
1: आणि घरात लहान मुलं असतात मग त्यांना समजून घेणं
0: हो, त्यांना तेच की घरातले जेव्हा घरात असणारे मेंबर जेव्हा आपल्याला सहकार्य करतात त्यावेळी त्या गोष्टी आपोआप होतात की तू जाणार आहेस तर तू मुलांची काळजी करू नको, मुलांना आम्ही बघू. माझ्या घरची परिस्थिती असं म्हटलं तर माझी मुलगी मी 15 दिवसाची माझ्या सासूबाईंकडे सोडून मी आलेली आहे विरारवरून, मग 15 दिवसाच्या असल्या ती 15 दिवसाची असल्यापासून त्यांनी तिला सांभाळली, तर त्यांचा सपोर्ट होता किंवा घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण हे पुढेपर्यंत करू शकतो.
1: बरोबर.
0: त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तितक्याच, कारण शिफ्ट ड्युटीमध्ये तुम्हाला रात्री 10 तास तुम्ही बाहेर असता, रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं किंवा आम्ही सेकंड शिफ्ट करून रात्री विरारला आम्ही 12-12 वाजता घरी पोहोचायचो तोपर्यंत मुलांना सांभाळणं, ह्याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे.
1: अगदी खरं आहे. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले आणि एकीकडे त्या सगळ्या रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मूड्स तसेच तुम्हाला सांभाळावे लागतात. आज गेली 30-32 वर्ष तुम्ही या सेवेमध्ये आहात, आज मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतंय?
0: मागे वळून बघताना म्हटलं तर असं वाटतंय की हो, आपण जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं जाणवतं, कारण आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आहे, ते जाणवतं. कारण आता येणारी लोक ही जास्तीत जास्त पेशंट हे सुशिक्षित आहे, त्यामुळे गुगलवरती सर्व बघून येतात, त्यांना डायग्नोस कळला की ते गुगल करतात, ते संभ्रमात असतात की गुगलवर विश्वास ठेवायचा की देतात ट्रीटमेंटवर विश्वास ठेवायचा, असं संभ्रम, तो संभ्रम आपल्याला दूर करायचा आहे किंवा आपण जे सांगतो ते त्यांना पटलं पाहिजे आणि ते पटतं ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून कळतं. तर ते मागे वळून बघताना असं वाटतं की हो, जरी म्हणजे ती ही एक चांगली गोष्ट आहे की लोकांना आपल्याबद्दल काहीतरी आदर आहे किंवा एक रिस्पेक्टेड जॉब आहे आणि लोक तितका रिस्पेक्ट देतात ही आहे, ते बघून असं मागे वळून पाहताना असं वाटतं की जे आपण स्वीकारलंय ते खूपच चांगली गोष्ट आहे, म्हणजे त्याच्यात आपण काही चूक केली आहे किंवा आपण, आणि ते आपल्या मनाला कुठेतरी असते की आपण प्रामाणिकपणे काम करतो.
1: खरंय खरंय. एक परिचारिका म्हणून काम करताना आज इतक्या वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे, असा एखादा क्षण की ज्याने मनाला खूप मोठा दिलासा मिळाला?
0: असं दिलासा मिळाला म्हटलं तर असं आहे की 32 वर्ष आम्ही या ह्याच्यामध्ये, पण आता जेव्हा आपण ह्या परिस्थितीमधून लहान मुलांना घरी सोडलं, त्यांना कोणाच्याही जीवावर असं सोडून आलो किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सांभाळणार नाही त्या बेबी सिटिंग, पण आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण मुलांकडे बघतो तेव्हा ते एक आहे की आपण इतक्या खडतर ह्याच्यातून ड्युट्या अशा शिफ्ट ड्युट्या करून आणि हे करून तरी सुद्धा आपण मुलांना एक चांगलं वळण लावलं, चांगलं शिक्षण देऊ शकलो, ते आज त्यांच्या पायावर स्वतःच्या उभे आहेत, हे

0: एक आनंद वेगळा आहे की ते एक समाधान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह केलं की आपण स्वीकारलेला जॉबही आपण प्रामाणिकपणे केला आणि तितकीच घरची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पाळली.
1: अगदी खरं आहे. आणि
0: म्हणजे ते एक मोठं समाधान आहे. त्यामुळे आताचं नंतरचं हे आपण की बाबा आता मुलं मोठी झाली तर आपण आपल्यासाठी जगावं असं वाटायला लागलं.
1: खरंय खरंय. आणि आज तुम्ही इतक्या पेशंट्सना हाताळलं, त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतलं आणि तुमचा इतका छान अनुभव तुम्ही आज आम्हाला इथे येऊन सांगितलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: एक बोलायचं होतं, भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडून एक अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक रचनेनुसार त्यांना औषधोपचार दिले जावे जेणेकरून त्याचे दुष्परिणाम कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की आरोग्य सेवा या सामान्यातील सामान्य लोकांनाही परवडतील अशा कराव्यात की जेणेकरून सर्व लोकांना, सर्व प्रकारच्या आजारांना, सामान्य लोकांना सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल.
1: निश्चितच निश्चितच. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

मटन श्रोते आताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आणि याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर सर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया हॅपी जर्नी या चित्रपटासाठी श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे, क्षितिज पटवर्धन यांचं. संगीतबद्ध केलंय करण कुलकर्णी यांनी.

श्रोतेहो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील अजय झांकीर यांचं हे गीत आहे. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं, चित्रपट सरकारनामा.

0: चंद्रमुखी या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेलं या गीताबरोबरच श्रोतो गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचं राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत. पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एस पी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती. या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1 लाख रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAEमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टर्सन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3rd भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

0: दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये 3र्या शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष 19 षटकात 7 मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 मृत्यू झाला तर 2 जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास CBI करणार. सलग 2र्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचं राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई 1:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत निर्देश. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केलं धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वगणना करून घेण्याचं आवाहन. आणि आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनानं सुरू केला प्रकाशवाटा हा उपक्रम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
3: धुळे जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या तयारीची सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खतांची विक्री करताना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप आदी उपस्थित होते. रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. बनावट बी बियाणे, खते, कीटकनाशक निविष्ठाधारकांवर वेळोवेळी कारवाई करावी. खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता बाळगावी. 15 पर्यंत जिल्ह्यातील 100% अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी आदी सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत मिळू न शकलेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीकोनातून जिल्हा कक्षाची स्थापना करून सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत धुळे जिल्ह्यातील 252 रुग्णांना सुमारे 2,19,65,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात

0: आली आहे. केंद्र शासनातर्फे 16व्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यात पहिल्या टप्प्यात स्वगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून 15 मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांची स्वगणना सुरू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पती यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वगणनेचा ऑनलाईन अर्ज भरून दिला. या स्वगणना प्रक्रियेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल किंवा संगणकावर स्वगणना करून घ्यावी, त्याचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्हा स्वगणनेत राज्यात अग्रेसर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पते यांनी दिल्या आहेत. प्रकाश वाटा या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पथदर्शी पाऊल उचलले आहे. आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या संकल्पनेतून प्रकाश वाटा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि तयारी करून देण्यात येणार आहे. यासोबतच 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील निवडक आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोठली, नंदुरबार, नवापूर येथील ढोंग सांगळी यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते प्रशासन, पोलीस, बँकिंग आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या उन्हाचा प्रकोप पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील 62 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्रे सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात मुबलक औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला असून अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील मुख्यालयीच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असल्यासच नागरिकांनी दुपारच्या सत्रात घराबाहेर पडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यासोबतच जिल्हा स्तरावर जिल्हा रुग्णालयात देखील सुसज्ज असा उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मधुरा जोशी यांच्या स्वरातील हे गीत, शिरीष गोपाळ देशपांडे यांचं.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील वसंत निनावे यांचं हे गीत श्रोते हो आपण ऐकलात आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता आहात. दुपारचे 1:55 होत आहेत. ठीक 1:55 आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
2: रसिको, भारतीय चित्रपटांमधून अँग्लो इंडियन पात्रांचा वापर बहुधा नगण्य भूमिकांसाठी केला जात असे. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या 36 चौरंगी लेन या पहिल्या चित्रपटात हा पायंडा मोडला. सुरुवात होते ती ख्रिश्चन सेमेटरीतल्या डेव्हीच्या कबरीवरून. तिथे वृद्धत्वाकडे झुकलेली एक एकटी अँग्लो इंडियन प्रौढा फुलं वाहतीये.
3: शेतकरी बंधूंनो,
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
2: रसिको, भारतीय चित्रपटांमधून अँग्लो इंडियन पात्रांचा वापर बहुधा नगण्य भूमिकांसाठी केला जात असे. अपर्णा सेन यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या 36 चौरंगी लेन या पहिल्या चित्रपटात हा पायंडा मोडला. सुरुवात होते ती ख्रिश्चन सेमेटरीतल्या डेव्हीच्या कबरीवरून. तिथे वृद्धत्वाकडे झुकलेली एक एकटी अँग्लो इंडियन प्रौढा फुलं वाहतीये. तिथूनच तिचा एकटेपणा अधोरेखित होत जातो. चित्रपटाच्या शेवटी परमोच्च बिंदू गाठतो. वर्तमानाशी जणू तिचं काही नातंच उरलेलं नाही. कॅमेरामनने केलेल्या छायाप्रकाशाच्या योजनेतून रंगसंयोजनातून देखील तिचं एकाकीपण वातावरणावर आपली छाया पसरून टाकतं. व्हायोलेट स्टोनहॅम मुलींच्या कॉन्व्हेंट शाळेतली शिक्षिका, अविवाहित, वृद्धाश्रमात एक मोठा भाऊ, भाचे मंडळी परदेशात स्थायिक झाली आहेत, नाही म्हणायला घरातला बोका सर टोबी आणि जुने फोटो अल्बम, करण्याचा कित्येक वर्षात न लावलेला फोनो, ही तेवढी साथीदार मंडळी आहेत. ती जीव तोडून शेक्सपियर शिकवत असताना विद्यार्थिनींचे आपापले उद्योग चालू. तिला सोबत आहे ती शेक्सपियरच्या पात्रांची.

0: शाळेत नवी प्रिन्सिपॉल येते. व्हायोलेटचं वय प्रकृतीचं कारण सांगून तिच्याकडून इंग्रजी विभागाची जबाबदारी काढून घेते. व्हायोलेट आणखी एकाकी होते. भावाला भेटायला जाते तेव्हा वृद्धाश्रमात जणू तिला तिचाच भविष्यकाळ दिसतो. भासरं पत्रातून बोलवतात पण तिच्या गतस्मृती भारतातच आहेत, त्याच तिच्या सोबती आहेत. माजी विद्यार्थिनी लग्नप्रसंगी भेटत असतात. अशीच एक माजी विद्यार्थिनी नंदिता तिला भेटते, समरेश या तिच्या प्रियकरासोबत. तिच्या आस्थेनं व्हायोलेट सुखावते. कधी दोघं तिला आपल्याबरोबर फिरायला घेऊन जातात. तिची संध्याकाळ तरुण होऊन जाते. समरेशला ऑफिसच्या कामासाठी ती आपलं घर सोपवते. त्यांच्यामुळे आपलं आयुष्य आणि घर तरुण उत्साहानं भरल्यासारखं तिला वाटतं. ती दोघं मात्र एकांतासाठी तिच्या अनुपस्थितीत घराचा वापर करत असतात. चित्रपटातले लग्नप्रसंग व्हायोलेटला एका न झालेल्या लग्नाची आठवण करून देत राहतात. त्या लग्नाचं ठिकाण आहे कब्रस्थान. स्वप्नात डेव्ही वधुवेशातल्या तरुण व्हायोलेट बरोबर शपथ घेतो मृत्यूपर्यंत साथ करण्याची, आणि शपथ पूर्ण होतात तो शवपेटीत पाय ठेवतो. वधुवेशातलं शुभ्र अवगुंठन उडून झुडुपावर जाऊन अडकतं, उद्ध्वस्तपणाचं प्रतीक बनून. व्हायोलेटला मिळालेली नंदिता समरेशची साथ वर्षभरानं ख्रिसमसच्या संध्याकाळी धक्कादायकरित्या संपते. ती नवपरिणीत जोडप्याला ख्रिसमस केक भेट देणार असते, पण आपण बाहेरगावी जाणार असल्याचं दोघं कळवतात. तरीही त्यांना सरप्राईज देण्याच्या विचारानं ती त्यांच्या घरी पोहोचते आणि बाहेरच्या अंधारात उभी राहून पाहते तर काचेपलीकडे घरात पार्टीचा जल्लोष चाललेला आहे. ती साथसंगत म्हणजे आपल्या आपुलकीचा अपमान, आपल्या एकाकीपणाची टिंगलटवाळी होती हे विदारक सत्य काचेपलीकडच्या प्रकाशात नाचत असतं. तिच्या तोंडी शेक्सपियरच्या किंग लियरचे शब्द येतात, प्रे डू नॉट मॉक मी, मी एक अत्यंत मूर्ख प्रेमळ म्हातारा आहे. चित्रपटात कुठेही आघाती नाट्य नाही. त्या नाट्याचा पोत फार तरल आहे. जेनिफर कपूरची मध्यवर्ती भूमिका या गुणी अभिनेत्रीच्या सामर्थ्याचा विलक्षण साक्षात्कार करून देणारी आहे. तिच्या या आविष्काराला तेवढीच समर्थ साथ मिळाली आहे ती अशोक मेहता यांच्या छायाचित्रणामुळे. चित्रपटाचा आशय आणि तो व्यक्त करण्यासाठी वापरलेलं तंत्र यांचं अद्वैत म्हणजे हा इंग्रजी भाषेतला चित्रपट.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत 36 चौरंगी लेन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया घोसाळी पिकाची लागवड. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. घोसाळी ही सर्वांची आवडीची भाजी आहे. कोकणात आणि मुंबईमध्ये याला जास्त मागणी आहे. घोसाळीचे दोडक्याप्रमाणे फुले पाने याबाबतीत साम्य आहे. घोसाळीची फुलं एकलिंगी असतात. नर फुल झुपक्याने आणि मादी फुलं एक एक वेलाच्या बेचक्यात असतात. घोसाळीची फुले दुपारी उमलतात, त्यामुळे नैसर्गिक संकर होण्याची शक्यता कमी असते. घोसाळी फलधारणेसाठी कृत्रिमरित्या संकर करणे फायदेशीर होते. घोसाळी फळावर स्पष्ट अशा शिरा किंवा धारा नसतात. महाराष्ट्रात बहुतेक जिल्ह्यात घोसाळीची लागवड होते. वाळलेल्या घोसाळ्याच्या सालीचा ब्रश म्हणून वापर करतात. महाराष्ट्रात मराठवाड्यात घोसाळीला बिनधारीचा दोडका असे म्हणतात आणि दोडक्याला धारी दोडका म्हणतात. घोसाळी पित्तनाशक आणि वायुनाशक आहे. घोसाळी कफकारक, थंड, वातूळ, अग्निदीपक आणि कफकारक आहे. रेताड हलकी जमिनीपासून भारी जमिनीत घोसाळी लागवड करण्यास सर्व जमिनी उपयोगी आहेत. भरपूर सेंद्रिय खत या पिकासाठी योग्य ठरतं. उष्ण आणि दमट हवामान योग्य आहे. भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामान असेल तर फुलांची संख्या वाढते. तापमान 18 ते 34 अंश सेंटीग्रेड चालते. खरीपात जून जुलैमध्ये या पिकाची लागवड केली जाते. उन्हाळी हंगामात आणि जानेवारीमध्ये लागवड केली जाते. जमिनीची

नांगरट आडवी उभी करून कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या द्याव्यात. जमीन बारीक आणि भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखताची मिसळण करावी. नत्र 50 किलो, स्पुरद 50 किलो, पालाश 50 किलोचा वापर करावा. एकंदरीत समतोल खत व्यवस्थापन करावे. आळे किंवा सरी पद्धतीने लागवड करता येते. सऱ्या करून बिया टोकण करावी. पेरणीपूर्वी जमीन ओलसर पाहिजे. दोन्ही सरीतील अंतर 2 मीटर पर्यंत असावे. 2 वेलीतील अंतर 0.5 मीटर ते 1.5 मीटर पर्यंत असावे.

0: टोकण करावी. पेरणीपूर्वी जमीन ओलसर पाहिजे. दोन्ही सरीतील अंतर 2 मीटर पर्यंत असावे. 2 वेलीतील अंतर 1.5 ते 1.5 मीटर पर्यंत असावे. बी टोकण केल्यावर लगेच पाणी देऊ नये. पाण्याने बी कुजण्याची शक्यता असते. घोसाळी BNAA 200 PPM द्रावणात 24 तास भिजत ठेवाव्यात आणि नंतर पेरणी करावी. हेक्टरी 2 ते 2.5 किलो बी पुरेशी होते. रोपाचे उगवण झाल्यानंतर सतत खुरपणी करून तण काढून रान स्वच्छ करावे. जमिनीला भेगा पडता कामा नये. घोसाळीसाठी मांडव घालणे आणि द्राक्षासारख्या तारांचा आधार देऊन वेलाची वाढ करता येते. या वेल मांडवावर वेल गेल्यावर पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्याने फुलांची साधारणपणे लागवडीनंतर 80 दिवसांनी फळे काढणी सुरू होते. घोसाळीची कोवळी फळेच काढावीत. खरीप हंगामात सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत काढणी होते आणि उन्हाळी हंगामात मे ते ऑगस्ट पर्यंत काढणी सुरू असते. घोसाळीच्या फारशा सुधारित जाती नाहीत, तरी सुद्धा आज काही सुधारित वाण बाजारात आले आहेत. त्यामध्ये भारतीय कृषी संस्था दिल्ली येथे विकसित केलेली पुसा चिकनी ही जात स्थानिक जातीपेक्षा लवकर काढणीसाठी येते. गडद हिरव्या रंगाची फळे असतात. एका वेलीला 15 ते 16 फळे लागतात. घोसाळी टिकाऊ असल्याने दूरपर्यंत पाठवता येतात. बाजारात यांचा भावही मिळतो. म्हणून शेतकरी बंधूंनी घोसाळी लागवड करून अर्थार्जनाचा फायदा मिळवावा.
1: घोसाळी पिकाची लागवड या संदर्भात माहिती श्रोते हो आपण ऐकली. कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2:05 आणि 24 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की उपचार पद्धतीमध्ये आपण म्हणालात की फिजिओथेरपीचा पण रोल महत्वाचा असतो, तर फिजिओथेरपीचा रोल कुठल्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या येण्यामध्ये महत्वाचा असतो आणि ती किती कालावधी करता फिजिओथेरपी घेण्यात यावी, काय सांगाल?
3: तर शियाटिका सर्वांनी ऐकलं असेल की सडनली कमरेपासून खालपर्यंत एकदम सिव्हिअर पेन होतं मागच्या साईडनं, तर असं एका साईडलाच होत असेल तर तेव्हा शियाटिका किंवा लंबर स्पॉन्डिलॉसिसचे चान्सेस जास्त असतात. सिमिलरली सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमध्ये तुम्हाला एका हातालाच मुंग्या येणार किंवा एका हाताचं ग्रीप कमी होणार, तुम्हाला एका हाताने वस्तू पकडता येणार नाही, तर हे सर्व कारण असतात सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली डिस्क जी असते 2 व्हर्टिब्राच्या मध्ये, तर डिस्क थोडी सरकलेली असते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. तर फिजिओथेरपीने नेक मसल स्ट्रॉंग होतात, स्पाइन मसल स्ट्रॉंग होतात आणि मग हळूहळू बॉडी त्या डिस्कला हँडल करते. तर हे फिजिओथेरपी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने कंटिन्यू करावी लागते. त्याने मग हळूहळू तुमचा पेन कमी होतो, मेडिसिनचे रिक्वायरमेंट कमी होतो आणि हा प्रॉब्लेम भरपूर वेळेला कम्प्लिटली सॉल्व्ह होतो.
2: त्यानंतर हातापायाला मुंग्या येणं हे किती घातक ठरू शकतं?
3: काही काही कारण असतात, जसं सडनली कधी कधी स्ट्रोक मध्ये पण असं असतं. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस. कधी कधी ब्रेन मध्ये कुठल्या एका भागाला ब्लड फ्लो कमी गेलं तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते, एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिम्पटम्स असतात, जसं स्लरिंग होणं म्हणजे बोलण्यात लडखडात येणं किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही किंवा मग माझं सेन्सोरियम थोडंसं डिसबॅलन्स झालं, तर अशा वेळेला इमिजिएटली आपल्याला लोकल फिजिशियनला कन्सल्ट करून आपल्याला स्ट्रोक करता पण इव्हॅल्युएट करावं लागेल.
2: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येणं यावर जे जे वेगवेगळे प्रकार आपण सांगितलेत म्हणजे B12ची कमतरता, थायरॉइड, डायबेटीज आणि स्पॉन्डिलोसिस, तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा उपचार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते?
3: तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचं व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे त्याच्यामुळे तुम्हाला न्यूरोपॅथी होते, तर त्याचं मिनिंग की एकदा जर तुम्हाला B12 कमी झालं असेल, तुम्ही व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असतं व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी. व्हेजिटेरियन डाएटमध्ये फक्त दहीमध्ये थोडंसं B12 असतं आणि मिल्कमध्ये थोडंसं B12 असतं, बाकी व्हेजिटेरियन फूडमध्ये तेवढं B12 नसतं. तर एकदा जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल B12नी, तर तुम्ही एकदा जर B12चं ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं मिनिंग हे नाही की पूर्ण आयुष्यभर तुमचं B12 नॉर्मलच राहील. B12चं स्टोअर बॉडीमध्ये 6 ते 8 महिन्याच राहतं, लिव्हरमध्ये स्टोअर राहतं. तर तुम्हाला प्रत्येक 5 to 6 months नंतर B12चे इंजेक्शन्स परत परत रिपीट घ्यायला पाहिजे कंटिन्युअसली फॉर दी एंटायर लाईफ. बिकॉज एकदा जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला टेंडन्सी आहे, तर B12 खूपच सेफ मल्टीव्हिटॅमिन आहे, वॉटर सॉल्युबल

0: व्हिटॅमिन आहे, त्याची कधी टॉक्सिसिटी होत नाही. तर बी ट्वेल्व रिप्लेसमेंट मधून मधून इधर चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता.
1: आणि थायरॉइड आणि डायबिटीज मध्ये
0: थायरॉइडचं औषध घेत असेल तर आयडियली एव्हरी 3 to 6 मंथ्स तुम्ही थायरॉइडचं एक टेस्ट करायला पाहिजे. TSH आपण सांगतो, TSH फ्री T4, हे टेस्ट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का. जर तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे न्यूरोपॅथीचे चान्सेस कमी राहतात आणि ते तुम्ही अवॉइड करू शकतो. डायबिटीजमध्ये तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल असायला पाहिजे. HbA1c तुमचं 6.5 जवळपास असायला पाहिजे. डायबिटीज कंट्रोल हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. डायबिटीज ज्या हिशोबाने वाढते खूप लोकांना होत आहे. अनकंट्रोल्ड ठेवल्यामुळे त्यांना न्यूरोपॅथीचे पण चान्सेस खूप जास्त येतात.
1: आणि स्पॉन्डिलोसिसमध्ये काय काळजी घेऊ शकतो डॉक्टर?
0: पोश्चर करेक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. रात्री झोपताना तुमचं स्पाईन, जर तुम्ही फ्लॅट झोपत असाल तर आयडियली एकदम पातळ पिलो घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही एका कुशीवर झोपत असेल तर थोडंसं थिकनेस अप्रोप्रिएट असायला पाहिजे की सर्वायकल स्पाईन तुमची स्ट्रेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर झोपताना जर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर दोन्ही पायांमध्ये एक पिलो ठेवा, त्याच्यामुळे तुमचं लंबर स्पाईन पण झोपताना सरळ राहील जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर. त्याच्यानंतर जर फोनवर बसत असाल किंवा खूप कम्प्युटरवर काम करत असाल तर आयडियली अर्गोनॉमिक चेअर्स तुम्ही वापरा. अर्गोनॉमिक चेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप चांगलं आहे बिकॉज पोश्चर करेक्शन तुमचं बरोबर राहिलं तर तुम्हाला स्पाईनमुळे होणारे प्रॉब्लेम्स थोडे कमी राहतील.
1: डॉक्टर उत्कर्ष शहा, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 आणि 38 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: सर, वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
4: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील, जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो. यासाठी शाळा, कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल. नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने, ज्याला आपण सबसिडी म्हणतो, त्याचीसुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल. नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था, ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल. नंतर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल, जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल. जल जागरूकता मोहीम, अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो.
3: सर, वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
4: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली. यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते. त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो, तसेच अटल भूजल योजना, हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते. अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे.
3: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
4: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीठ, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केल्या जाते. तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार

0: अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते.
1: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. श्रोते हो, आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. ठीक 2:15 वाजता.

0: या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.

कल्याणी जोगळेकर यांनी गायलेला राग मुलतानी श्रोते हो आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी, तर हार्मोनियमची साथ होती सुधांशी घारपुरे यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. श्रोतो दुपारचे 3 वाजतात, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत या दृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलीस

त्यांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र

त्यांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडो सारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं TVKचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस EK पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. TVK सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं TVKचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्ज आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1 लाख रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं LPG उत्पादन दररोजच्या 35 ते 36 हजार टनांवरून 54 हजार टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या CCI वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले.
लातूरमध्ये

0: VS पॅंथर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल धर्मशाला इथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 3:10:20 झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार. मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेला आता सुरुवात होते. संध्याकाळचे 5 वाजतायत. या सभेत सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेची सुरुवात करूया, जाणून घेऊया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट UG 2026 परीक्षा रद्द केल्याचं NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. फेरपरीक्षेच्या तारखा, नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. मात्र ही कारकुनी चूक असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. ज्येष्ठ भाजप नेते हेमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. या शपथग्रहण समारंभात 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घसरण झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाले. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन राग पटदीप. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. ऐकूया राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन राग पटदीप.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन ऐकलत. राग होता पटदीप आणि त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम

मंडळी, आजचं जग वेगानं धावतंय. प्रत्येक क्षणाला काहीतरी बदलतंय. मोबाईलच्या स्क्रीनवर येणाऱ्या नोटिफिकेशन्स पासून ते करिअरच्या स्पर्धेपर्यंत, नात्यांच्या बदलत्या व्याख्यांपासून ते स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीपर्यंत, प्रत्येक गोष्ट जणू सतत पुढे पळते. या वेगवान जगात तरुण असणं ही फक्त वयाची अवस्था राहिलेली नाही, तर ती एक वेगळी मानसिकता बनली. आजचा तरुण स्वप्न पाहतो, संघर्ष करतो, स्वतःला शोधतो, कधी हरवतो, कधी पुन्हा उभा राहतो. आणि या सगळ्या प्रवासात सर्वात महत्वाचा प्रश्न असा उरतो, या इतक्या वेगवान जगात स्वतःला हरवून न देता स्वतःचं अस्तित्व जपत, मन जिवंत ठेवत तरुण राहण्याची कला नेमकी काय आहे? आणि म्हणूनच आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण ह्याच विषयावर मन मोकळेपणानं बोलणार आहोत. द आर्ट ऑफ बीइंग यंग इन अ फास्ट वर्ल्ड, म्हणजेच वेगवान जगात तरुण राहण्याची कला. ही फक्त प्रेरणादायी गोष्ट नाही आहे, ही प्रत्येक तरुणाच्या आयुष्याची एक कहाणी आहे. मित्रांनो, आजची तरुणाई खूप हुशार आहे. त्यांच्याकडे माहितीचा महासागर आहे. एका क्लिकवर जग त्यांच्या हातात येतं. पण माहिती वाढली तशी मनातील शांतता कमी झाली आहे. पूर्वी माणसं एकमेकांना भेटून बोलायची, आज चॅटिंगमध्ये संवाद होतो. पूर्वी एखाद्या स्वप्नासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली जायची, आज प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा तयार झाली आहे. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मेसेज, इन्स्टंट फेम, इन्स्टंट सक्सेस, या सगळ्या इन्स्टंट संस्कृतीत संयम मागे पडताना दिसतो. पण खरं तर आयुष्याची सुंदरता ही स्लो मुमेंट्स मध्ये असते. सकाळचा शांत सूर्यप्रकाश, मित्रांसोबत मनमोकळं हसणं, आईनं विचारलेलं जेवलीस का हे वाक्य, एखाद्या जुन्या गाण्यात अचानक सापडलेली आठवण, पावसातला वाफाळत्या चहाचा कप, पुस्तकांच्या पानांमधला सुगंध, हे क्षण आपल्याला जिवंत ठेवतात. वेगवान जगात टिकून राहण्यासाठी माणसानं स्वतःच्या मनाला वेळ देणं शिकायला हवं. आज अनेक तरुण स्वतःला सतत इतरांशी तुलना करताना दिसतात. सोशल मीडियावर कुणाचं परदेशातलं शिक्षण दिसतं, कुणाचा स्टार्टअप दिसतो, कुणाचं परफेक्ट रिलेशनशिप दिसतं, तर कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन दिसतं. आणि मग नकळत स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. पण आपण विसरतो की सोशल मीडिया ही संपूर्ण आयुष्याची गोष्ट नसते, ती फक्त निवडक क्षणांनी सजवलेली झलक असते. खरं आयुष्य फिल्टर शिवाय जगावं लागतं. तिथे संघर्ष असतो, अपयश असतं, गोंधळ असतो, रडणं असतं, पण त्यातही पुन्हा उभं राहणं असतं. आणि हेच खरं तर तरुणपणाचं सौंदर्य आहे. तरुण असणं म्हणजे फक्त वयानं लहान असणं नाही, तरुण असणं म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची तयारी असणं, चुका करूनही पुन्हा प्रयत्न करण्याचं धैर्य असणं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा जिवंत ठेवणं, जग बदलू शकतं हा विश्वास मनात बाळगणं. आज मानसिक आरोग्य हा खूप महत्वाचा विषय बनलाय. स्पर्धा, अपेक्षा, करिअरचा ताण, नात्यांमधला गोंधळ, भविष्याची भीती, या सगळ्यांमुळे अनेक तरुण आतून थकलेत. काही वेळा बाहेरून हसणारी माणसं आतून खूप तुटलेली असतात. त्यामुळे स्वतःच्या भावनांना मान्यता देणं खूप गरजेचं आहे. रडणं कमजोरी नाहीये, मदत मागणं ही कमजोरी नाहीये, किंवा थकल्यावर थांबणं ही कमजोरी नाहीये. उलट स्वतःला समजून घेणं ही खरी मोठी ताकद आहे. आपल्या समाजात अनेकदा यशाची एकच व्याख्या तयार केली जाते, मोठी

नोकरी, भरपूर पैसे, प्रसिद्धी म्हणजे यश. पण प्रत्येकाचं यश वेगळं असू शकतं. कुणासाठी घरच्यांना आनंदी ठेवणं यश असतं, तर कुणासाठी स्वतःच्या आवडीचं काम करणं यश असतं, तर कुणासाठी शांत झोप लागणंही यश असतं. वेगवान जगात स्वतःचा वेग ओळखणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण एकाच वेळेला फुलत नाही. काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी. पण प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं असतं. मंडळी, तुमच्या आमच्यासारख्या आजच्या तरुणाईकडे कल्पनाशक्ती आहे, ऊर्जा आहे, बदल घडवण्याची क्षमताही आहे. म्हणूनच इतिहासात प्रत्येक मोठ्या परिवर्तनामागे तरुण शक्ती उभी राहिलेली दिसते. समाज सुधारणा असो, विज्ञान असो, कला असो किंवा देशनिर्मिती, तरुणांनीच नवीन दिशा दिली. पण बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मनातली संवेदनशीलता जपावी लागते. आज माहिती भरपूर आहे, पण समजून घेणं कमी होत चाललंय. आपण पटकन प्रतिक्रिया देतो, पण ऐकून घेणं विसरून जातो. वेगवान जगात संवेदनशील राहणं ही सुद्धा एक कला आहे.

मित्रांनो, आज अनेक तरुण करिअरच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. झोप अपुरी असते, जेवण वेळेवर होत नाही, सतत स्क्रीन समोर वेळ जातो. पण लक्षात ठेवायला हवं की थकलेलं शरीर आणि थकलेलं मन मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम, चालणं, थोडा शांत वेळ, या साध्या गोष्टी जीवनाला स्थिरता देतात. काही वेळा आयुष्यात अपयश येतं, परीक्षेत नापास होणं, नोकरी न मिळणं, रिलेशनशिप तुटणं, आर्थिक अडचणी येणं, या गोष्टी तरुण मनाला हादरवतात. पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं, कारण अपयश हा शेवट नसून ती नवीन सुरुवातीची तयारी असते. जगातील अनेक यशस्वी लोकांना सुरुवातीला अपयश आलं होतं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही आणि म्हणूनच ते आज प्रेरणादायी ठरलेत. मित्रांनो, आजच्या पिढीकडे एक मोठी ताकद आहे, शिकण्याची तयारी. इंटरनेटमुळे आज कोणतीही गोष्ट शिकणं शक्य झाले. नवीन भाषा, नवीन कौशल्य, संगीत, डिझाईन, लेखन, फोटोग्राफी, कोडिंग अशा भरपूर संधी उपलब्ध आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या संधींचा उपयोग कसा करतो. वेगवान जगात सतत स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी स्वतःची ओळख हरवू न देणंही त्याहून महत्वाचं आहे. आज अनेक तरुण स्वतःच्या आवडीनिवडी शोधतायत. कुणी प्रवासातून स्वतःला शोधतं, तर कुणी संगीतामध्ये, कुणी लेखनात, तर कुणी समाजकार्यात. हे खूप सकारात्मक चित्र आहे, कारण स्वतःशी जोडलेलं राहणं ही मानसिक आरोग्यासाठी मोठी गरज आहे. कधी कधी थोडा एकांतही गरजेचा असतो. सतत आवाजात राहणाऱ्या मनाला शांततेची सवय हवी असते. स्वतःसोबत वेळ घालवणं, डायरी लिहिणं, पुस्तक वाचणं, समुद्रकिनारी बसणं, चालत जाणं, या गोष्टी मनाला नव्यानं उभं करतात. मित्रांनो, वेगवान जगात ब्रेक घेणंही तितकंच आवश्यक आहे. मशीनलाही विश्रांती लागते, मग मनाला का नाही. आजच्या काळात करिअरच्या अनेक वाटा खुल्या झाल्यात. पूर्वीसारखी फक्त काही मोजकी क्षेत्र उरलेली नाहीत, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेनुसार वाट निवडणं शक्य आहे. पण त्या निवडीसोबत मेहनत, सातत्य आणि संयमही आवश्यक असतो. एका रात्रीत यश मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष असतो. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकायला हवं. आजच्या तरुणाईनं आर्थिक शहाणपणही शिकायला हवं. पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते योग्य प्रकारे वापरणंही महत्वाचं आहे. बचत, नियोजन, जबाबदारी या गोष्टी भविष्यासाठी आधार देतात. तसंच डिजिटल जगात स्वतःचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. फेक माहिती, ऑनलाईन फसवणूक, ट्रोलिंग, नकारात्मकता या गोष्टींपासून सावध राहणं आवश्यक आहे. ही पिढी स्वतःसाठी जगत नाही, तर समाजासाठीही विचार करते, आणि म्हणूनच ही पिढी वेगळी आहे. मंडळी, तरुणपणाचं खरं सौंदर्य म्हणजे

उत्सुकता. नवीन सूर्योदयाकडे आशेनं पाहणं, पडूनही पुन्हा उठणं, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं आणि इतरांचं आयुष्यही थोडं सुंदर करण्याचा प्रयत्न करणं. कधी कधी जीवन खूप गोंधळलेलं वाटतं, काहीच समजत नाही, सगळे पुढे गेलेले दिसतात आणि आपणच मागे राहिलोय की काय असं वाटायला लागतं. पण प्रत्येक माणसाचा वेळ वेगळा असतो. स्वतःची तुलना थांबवून स्वतःचा प्रवास स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही अपूर्ण असलात तरी सुंदर आहात, तुम्ही संघर्ष करत असलात तरी सक्षम आहात, तुम्ही हरवल्यासारखं वाटत असलात तरी तुमच्यात क्षमता आहे. फक्त तुमच्या स्वप्नांना वेळ द्या, तुमच्या मनाचं ऐका, स्वतःवर प्रेम करा, अपयशाला घाबरू नका. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी नवखी होती, घाबरलेली होती, गोंधळलेली होती. या वेगवान जगात स्वतःचा श्वास ऐकू येणं, स्वतःचा आवाज ओळखू येणं आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं हाच तरुण राहण्याचा खरा मार्ग आहे. कारण तरुणपण म्हणजे फक्त सेल्फीज, ट्रेंड्स किंवा फॅशन नाहीये, तर तरुणपण म्हणजे आशा, धैर्य आणि जिद्द आहे. काळ बदलत राहील, तंत्रज्ञानही बदलेल, जगाचा वेगही वाढेल, पण मनातली स्वप्न जिवंत ठेवणारी माणसं कधी सरवत नाहीत. म्हणून धावा पण स्वतःला हरवू नका, स्वप्न पहा पण स्वतःवर प्रेम करायलाही विसरू नका, यश मिळवा पण मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी जपा. कारण शेवटी आयुष्य ही स्पर्धा नाहीये, तर तो अनुभवांचा प्रवास आहे आणि त्या प्रवासात तरुण राहणं हीच सर्वात सुंदर कला आहे. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण सध्या घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही
3: सूरगौरव संध्या.

0: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: मध्यम लहरी 537.6 तसंच 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR

अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 10 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

श्रोते हो, आई वडिलांची सेवा करणं ही तर परमेश्वर सेवा मानली जातेच, पण त्याचबरोबर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून कितीही अडचणी समस्या आल्या तरी त्याची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणं, त्यांची सुश्रूषा करणं हेच आद्य कर्तव्य असल्याची भावना मनात ठेवून ही सेवा करणाऱ्या परिचारिका या जागतिक परिचारिका दिवस आज साजरा केला जातो. 12 मे हा जगप्रसिद्ध परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी युद्धातल्या सैनिकांची सेवा केली आणि आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या संस्थापिका असं फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना मानलं जातं आणि त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस, आजचा 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. जगाची सुश्रूषा हेच घोषवाक्य सत्तात उतरवणाऱ्या सगळ्या परिचारिकांना मानाचा मुजरा.

0: गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्राहून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 6:30 आपल्याला ऐकता येईल पुणे केंद्राची निर्मिती असलेला अमृत कलश हा कार्यक्रम. पण तत्पूर्वी 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावर प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.
1: इयम आकाशवाणी

अस्मिता वाहिनीसह आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश.

0: नमस्कार श्रोते हो, मंडळी आजच्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. आज कार्यक्रमात जागतिक रेड क्रॉस आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या अनुषंगानं ज्युनियर अँड युथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. श्रोते हो नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर शंतनू गोखले यांना. डॉक्टर गोखले हे ज्युनियर अँड युथ रेड क्रॉसचे अध्यक्ष आहेत. 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिवस आणि याच दिवशी जागतिक थायलेसेमिया दिवस हा पूर्ण देशभर आणि जगभर पाळण्यात येतो. त्या अनुषंगानं आजच्या आपल्या या चर्चेचं आयोजन आपण केलेलं आहे. सर नमस्कार, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, रेड क्रॉस स्थापना केव्हा आणि कधी झाली याबाबत आपल्याला काय सांगताय?
1: निश्चित, थोडं इतिहासात जावं लागेल. रेडक्रॉसची स्थापना 1859 साली झाली. अर्थात ही स्थापनेचं मूळ कारण एक युद्धच होतं आणि हे युद्ध होतं ते एका बाजूला ऑस्ट्रिया हा देश होता आणि दुसऱ्या बाजूला फ्रान्स आणि इटली या दोन्ही देशांमध्ये लढाई होती. आणि हे एक शेवटचं असं युद्ध होतं जिथे त्या त्या देशाचे राजे लोक सेनापती म्हणून युद्धभूमीवरती उपस्थित होते. एकूण साधारण दोन्ही बाजूचे सैनिक मिळून 3 लाख लोक ह्या युद्धात सहभागी झालेले होते. आणि युद्ध बरंच भीषण झालं. यात किमान 40,000 लोक खूप गंभीररित्या जखमी तरी झाले किंवा गेले. आता इथे त्यांना ज्या वेदना होत होत्या, त्रास होत होता, हे बघायला एक व्यक्ती होती आणि ती म्हणजे जॉन ऑनरी दुनांत. हा एक स्वित्झर्लंडचा नागरिक होता. त्याच पंचक्रोशीत अजून एक गाव होतं कॅस्टिलियनी, तर तिथे तो त्याच्या बँकिंगच्या व्यवसायानिमित्त आलेला होता.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी हे युद्ध आणि त्यात जखमी झालेले सगळे सैनिक, त्यांना होत असलेल्या वेदना ह्या सगळ्या पाहिल्या, त्याचं हृदय द्रावले.
0: हो, हो, हो.
1: आणि कुठेतरी एक जाणीव झाली की अरे आपण काहीतरी केलं,
0: त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं.
1: आणि तिथे खरं हे रेडक्रॉसचं बीज पेरलं गेलं. आणि मग 1862 साली 14 राष्ट्र एकत्र आली.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी येऊन ऍक्च्युली पहिली रेडक्रॉसची सुरुवात केली.
0: अच्छा.
1: 1862 साली. आणि त्यानंतर 1864 साली जिनिव्हा कन्व्हेन्शन. तर जे पहिली जिनिव्हा कन्व्हेन्शन आणि जे काही पहिले युद्धात पाळायचे नियम ह्याची सुरुवात तिथपासून सुरू झाली.
0: अच्छा. या संघटनेची जी मूलतत्व जी आहेत, तर ती मूलतत्व कोणती आहेत आणि कोणत्या बाबींना प्राधान्य दिले जातं?
1: खूप छान प्रश्न आहे हा. कारण हा रेडक्रॉसची जी मूलतत्व आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिलं मूलतत्व म्हणजे मानवता, म्हणजे ह्युमॅनिटी.
0: बरोबर.
1: ओके. आणि ह्याच्यासाठी आमची भूमिका एकच असते की शत्रू राष्ट्र असू दे, मित्र राष्ट्र असू दे, आपण जे काम करतो, जे कार्य करतो, हे पहिल्यांदी मानवतेच्या भूमिकेतून केले,
0: मानवासाठी
1: केलं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही बघू नका की तो शत्रू राष्ट्राचा आहे का, तो जखमी व्यक्ती आहे, त्या जखमी व्यक्तीला मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतरचं आमचं हे आहे इम्पार्शालिटी. इम्पार्शालिटी म्हणजे निष्पक्षपणे काम करणे. कोणाच्या बाजूनी जास्ती झुकतं माप द्यायचं, याच्या बाजूनी द्यायचं, आम्हाला त्याच्याशी काहीही नाही. जी व्यक्ती समोर येईल त्याची मदत करणे. त्याच्यानंतर अजून एक त्याच लाईनीत आहे, म्हणजे इंडिपेंडन्स. म्हणजे आम्हाला बाकी कोणी इन्फ्लुएन्स करू शकत नाही,
0: हस्तक्षेप नसावा,
1: तर ते एक फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे अर्थात स्वयंसेवा, म्हणजे व्हॉलंटरी सर्व्हिस. त्यामुळे रेडक्रॉसचे स्वतःचे सुद्धा एम्प्लॉईज असतात, पण त्यांचा मुख्य भर हा कायम व्हॉलंटरी सर्व्हिस आणि व्हॉलंटियर्स वरतीच आहे. आणि आम्ही अनेक कामं करतो ही आमच्या व्हॉलंटियर्स म्हणून. ते व्हॉलंटियर्स कोणी

0: असतात कॉलेजचे विद्यार्थी असतात, कधी कधी ते मोठे यशस्वी डॉक्टर्स असतात किंवा खूप मोठे काही उद्योगपती पण असतात. आमच्याला व्हॉलंटिअर काम करायला सर्व तरेचे लोक आहेत.
1: याला जोडण्यासाठी मला मी विचारेल की बऱ्याचदा संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी किंवा त्याची पूर्वतयारी असेल, त्या संदर्भातलं प्रशिक्षण असेल, पुनर्वसन असेल किंवा क्षमतावर्धन असेल, तर हे या स्वयंसेवकाचं कसं केलं जातं यावर सांगायला थोडंसं.
0: हा, तर त्याच्यासाठी आम्ही अनेक प्रकारची प्रशिक्षण शिबिर घेतो. तर त्यात एक प्रशिक्षण शिबिर असतं ते म्हणजे प्रथमोपचार, फर्स्ट एड ज्याला म्हणतो आपण. अजून एक आहे ते आहे सीपीआर वरती, म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे. नेहमी आमची शिबिरं या प्रशिक्षणासाठी चालू असतात आणि आम्ही वेगवेगळ्या संस्थांसाठी हे प्रशिक्षण करतो. आम्ही आमची पण कंडक्ट करतो आणि माझं कळकळीने विनंती आहे लोकांना की तुम्ही ह्या चळवळीत सहभागी व्हा आणि हे प्रशिक्षण घ्या. आणि ह्या प्रशिक्षणाचा उपयोग काय आहे, कारण तुम्हालाही माहित नाही की कधी केव्हा आपत्ती येईल, आपत्ती कधीच सांगून येत नाही. आणि पण जर तुम्हाला
1: तुम्ही प्रशिक्षित जर
0: असाल तर तुम्ही लोकांना मदत करू शकता.
1: आणि नक्की म्हणजे मदत करण्यापेक्षा एखादं मोलाच्या क्षणी तुम्ही ती मदत केली तर एखादा
0: जीव वाचू शकतो,
1: तो वाचू शकतो.
0: आणि मदतीत बरेचदा कसं असतं, वेळ हा खूप महत्वाचा असतो, त्यामुळे जितक्या लवकर ती मदत होऊ शकते ती महत्वाची. आणि प्रशिक्षणावरती का भर, कारण प्रशिक्षण जेव्हा देतो ना तेव्हा खूप काही काही लहान लहान गोष्टी असतात ज्या आपल्याला तशा कळत नाही. वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतो.
1: सर, मला कसं विचारायचं होतं की रेडक्रॉसच्या मुख्य कार्यपद्धतीतला एक महत्वाचा घटक रक्तपेढ्या किंवा साठवण केंद्र, याबाबत थोडीशी आपण चर्चा करूयात.
0: आमच्यासाठी एक मोठं उद्दिष्ट आहे, कारण संस्थेची मूळ सुरुवातच युद्धापासून झालेली आहे, त्यामुळे रक्ताची आवश्यकता ही आहेच. आणि शांततेच्या काळात सुद्धा लोकांना काही ना काहीतरी होतच असतं, त्यासाठी रक्ताची गरज आहे. कुठलीही शस्त्रक्रिया करायची असली तरी रक्ताची आवश्यकता लागते. त्यामुळे एक मोठा उपक्रम आणि हा जागतिक स्तरावरती जो रेडक्रॉसनी घेतलेला आहे तो म्हणजे रक्तदानासाठी प्रोत्साहन देणे आणि रक्तदान करणे, लोकांना शिबिरं भरवणे
1: आयोजित करणे.
0: आणि हा शिबिरांसाठी जो प्रोटोकॉल फॉलो केला जातो तो अगदी पूर्ण जी पद्धत आहे त्याला, जो प्रोटोकॉल आहे तो आम्ही फॉलो करतो. असं कुठेतरी रस्त्यावरती रक्तदान शिबिर घेतलं असं होत नाही, त्यासाठी प्रॉपर जागा असते आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. पुण्याची जी आमची रेडक्रॉस संस्था आहे, इंडियन रेडक्रॉस सोसायटी पुणे डिस्ट्रिक्ट ब्रांच, आम्ही पण रक्तदान शिबिर वेगवेगळ्या संस्थांमार्फत करून घेतो. आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये प्रामुख्याने रक्तदानासाठी प्रयत्न करतो आणि काही कंपनीजमध्ये पण प्रयत्न करतो. आता 21 मेला आम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित केलंय, ते पुण्यातील आपल्या टाटा मोटर्स मध्ये. आणि तेव्हा आमची अपेक्षा आहे की बरेच लोक रक्तदान
1: करते.
0: चिंचवडला आहे, सकाळी 11 वाजता.
1: बरं सर, रेडक्रॉसच्या मार्फत रुग्णसेवा किंवा मदत केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, तर याबाबत काय सांगाल?
0: तर आता आमची पुण्याची जी रेडक्रॉसची शाखा आहे, तर आम्ही या संदर्भात बरीच आरोग्य सेवा रुग्णांसाठी देतो. प्रामुख्याने आमच्याकडे नेत्र चिकित्सा आहे, जिथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होते आणि अजून काही वेगवेगळ्या शस्त्रक्रिया ज्या डोळ्याशी संबंधित आहेत त्या करतो. त्यासाठी आमच्याकडे नेत्रतज्ञ आहेत आणि ते येऊन ही शस्त्रक्रिया करतात. आम्ही जी शस्त्रक्रियेला जे शुल्क लावतो ते खूप कमी आहे आणि काही जे अति गरीब गटातील रुग्ण असतात, ज्याला आपण केशरी रेशन शिधापत्रिकेहूनच्या खालचे किंवा दारिद्र्य रेषेखालील जे रुग्ण आहेत, तर त्यांना तर आम्ही विनाशुल्क सुद्धा ही शस्त्रक्रिया करून देतो. त्यामुळे माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही या सोयीचा निश्चित फायदा घ्या आणि लोकांना त्याबद्दल सांगा की अशा ठिकाणी अतिशय रास्त दरात किंवा तुमच्या घरी कोणी कामाला व्यक्ती आहे ज्यांना परवडत नाही तर त्यांना तुम्ही रेडक्रॉसच्या आमच्या रास्तापेठमध्ये केंद्र आहे आणि कॅम्पमध्ये कॅन्टोनमेंटमध्ये लष्कर भागात

0: महात्मा गांधी रस्ता म्हणजे मेन स्ट्रीट वरती एक केंद्र आहे, तर तिथे त्यांना जरूर पाठवा. तिथे त्यांची ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही अतिशय अल्पदरात होईल.
1: अच्छा,
0: त्याच्या पलीकडे आम्ही अजून सुद्धा बरीच सेवा देतो. सोनोग्राफीची सेवा आहे, एक्सरेची सेवा आहे, दंतचिकित्सा करतो, आणि त्यातले जे अजूनही वरचे भाग आहेत म्हणजे दंतरोपण, डेंटल इम्प्लांट, ते सुद्धा आमच्या इथे होतात. ह्याच्या व्यतिरिक्त रक्त तपासणी, रक्त चाचणी, मधुमेहासाठी समुपदेशन, आणि रेग्युलर ज्याला आरोग्य सेवेच्या भाषेत म्हणतात ओपीडी, ती सुद्धा आमच्या इथे चालते. त्यामुळे लोकांनी कुठले प्रकारचा आजार हे असले तर जरूर तुम्ही रेडक्रॉसच्या केंद्रात यावे. आमच्या इथे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, बरेचसे डॉक्टर्स आमचे मानद तत्वावरती काम करतात, पण ते आहेत पुण्यातले प्रतिथयश डॉक्टर्स, आणि त्यांना सुद्धा रेडक्रॉस बरोबर प्रेम आहे, आणि त्यांना रेडक्रॉसशी संलग्न व्हायला आवडतं, कारण ही एक प्रकारची मानवतेला सेवा आहे, आणि म्हणून ते आमच्या इथे आवर्जून येतात, आणि ही सेवा आमच्याकडे सर्व प्रकारची.
1: सर, मला हे विचारायचं की या तर तुमच्या अनेक रुग्णांसाठी सेवा आहेत, पण आपला कार्यक्रम मुख्यतः आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आहे, तर आमच्या या कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मंडळींसाठी काही विशेष तुमचे उपक्रम आहेत का, किंवा त्यांच्या व्याधींच्या संदर्भामध्ये, त्यांच्या चाचण्यांच्या संदर्भामध्ये, किंवा त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी काही वेगळं किंवा काही विशेष तुम्ही काही केलेले आहे का, तर याबाबत सांगा ना.
0: जरूर. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये हल्लीच्या काळात एक समस्या म्हणजे मधुमेह.
1: बरोबर.
0: तर आमच्याकडे मधुमेहावरती तज्ज्ञ आहेत, आणि मधुमेहावरती सुद्धा पूर्ण उपचार पद्धती, त्याबद्दलचे समुपदेशन, त्याबद्दल नंतर जे त्याची औषधं असतात ही सर्व उपलब्ध आहेत, तर त्याचा ज्येष्ठ नागरिकांनी जरूर फायदा घ्यावा. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा अजून काही सोनोग्राफी किंवा रक्त तपासणी, कारण जनरली ज्येष्ठ नागरिकांना दर 6 महिन्यांनी रक्त तपासणी करून घ्या, तर आमच्या महात्मा गांधी रस्ता लष्कर भागामध्ये आणि रास्ता पेठमध्ये दोन्हीकडे तुम्ही येऊन तुमचं रक्त देऊन त्याची रक्त तपासणीचा रिपोर्ट घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या सेवा, दंत चिकित्सा तीही महत्वाची आहे, ज्येष्ठ नागरिकांना त्याचीही आवश्यकता असते अधिक प्रमाणात, कारण दंतरोपणी करायचं असतं हल्ली, किंवा कवळी बसवून घ्यायची असली, किंवा काही दात काढायचे असतात, या सगळ्याची आम्ही सोय केलेली आहे. डोळे मोतीबिंदू हाही एक ज्येष्ठ नागरिकांसाठीचाच कायमचा प्रश्न असतो, त्याची पण आमच्याकडे शस्त्रक्रिया मगाशी म्हटल्याप्रमाणे होते, तर त्यासाठी त्यांनी जरूर ह्या सगळ्या सोयींचा फायदा घ्यावा, कारण ज्येष्ठ नागरिकांचं बरेचदा उत्पन्नाचंही साधन असतं, तर त्यामुळे आमच्या इथे जी ह्या सोयी आहेत त्या अति अल्पदरात आहेत, त्यामुळे त्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.
1: सर, इथे एक विचारायचं होतं की विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यानं अस्थिव्यंग किंवा हाडांच्या संदर्भामध्ये, किंवा कधी कधी वय झाल्यामुळे फ्रॅक्चर होणं किंवा अशा पद्धतीच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, तर या संदर्भामध्ये आपल्याकडे काही मदत उपलब्ध आहे का?
0: किंवा खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही,
1: अनुषंगानं आपल्याला काय सांगताय?
0: जरूर जरूर. तर आमच्या इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे अस्थिरोग तज्ञ तर आहेतच, तुमचं काही फ्रॅक्चर झालं वगैरे तर त्या बाबतीत तर ते तुम्हाला मदत करू शकतात, पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक आम्ही आमच्या इथे सोय आहे ती म्हणजे फिजिओथेरपीची, आणि त्या फिजिओथेरपी आमच्या इथे प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट आहेत, आणि ते फिजिओथेरपीसाठी लागणारी जी काही इक्विपमेंट आहे ती सुद्धा आम्ही सुसज्ज आहोत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खरं सांगायचं तर खूपदा फिजिओथेरपीची आवश्यकता असते, कारण तुमच्या शरीराचं संचलन होणं हे खूप महत्वाचं आहे, आणि त्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट आहेत जे त्यांना ही मदत जरूर करू शकतात. अँब्युलन्स सेवाही आम्ही प्रोव्हाइड करतो.
1: क्रमांक आपल्याला सांगता येईल अँब्युलन्स सेवेसाठीचा जो आहे तो?
0: आमचा नंबर आहे 83 80 03 4 1 3. पुन्हा एकदा सांगतो, 83 80 03 1 4 1 3.
1: अच्छा सर, इथे आणखी एक मला विचारायचं होतं की अनेक रुग्णांना सेवा देताना रुग्णसेवेचा दर्जा हा रेडक्रॉस कसोशीनं पार पाडत असतं, याबाबत सांगा ना.
0: आम्ही रुग्णांना जितकी मदत करतो

0: ता येईल आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्ती लागते मदत. त्यामुळे आमचे जे रुग्णवाहिकेचे जे ड्रायव्हर्स आहेत आणि जे मदतनीस आहेत ते पूर्ण प्रशिक्षित आहेत. त्यांना ज्येष्ठ नागरिकांबरोबर ना काय काय गोष्टी अवघड जातात, कुठे मदत लागते याची पूर्ण जाणीव आहे आणि ते तितक्या संवेदनेने त्यांची मदत करतात.
1: सर, आपण आपल्या चर्चेच्या प्रारंभीच्या जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आपण जागतिक रेडक्रॉस संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपक्रम या संदर्भामध्ये चर्चा केली होती, पण पुण्यातली आपली जी रेडक्रॉस संघटना आहे, संस्था आहे, तर त्यांचे वर्षभरात जे वेगवेगळे उपक्रम होतात तर त्याबाबतही आपण थोडीशी चर्चा करूयात ना.
0: जरूर जरूर. तर आमची संघटना जी आहे पुण्यातली, आमची ऍक्टिव्ह संघटना आहे, उपक्रम खूप मोठ्या प्रमाणावर करतोय. एक म्हणजे पुण्यात आम्ही स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड, म्हणजे ज्यांना लहान मुलांना ऐकू येत नाही त्याच्यासाठी आम्ही शाळा उघडली आणि त्या शाळेत मुलांना कुठलंही शुल्क भरावं नाही लागत. इतकं आम्ही ही जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करतोय की त्यांना शाळेत येण्यासाठी सुद्धा त्रास असतो, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी रिक्षाची सोय केलेली आहे ज्याचे पैसे आम्ही देतो. पण तुम्ही शाळेत या, शिका. म्हणजे काय की जरी आज या मुलांना एक व्यंग असलं तरी सुद्धा त्या मुलांनी पुढे समाजात पूर्ण सक्रियपणे भाग घेता आला पाहिजे आणि त्या दृष्टीने आमची शाळा खूप प्रयत्न करते. आणि म्हणून आता आम्ही लुल्लानगरला अनेक लोकांच्या मदतीने शाळा लुल्लानगरमध्ये सुरू स्थलांतरित झाली आणि आम्ही त्या शाळेचं नाव डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड आहे. आणि त्या अनुषंगाने हेही सांगतो, जर तुमच्या माहितीत मुलं असली ज्यांना ऐकायचा त्रास आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं कर्णबधिर असल्यामुळे मुकेपणा येतो, तर ते टाळण्यासाठी तुम्ही मुलांना आमच्या शाळेत जरूर पाठवा आणि त्याचं कुठलीही फी नाही आहे शाळेला आणि त्या मुलांना एक प्रकारचं आम्ही कौशल्य देण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, आपल्या संघटनेच्या माध्यमातून रेडक्रॉस दिवस हा 8 मेला आपण पाळतोय आणि याच दिवशी योगायोगाने जागतिक थायलेसेमिया दिवस तोही आहे, तर याबाबत आपण काय सांगाल आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या निमित्तानं किंवा या आजाराच्या निमित्तानं याच्या प्रचारासाठी पुणे संघटना कशा पद्धतीनं काम करते?
0: फार छान प्रश्न आहे. हा एक योगायोग आहे. रेडक्रॉस दिन हा 8 मे आहे कारण हेनरी दुनॉन जे आमचे संस्थापक होते त्यांचा तो वाढदिवस, म्हणून तो 8 मेला रेडक्रॉस दिवस आहे. आणि थॅलेसिमिया दिवस आहे तोही 8 मे आहे. तर ते सायप्रस नावाचा जो एक भूमध्य सागरातला एक देश आहे, तर तिथे एक व्यक्ती तिथले उद्योगपती एक होते, तर त्यांचा मुलाला थॅलेसिमिया होता आणि त्या मुलाला थॅलेसिमिया झाल्यामुळे त्यांनी खूप रस घेतला थॅलेसिमिया सोसायटीला मध्ये आणि त्या मुलाच्या स्मृती प्रत्यर्थ 8 मे त्या मुलाचा वाढदिवस होता, म्हणून थॅलेसिमिया ही हा एक ज्याला आपण म्हणतो जेनेटिक ब्लड डिसऑर्डर, म्हणजे अनुवंशिक रक्त आजार आहे, रक्ताचा आजार आहे. याला कारण म्हणजे काय की अनुवंशिकपणे आपल्या रक्तात थॅलेसिमिया मायनर असू शकतो. कधी कधी काय होतं, 2 थॅलेसिमिया मायनर्स यांचं जेव्हा लग्न होतं आणि जे मूल होतं त्यांचं, तर ते थॅलेसिमिया मेजर व्हायची शक्यता असते. थॅलेसिमिया मेजर म्हणजे काय होतं की त्या मुलात आपल्या रक्ताचं जे म्हणतो आपण हिमोग्लोबिन असतं, हिम म्हणजे लोह आयन आणि ग्लोबिन म्हणजे हा साधारण साध्या भाषेत सांगायचं तर प्रोटीन और प्रथिनाचा भाग आहे आणि तो प्रथिनाचा भाग आहे तो प्राणवायू आपल्या शरीरात सगळीकडे नेतो आणि लोहाचा तर आपल्याला शरीराला गरजच असते. तर होतं काय की रक्तात लोह साठत जातं.
1: अच्छा, बरं.
0: आणि ह्या प्राणवायू कमी होईल,
1: हो हो हो,
0: तर ग्लोबिनचं प्रमाण कमी आणि
1: लोहाचं प्रमाण
0: जास्ती व्हायला लागतं आणि त्यामुळे जो स्पेशली थॅलेसिमिया मेजर आहे त्याला मग त्याची पुढची काही गोष्टी करता येत नाही. म्हणजेच काय होतं की तो त्यांची वाढ कमी होते, बुटके राहतात, त्यांना सारखं ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं आणि म्हणून आपण त्याच्यासाठी उपाय एकच आहे, म्हणजे ते रक्त सारखं बदलत राहणं, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करणं.

0: आज अशा प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहेत जे गर्भनिदानमध्येच करू शकतात, थॅलेसिमिया मेजरचं निदान करू शकतात.
1: ओके ओके.
0: म्हणून आम्ही एक अभियान हाती घेतलेलं आहे आणि ते म्हणजे थॅलेसिमिया टेस्टिंग. म्हणून आमचं काय म्हणणं आहे की आमची सर्व महाविद्यालयांना आणि सर्व युनिव्हर्सिटीजला, विद्यापीठांना ही एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्या. आम्ही तुमच्या इथे येतो, थॅलेसिमियाचं प्रबोधन करतो, अवेअरनेस सेशन करतो आणि त्यानंतर आम्ही टेस्टिंग करतो. तर एक तर आम्ही तुम्हाला सांगू, त्याच्याबद्दलचं जे काउन्सिलिंग आहे, प्रबोधन करणं आहे, ते आम्ही तुम्हाला देऊ. त्यामुळे एक इंग्रजीत म्हणे, इग्नोरन्स इज ब्लिस. ऍक्च्युअली अज्ञानात सुख नाही, नॉलेज इज पॉवर. तर त्यामुळे तुम्ही एकदा तुम्हाला कळलं की अरे थॅलेसिमिया आपण आहोत मायनर, तर मग तुम्ही त्या दृष्टीने सगळी काळजी घेऊ शकता.
1: म्हणजे
0: मी तुम्हाला जर सांगितलं अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी आणि तुम्हाला सांगतो पीट सॅम्प्रस.
1: अच्छा,
0: आता हे सगळे थॅलेसिमिया मायनर आहेत.
1: पण आता ते एकदम छान
0: काय थट्टेकट्टे. पीट सॅम्प्रस तर कितीतरी त्यांनी टेनिसच्या स्पर्धा जिंकलेला माणूस आहे. अमिताभ बच्चन तर आज वयाच्या 80-82 वर्षी अगदी पूर्ण सक्रियपणे काम करतात. त्यामुळे तुम्हाला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे आणि ती जर माहिती असली तर तुम्ही पुढची काळजी आपोआपच घ्यायला
1: लागतो.
0: म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना आमची विनंती आहे की आम्हाला तुमच्या इथे येऊ दे, आम्ही एक थोडंसं प्रबोधन करू आणि मग टेस्टिंग करू. म्हणजे तुमच्याच विद्यार्थ्यांना आपोआपच कळेल.
1: यंदाचं हे रेडक्रॉस दिनाचं ब्रीदवाक्य आहे की माणसातली माणुसकी ही जिवंत ठेवण्यासाठी कशा पद्धतीनं आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे, तर याबाबत आपण काय सांगतो?
0: हो, म्हणजे आता किपिंग ह्युमॅनिटी अलाईव्ह हे आमचं ब्रीदवाक्य आहे, माणसाची माणुसकी जिवंत ठेवणे. कित्येकदा तुम्ही बघाल कोणीतरी रस्त्यात अपघात होतो, लोक बघतात म्हणतात नको कशाला, जाऊ दे मी पळून जातो. आणि तिथे आमचं म्हणणं आहे अरे माणुसकी ठेवा, जा मदत करा आणि विचारा, जर शक्य असलं तर त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवा, काय जे और प्रथमोपचार करा. कधी कधी खूप साधा प्रथमोपचारात सुद्धा काही त्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो. तर ती माणुसकी आपण विसरलो नाही पाहिजे. आणि कुठेतरी आपण बघतो हल्ली की आपण ते विसरलोय.
1: तर यंदाच्या जागतिक रेडक्रॉस दिनाच्या अनुषंगानं या ब्रीदवाक्याप्रमाणे माणसातली माणुसकी जिवंत ठेवण्याचा संस्था तर प्रयत्न करतायत, पण आपण सर्वजण म्हणून हा प्रयत्न करूयात. आणि आज आमच्या या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर शंतनू गोखले आपण आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. आभारी आहोत, धन्यवाद.
0: धन्यवाद, मला पण खूप आनंद वाटला.
1: मंडळी, आजच्या आपल्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आताच आपण ज्युनियर अँड यूथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते विनायक पोरे. ही पुणे केंद्राची निर्मिती होती. याबरोबरच आजच्या कार्यक्रमात मी आता आपला निरोप घेतोय. नमस्कार.

पुणे केंद्राची निर्मिती असलेला अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण आत्ताच ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरो या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456

0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान, बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे, असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 85 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं. 1 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल. डॉ प्रकाश खरात यांनी संपूर्ण आयुष्य फुले आंबेडकरवादी विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1,450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: संध्याकाळचे 7:10 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 दरम्यान. एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट अशी आहे http://awards.gov.in http://awards.gov.in. या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यमलहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया. जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDP याच्यापर्यंत मे 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेलं आहे. आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल, कारण प्रमुख त्याची कारणं मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च GDP साधारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 ट्रिलियन डॉलरचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 ट्रिलियन डॉलर पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तोच साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण GDP 4% होणार आहे. आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% GDP व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारण आता एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होती आहे, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअर वर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला आणि त्यामध्ये COVID-19 आलं आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वतलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
0: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
1: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो की जो सध्या इराणनी बंद केलाय आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारणतः दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत हा 101-119% आपण जो म्हणत होतो GDP कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत असलं तरी आर्थिक ओझं मात्र ते ठरतंय असं मला स्वतःला वाटतं आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्यातल्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी एक भीती इकॉनॉमिस्टनाच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
0: यापूर्वी 1940-1950 दशकात अमेरिकेचा GDP देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता, त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
1: 1940 सुमाला जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला, तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचेच परिणाम झाले आणि त्याला सुद्धा शस्त्र विमान जहाज यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर जीडीपीच्या जनतेत तो 1.7% होता, की जो 1945 पर्यंत तो

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या GDP अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं.

0: साधारण 37% म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली. आणि आता त्याकरता त्यांनी युद्ध रोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि वॉर बॉन्डच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी. आणि त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली. पण युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला. कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उभारणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या जीडीपी त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती कारण मायग्रंट्स बरेचसे तिकडे येत होते. त्यामुळे घरांची मागणी वाढली, वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे जीआय बिल म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले. पण त्यामुळे काय झालं की एकंदरीत अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा इकॉनॉमीला असं झाला. कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉलसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती, पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 46 किंवा 50 जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं ते 119% होतं आणि 1955 पर्यंत त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो. त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे, ब्रिक्स कंट्री आहे, त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे विकसनशील देश आपण ज्यांना म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल, जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 पर्यंत रुपयाचा डॉलरचा भाव रुपयामध्ये गेलाय. हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे. त्याच्याबरोबरच मला वाटतं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे. कारण अमेरिकन कर्जाच्या संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कुंकवत झाला जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता. आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोचलायत आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखी याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यांना तर. आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिका जी मदत करते बऱ्याचशा देशांना म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी त्यांनी सुरुवात केली आहे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल. आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता. आणि कदाचित 1929-30 मध्ये जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्यात अशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरण्याची शक्यता आहे, सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची. आणि त्यामुळे जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे एकतर, परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्णपणे फसलाय. आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलंय त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली कारण माझ्या मते त्याचा टू मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सध्याच्या देशांचं त्याच्यामध्ये इराण सारखी युद्ध मला वाटतं बसवा कामा नाही बसत नाहीत परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइन मेनली अमेरिकेला.

0: प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी परिसाठी युद्ध थांबवून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुळबुळ करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमीवर जर कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा इव्हन चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल. एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असले तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील. त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. चीन त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्या मते सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे जे राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या जीडीपी पेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे, तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण
1: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz तसंच FM बँड 102 MHz. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेत शिवार या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी वैशाली वांगीकर हार्दिक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात उन्हाळ्यातील फळबागेचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल प्रल्हादराव सोळंके प्राचार्य आणि वनस्पती शरीर क्रिया शास्त्रज्ञ कृषी महाविद्यालय हट्टा यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. उन्हाळी फळपिके ही भारतातील मुख्य अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फळ उत्पादक देश असून एकूण उत्पादन सुमारे 107 दशलक्ष टन आहे. आंबा, केळी, पपई, टरबूज, खरबूज ही उन्हाळी फळपिके आहेत हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आणि उष्ण तापमान आणि जास्त प्रकाश कालामध्ये त्याची चांगल्या प्रकारे वाढ होते. मग त्यापासून आपल्याला अधिक उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे याविषयी पण माहिती आपल्याला हवी आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा वातावरणामध्ये आपलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये घट होते. मग हे घट होण्याची नेमकी कारणे कोणकोणती आहेत, त्यावर आपण कशा पद्धतीनं उपाययोजना करायला हव्यात जेणेकरून त्यापासून आपल्याला अधिक उत्पादन मिळेल, याविषयीची माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बंधूंनो आपण घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण उन्हाळ्यातील फळबागांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती घेणार आहोत. त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर अमोल प्रल्हादराव सोळंके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय हट्टा येथे प्राचार्य या पदावर कार्यरत आहे. आणि सरांकडनं याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, सुरुवातीला आमच्या समस्त शेतकरी बांधवांना प्रास्ताविक स्वरूपामध्ये काय सांगाल?
2: फळपिकांचा असलेलं भारताचं कंट्रीब्युशन म्हणायला चालेल तर ते सांगितलेलं आहे. पण आपण जर आर्थिकदृष्ट्या पाहता फळपिकांचा देशाच्या कृषी क्षेत्रात खूप मोठा वाटा आहे.
1: बरं.
2: आणि भारतात आंबा सुमारे जागतिक बाजारपेठेत 40-45% भारताचा वाटा आहे. पपईमध्ये 35-40% वाटा आहे. केळीमध्ये जसं की 25-30% वाटा आहे. असा वेगवेगळ्या फळपिकांमध्ये अग्रगण्य असलेला आपला भारत देश आहे. तर केळीच्या उत्पादन दरवर्षी जवळपास आपण 30 दशलक्ष टनापेक्षाही जास्त आहे.
1: अच्छा.
2: आणि एकूण फळ उत्पादनात केळीचा वाटा जवळपास 27% जसं मी सांगितलेला आहे. आणि आंब्याचा 22% आहे. आणि या आकडेवरून आपल्याला कळतं की उन्हाळी फळपिकांचं आर्थिक व्यवस्थेमध्ये भारतामध्ये किती महत्त्व आहे हे स्पष्ट होतं. मग हे सर्व कळल्यानंतर फळ प्रक्रिया उद्योग असतील, निर्यात क्षेत्र असतील, यामुळे काय होतं की मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत असतो. फळपिके ही ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती करतात. रोजगार निर्मितीचा एक सोर्स आहे. त्याच्यासोबतच शेतकऱ्यांना नगदी उत्पन्न म्हणूनही ते देतात. विशेषतः उन्हाळ्यात बाजारात फळांची मागणी वाढल्यामुळे त्यांना दरही चांगले असतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना नफा बऱ्यापैकी चांगला भेटतो. परंतु हा काळ असा आहे की बदलत्या हवामानामुळे व वाढत्या तापमानाचा याच्यावर वाईट परिणाम देखील बघायला भेटतो आपल्याला.
1: सर, आता एक महत्वाचा प्रश्न अजून विचारावा असा वाटतो की उन्हाळ्यामध्ये फळबागांवर मुख्य ताण कोणता कोणता येतो? बरं सर.
2: मॅडम, उन्हाळ्यात आपला मराठवाडा बघितला, विदर्भ बघितला तर जवळपास 40 अंश डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान हे जवळपास प्रत्येक जिल्ह्याचं झाले. आणि त्यात काही जिल्हे असे आहेत की जे 45 क्रॉस पण व्हायला लागले. यामध्ये मेन उन्हाळ्यामध्ये काय होतो की पाण्याचा ताण निर्माण होतो. आणि या ताणामुळे जे पानांवरील सूक्ष्म छिद्र, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की स्टोमॅटा, हे बंद होतात. आणि ज्यामुळे काय होतं की जी अन्न निर्मिती करण्याची प्रक्रिया आहे ती 35-40% पर्यंत घटते.
1: आणि प्रकाश संश्लेषण.
2: बरोबर, प्रकाश संश्लेषण. आणि प्रकाश संश्लेषण जसं कमी झालं तसंच त्या पेशींमध्ये नुकसानकारक असलेला ROS म्हणजेच रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज, जे हानिकारक संयुग आहे, ते निर्माण व्हायला चालू होतं. आणि त्याचा परिणाम आपल्याला काय होतो, वाढ आणि उत्पादनात त्याचं घट निर्माण होते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला जलताण म्हणजेच पाण्याचा ताण कमी करण्यासाठी योग्य पाण्याचे व्यवस्थापन करणं तेवढंच महत्त्वाचं.
1: तुम्ही जसं म्हटलात की आता पाण्याचं व्यवस्थापन करणं तर गरजेचं आहे, मग ते व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करायला हवं?
2: साधारण दृष्ट्या जर बघितलं तर पाणी व्यवस्थापनासाठी शेतकरी वेगवेगळ्या पद्धती वापरतो वेगवेगळ्या पिकानुसार. आणि त्यामध्ये जर आपल्याला उन्हाळ्यामधलं पाणी व्यवस्थापन करायचं झालं तर आपल्याला तुषार सिंचन जमणार नाही किंवा मोकाट पद्धत जमणार नाही.

0: त्याला डायरेक्टली जावं लागेल हे ठिबक सिंचन पद्धतीकडे, जेणेकरून ते थेट मुळांपर्यंत दिल्यामुळे बाष्पीभवन कमी होतं आणि त्यामुळे काय होतं की 30-70% पाण्याची बचत होते. आणि याचा परिणाम आपल्याला काय होतो, जी पाण्याची वापरण्याची कार्यक्षमता म्हणतो आपण, म्हणजे वॉटर यूज इफिशियन्सी, ही जवळपास 40-60% ही झाडाची वाढते. त्याच्यामुळे काय होतं की जी फील्ड कॅपॅसिटी, पाणी धारण क्षमता मातीची म्हणतो, ती वाढते. आणि योग्य सिंचनामुळे झाडामध्ये जलसंतुलन, म्हणजे आपल्याला पाण्याचं वॉटर बॅलन्स म्हणतो, ते टिकून राहतं. पण केवळ सिंचन पुरेसं नाही तर मातीतील ओलावा टिकवण्यासाठी अतिरिक्त उपाय सुद्धा आवश्यक असतात मॅडम.
1: अच्छा सर, आता जसं तुम्ही सांगितलं की पाण्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करायला हवं हे तर सांगितलं, पण त्याचप्रमाणे आपण पाहतोय की बरेचसे शेतकरी बांधव मल्चिंगचा पण वापर करताना दिसते. मग हे मल्चिंग म्हणजे काय असतं, याचा वापर आपण कसं करायला हवं, काय सांगाल बरं?
0: मॅडम, मल्चिंग हा एक सोपा शब्द आहे जो की मातीवर आच्छादन केल्यामुळे मातीतील आर्द्रता ही काय होते की 20-40% अधिक टिकते, म्हणजे जो उन्हाळ्यामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि सॉइल टेम्परेचर जे आहे ते 2-5 degree Celsius पर्यंत कमी होतं, ज्याच्यामुळे जे बाष्पीभवन म्हणजे त्याला इव्हॅपोरेशन म्हणतो आपण, ते कमी होतं. जर आपण नैसर्गिक मल्चिंग, सेंद्रिय मल्चिंग जर वापरली तर त्याच्यात सूक्ष्म जीवाच्या क्रिया पण वाढतात.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे काय होतं की मातीची सुपीकता वाढण्यास मदत होतं, यामुळे मुळांची वाढ चांगली होईल. आणि मुळांची जशी वाढ चांगली होईल तसंच जमिनीतील तापमान, ओलावा नियंत्रण झाल्यानंतरही झाडांना थेट प्रकाश मिळत नसल्यामुळं त्यांना सूर्यप्रकाशपासून संरक्षण कसं देता येईल हे पण करणं आपल्याला गरजेचं वाटतं.
1: अच्छा सर, आता मल्चिंगचं महत्व काय आहे हे तर तुम्ही आमच्या समस्त शेतकरी बांधवांना समजून सांगितलं, पण त्याचप्रमाणे आता आपण पाहतोय की काही शेतकरी बांधव शेड सुद्धा करतात, की जेणेकरून जे छोटी छोटी रोपं वगैरे असतील की त्यांचं संरक्षण उन्हापासून होईल, म्हणजे सावली देण्याचं नेमकं महत्व काय सांगता येईल बरं?
0: पहिल्यांदा बघितलं पाण्याचं व्यवस्थापन, त्याच्यानंतर मल्चिंग बघितलं, म्हणजे पाण्यामधून आपण काही 40-70% आपण ठिबक सिंचनातून वाचवलं. मल्चिंग नुसार आपण अधिक काळ ओलावा कसा टिकेल याच्याकडे लक्ष दिलं. पण जर आपण शेड नेट म्हणजे सावलीची जाळी आपण म्हणतो त्याला, ते वापरल्यानंतर पण काय होतं की जे झाडांचे तापमान आहे ते 3-5 degree Celsius पर्यंत कमी राहतं, जेणेकरून जे झाडांमधून बाष्प उत्सर्जन, त्यालाच आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो, हे कमी होतं. आणि जे अतिउष्णता म्हणा किंवा उन्हाळ्यामुळे आपल्याला सनबर्निंग म्हणजेच पाण्यांवर जळजळ जी होते ती टाळल्या जाते. आणि नियंत्रित प्रकाशनामुळे काय होतं की जे फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण आहे, ते सुधारतं आणि त्या झाडांवरचा ताण कमी होण्यास मदत होते. पण तरी देखील आपल्याला उच्च तापमानामुळे फळबग होण्याची समस्या ही कायम परत दिसूनच लागते.
1: अच्छा, तर अशा पद्धतीनं हे सावलीचं महत्व आपल्याला सांगता येईल. सर, आता आपण पाहतोय की वाढत्या तापमानामुळे असेल किंवा हवामानातील काही बदलामुळे जी फळं असतात तर फळांची फळगळ झालेली आपण पाहतोय, तर हे कमी करण्यासाठी आपण काय काय करायला हवं बरं?
0: मॅडम, काय आहे की उच्च तापमान म्हटलं की जे झाडांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असतं, म्हणजे बॅलन्स जे असतं ते बॅलन्स डिस्टर्ब होतं उच्च तापमानामुळे. आणि त्यामध्ये दोन महत्वाचे हार्मोन्स म्हणलं तर ऑक्झिन, जे काय करतं की वाढ नियंत्रण करतं, आणि दुसरं आहे ऍब्सेसिन, जे फळगळ प्रक्रिया वाढवतं. या दोन गोष्टींचा संबंध फळगळसाठी जवळून येतो. आणि जर आपल्याला फळगळ थांबवायची असेल तर ऑक्झिनच्याच गटातील एक आहे NA, नॅप्थॅलिन ॲसिटिक ॲसिड, जे 10-20 PPM फवारणी केलं तर आपल्याला जी वाढ नियंत्रण हार्मोन आहे ते राखल्या जाते. आणि प्रोड्रॉप पणही त्याच्यामुळे 20-30% कमी होतो. पण यामुळे फ्रूट रिटेन्शन पण सुधारते, म्हणजे फ्रूट रिटेन्शन म्हणजे काय की जे गळ आहे आणि नवीन होणारं तयार होणार आहे ते पण त्याची सुधारणा होते. पण यानंतर आपल्याला गरजेचं पडतं ते त्याचं योग्य पोषण, जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून अजून बेनिफिट घेता येतील.
1: अच्छा, जसं तुम्ही म्हटलात की पोषण दिल्याने चांगल्या पद्धतीने आपल्याला फळ मिळू शकेल, जे पोषण आहे ते पोषण देण्याचं नेमकं महत्व काय सांगता येईल आणि त्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करायला हवं याविषयी आपण काय सांगाल?
0: मॅडम, पोषण देण्यासाठी आपल्याला दोन असतात. एक असतं संतुलित NPA, जे सर्वात जास्त प्रमाणात लागतं, आणि त्याच्यासोबतच असतं आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य. तर संतुलित NPK मधला पोटॅशियम, जो आपलं ऑस्मोरेग्युलेशन म्हणजेच पाण्याचं संतुलन नियंत्रण करण्याचं काम करतं आणि सोबत सोबतच टोमॅटो रेग्युलेशन म्हणजे काय तर रंध्र नियंत्रण यासाठी त्याचं काम महत्त्वाचं आहे ज्यामुळं आपल्या

0: ला उन्हामुळे जाणवत असलेला ड्रॉट टॉलरन्सचा आहे, तो टॉलरन्स कमी करण्यासाठी किंवा त्या झाडामध्ये त्याची क्षमता वाढवण्याचं काम करतं मॅडम. सोबतच काय करतं की जे त्याच्यातली मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे ते पण सुधारण्याचं काम करतं. योग्य पोषणामुळं आपण जर वेगवेगळे पोषण द्रव्य आहेत ते जर दिले तर त्याच्यामुळे आपल्याला 20-25% उत्पादनात वाढ झालेली मिळते. पण मी जसं सांगितलं की सूक्ष्म अन्नद्रव्याची भूमिकाही त्यात महत्वाची असते मॅडम.
1: अच्छा, जसं आपण म्हणतोय की आपल्या जमिनीला आवश्यक असणारे जर अन्नद्रव्य जर आपण जमिनीला पुरवले तर त्यातून येणारं जे पीक असेल किंवा फळ असेल तर ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळते, आणि त्यात सगळ्यात मोठा वाटा असतो तो सूक्ष्म अन्नद्रव्यांचा.
0: बरोबर.
1: तर जसं आता तुम्ही म्हटलात की सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा भूमिका खूप महत्वाची असते, तर या अनुषंगाने काय सांगा
0: मॅडम? जर महाराष्ट्राचा जर विचार करण्यात आला तर झिंक असेल, तर हे जवळपास झिंक डिफिशियंट सॉइल म्हणजेच काय, झिंकची कमतरता असलेल्या मातीचे प्रकार जवळपास पूर्ण महाराष्ट्राभर भेटतात. आणि झिंक आणि बोरॉन हे असे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. झिंक काय करतं, जे वाढ नियंत्रण करणारा ऑक्सिजन आहे त्याला सिंथेसिस करण्यासाठी मदत करतं. आणि बोरॉनचं काय काम आहे, तर ते काम करतं की परागकण अंकुरण याच्यासाठी मदत करतं, म्हणजेच पोलन जर्मिनेशनसाठी मदत करणं. आणि तिसरा घटक म्हणतो जो आयर्न आहे, तो आयर्न काय करतो, क्लोरोफिल सिंथेसिस जो सर्वात महत्वाचा असतो आपल्याला प्रकाश संश्लेषण करण्यासाठी. तर हे तीन महत्वाचे, या व्यतिरिक्त चार असतात पण या तीन महत्वाच्यांसाठी आवश्यक असतात, ज्याच्यामुळे आपण जर यांची व्यवस्थित प्रमाणात जर दिलं तर यामुळे फ्रूट सेट 15-20% वाढू शकतं. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला त्यांचं कोणत्या प्रकारे आपण सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायलो ते पण महत्वाचं असतं.
1: नक्कीच नक्कीच सर. सर आता बरेच जण आपण पाहतो की जे आपले शेतकरी बांधव आहेत ते पानांवर फवारणी करतात, तर ह्याचं नेमकं महत्व काय सांगता येईल की ह्याचा नेमका उपयोग काय होतो?
0: मॅडम काय की सूक्ष्म अन्नद्रव्य हे वेगवेगळ्या पद्धतीनं झाडांमध्ये देताना बघतो, पण हे सूक्ष्म अन्नद्रव्य जर आपण पानांवर फवारणीद्वारे जर थेट पानांद्वारे शोषल्या जातं, त्याच्यामुळे जर पानांवर दिलं तर त्याचा मिळणारा जो फायदा आहे तो सर्वात जास्त असेल, जेणेकरून ते अन्नद्रव्य 24-48 तासात झाडांकडून शोषल्या जातील. आणि यापेक्षाही जर आपण 2% युरिया आणि पोटॅशियम नायट्रेट KNNO3 1% वापरून जर दिलं तर ते 24-28 तासात शोषल्या जाणार आहे, त्यापेक्षाही लवकर शोषलं जाईल. आणि याच्यामुळे झाडामध्ये अजून स्ट्रेस टॉलरन्स म्हणजे ताण सहन करण्याची क्षमता वाढते. पण काय होतं मॅडम की जर त्याची डेन्सिटी खूप जास्त असेल तर कॅनॉपी योग्य नसेल, म्हणजेच डेन्सिटी आपल्याला नसेल, तर याचा पूर्ण फायदा आपल्याला तेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नाही मॅडम.
1: अच्छा सर, जसं तुम्ही आता म्हटलात की हे कॅनोपी मॅनेजमेंट हे आपल्या फळबागांमध्ये करणं का आवश्यक आहे, बरं ह्याचं नेमकं महत्व काय सांगतं?
0: फळबागांमध्ये काय असतं की लाईट इंटरसेप्शन म्हणजेच काय, की प्रकाश ग्रहण करण्याची क्षमता जितकी जास्त असेल तितकं त्यामध्ये काय होतं की मॅडम त्याच्या फोटोसिंथेसिसची जी प्रक्रिया आहे ती सुधारते, आणि त्याच्यामुळे काय होतं जे फळाची गुणवत्ता आहे ती वाढेल, आणि तसेच त्या फळबागेत असलेली ह्युमिडिटी कमी होण्यास मदत होईल, जेणेकरून सर्वात महत्वाचं काय असतं, ह्युमिडिटी जितकी जास्त ती रोगाचा प्रादुर्भाव वाढवण्यासाठी मदत करत असते मॅडम. आणि मग त्याच्यामुळे ते आपल्याला कॅनॉपी मॅनेजमेंट जेवढे जास्त व्यवस्थित असेल त्यानुसार आपल्याला ती काय करेल की रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मदत करेल. त्यामुळे आपल्याला इथून पुढे कॅनॉपी मॅनेजमेंट केल्यानंतर आपल्याला कीड नियंत्रण कशा प्रकारे करायला पाहिजे हे पण आवश्यक असेल मॅडम.
1: तर आपण पाहतोय आता कोणतंही पीक म्हटलं की त्यावर विविध कीड आणि रोगांचा हा प्रादुर्भाव होतच असतो.
0: बरोबर.
1: जसं आता फळबाग आता आपले बरेच शेतकरी बांधव करत आहेत.
0: बरोबर.
1: आणि त्यापासून त्यांना अधिक उत्पादन मिळवण्याचा ते सतत प्रयत्न सुद्धा करत असतात, तर या अनुषंगाने जे कीड आणि रोगांचा जो प्रादुर्भाव आहे ते कमी होण्यासाठी आपण काय व्यवस्थापन करायला हवं?
0: प्रत्येक शेतकऱ्यांचा उद्देश काय असतो की एखादी कीड आली की त्याला लवकरात लवकर फक्त आणि फक्त केमिकल ट्रीटमेंट करून कमी करणे. पण जर एखाद्याला उत्पन्न व्यवस्थित घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं त्यांना इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजेच काय, एकात्मिक नियंत्रण, ज्याच्यामध्ये तुमचं फिजिकल असतील, काही बायोलॉजिकल असतील, काही केमिकल उपाय असतील, या तिघांचाही समतोल वापर केल्यानंतर तुम्हाला जे कीडनाशक आहे किंवा नियंत्रण करायचं ते मिळेलच, पण सोबत सोबत काय होईल, जो तुमचा कीड नियंत्रण करण्यासाठी पेस्टिसाइडवर होणारा खर्च आहे तो देखील कमी झाला पाहिजे. तो आपल्याला हे एकात्मिक कीड नियंत्रण केल्यानंतर

0: 20 ते 30% कमी होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की इल्ड लॉस कमी होतो, म्हणजे जेणेकरून आपण एका दृष्टीनं कीड नियंत्रण करतोय आणि ते एकत्रित करत असल्यामुळे आपल्याला पेस्टिसाइडचा जो खर्च आहे तोही कमी होतो. पण याच्यासोबतच काय मॅडम की झाडातील पाण्याचा अपव्यय कमी करणेही आवश्यक असतं.
1: नक्कीच
0: बरोबर.
1: सर आताच तुम्ही आमच्या समस्त शेतकरी बांधवांना म्हणजे ज्या विविध कीड आणि रोग आहे त्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी किंवा व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण जे आपल्याला भौतिक रासायनिक आणि जैविक या तीनही पद्धतीनं करता येऊ शकते आणि जेणेकरून त्यामुळे आपलं फळ उत्पादनामध्ये अधिक आपल्याला उत्पन्न मिळवता येऊ शकते. सर आता जसं तुम्ही म्हटलात की अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे बाष्प उत्सर्जनाचं, बरोबर आहे, ज्याला आपण अँटी ट्रान्सपायरेशन म्हणतो. हे अँटी ट्रान्सपायरेशन म्हणजे काय याविषयी आपण काय सांगाल
0: मॅडम? काय आहे, आपण जसं श्वासोश्वास घेतो तसंच सेम वनस्पतीमध्येही चालूच असणार. मग जर श्वासोश्वास त्यांचा जेवढं टेम्परेचर जास्त त्यांचं इनर टेम्परेचर म्हणजेच त्याच्या झाडांच्या पानाच्या आतमधलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्याला काय करावं लागतं तेवढ्याच प्रमाणात उत्सर्जन पण करावं लागतं आणि त्यामुळं जे अवेलेबल त्याला पाण्याचा साठा आहे पाण्याचा स्रोत आहे तो कमी पडायला लागतो. मग त्यावर परिणाम म्हणून किंवा त्यावर उपाय म्हणून आपण काय करतो की अँटी ट्रान्सपरंट वापरतो. जसं की केवलिन नावाचा अँटी ट्रान्सपरंट आहे जो पानांवर काय करतो एक थर निर्माण करतो आणि थर निर्माण झाल्यानंतर काय करतो की जे ट्रान्सपिरेशन जे बाष्प उत्सर्जन होणार आहे तर ते 20 ते 25% कमी होतं आणि त्यामुळेच काय होतं की जे पानांचं तापमान आहे ते नियंत्रण करण्यासाठी मदत करतं. पण यासोबतच काय मॅडम की मातीतील सेंद्रिय द्रव्ये आहेत ते देखील त्याची महत्वाची भूमिका असते आणि ती पण आपल्याला बघणं महत्वाचं असतं मॅडम.
1: अच्छा सर, जसं आपण म्हणालात की सेंद्रिय द्रव्यांचं सुद्धा महत्वाची भूमिका आहे तर या अनुषंगाने मग ह्या सेंद्रिय द्रव्याचा आपल्या फळबागांवर महत्वाचा रोल काय आहे
0: मॅडम? सेंद्रिय द्रव हे काय, आपण एक ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो मॅडम. ऑर्गॅनिक कार्बन एक असं आहे की आपण दिलेलं एनपीके कंटेंट असेल किंवा त्यासोबतच दिलेले सूक्ष्म अन्नद्रव्य असतील त्यांना त्या झाडाला अवेलेबल कसं करून द्यायचं हे त्या सेंद्रिय कर्ब जितकं जास्त असेल तितकं त्यांना अवेलेबल करून देण्याची कॅपॅसिटी पण त्याच्यात वाढवतं. मग हे सेंद्रिय कर्ब जे आहे सेंद्रिय ऑर्गॅनिक मॅटर आहे ते कसं वाढवायचं आणि त्याचा रोल काय आहे की तो जेवढं जास्त असेल तर त्या जमिनीमधली पाणी धारणक्षम करण्याची क्षमता 15 ते 20% वाढवतं. तसंच काय करतं की त्याच्यात मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढवतं जेणेकरून आपल्याला बऱ्याचशा लेग्युम्स क्रॉप जे असतात त्याच्यामध्ये नोडुल्स जे असतात ते नोडुल नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतं. तर मग हे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढल्यामुळं न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी वाढते आणि सोबतच जर आपण हे सेंद्रिय कर्ब जर केलं आणि त्याच्यासोबत जर एखादी आपण आंतरपीक म्हणून जर केलं तर जे आपल्याला त्या फळबागांमधून मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अधिक उत्पादन मिळण्यास पण एक ॲडिशनल सोर्स म्हणून आपल्याला फायदा ठरतो.
1: नक्कीच सर, जसं तुम्ही म्हटलात की आंतरपीक ह्या फळबागांमध्ये घेतलं तर आपल्याला फायदेशीर ठरू शकते तर हे कशा पद्धतीने ठरू शकते याविषयी काय सांगाल
0: मॅडम? काय बरेचसे इंटरक्रॉपिंग म्हणजे काय आंतरपीक म्हणू शकतो पण याचा मेन एक फायदा काय होतो की जी मोकळी जमीन आहे दोन फळ पिकांमधील जी मोकळी जमीन आहे त्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेतल्यानंतर काय होऊ शकतं की जे सॉइल टेम्परेचर मातींमधून बाष्पोत्सर्जन जे होत आहे तर ते कमी करण्यासाठी एक मदत होऊ शकते आणि ॲडिशनल इन्कम एक दुसरा भाग झाला. पण आपल्या दृष्टिकोनातून त्याचं मातीचं तापमान जे आहे ते कमी करण्यासाठी काम करतं आणि सोबतच मॉइश्चर रिटेन्शन म्हणजे त्या बागेमध्ये मॉइश्चरची रिटेन्शन जास्तीत जास्त वाढवण्यासाठी मदत करतं आणि सोबतच एक आंतरपीक घेतोय म्हणजे त्याचा ॲडिशनल इन्कम म्हणूनही आपल्याला ते फायदेशीर ठरतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय गरजेचं आहे मॅडम की ही पद्धत क्लायमेट रेझिलन्ससाठी सुद्धा उपयुक्त ठरते म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला दोन्हीही दृष्टिकोनातून महत्वाच्या ठरतात.
1: सर आता आपण पाहतोय की हवामानामध्ये बदल होताना पाहतोय की मध्येच तापमान वाढते कमी होते कधी पाऊस पडतो अशा वातावरणामध्ये आपल्या फळपिकांची आपण कशा पद्धतीने काळजी करायला हवी किंवा त्यांच्यावर कोणते उपाय करायला हवेत?
0: बरोबर. त्याच्यामध्ये क्लायमेट रेझिलियंट प्रॅक्टिसेस म्हणजेच काय हवामान सहनशील तंत्रज्ञान म्हणतो ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो ड्रीप इरिगेशन म्हणजेच आपलं ठिबक सिंचन पद्धत असेल मल्चिंगची असेल शेड नेट असेल प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणजे आपल्याला अगोदर तापमानाचं IMD सारख्या स्टेशनकडून पूर्वसूचना मिळेला असेल याच्यामधून आपण काय करतो की जो काही पाण्याचा साठा आहे त्याचा 40 ते 60% बचत

0: कसं होईल आणि जेणेकरून आपल्याला उत्पादन उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा कसं वाढवता येईल आणि जर ही प्रॅक्टिसेस आपण वापरल्या तर त्यामुळे 20-30% वाढलेलं पण आहे मॅडम. आणि सोबतच आपल्याला काय ह्या प्रॅक्टिसेस केल्यानंतर सोबत ॲडिशनल म्हणून एक ताण प्रतिबंधक किंवा ताण सहन करणाऱ्या व्हरायटीसुद्धा वापरल्यानंतर पण बदलत्या हवामानात सुद्धा आपल्याला उत्पादन स्थिर करण्यास मदत मिळू शकते.
1: नक्कीच सर. सर आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा विचारावा असा वाटतो की ही मुलाखत ऐकणारे जे आपले शेतकरी बांधव आहेत तर त्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय सांगाल?
0: मॅडम, बदलत्या हवामानानुसार आपल्याला जर व्यवस्थित उत्पादन आपल्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट न होता उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पाण्याचं नियोजन आपण कसं प्रकारे केलं आणि फक्त पाण्याचं नियोजन नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कसं करू पाण्यात गरज जी आहे ती कशी कमी करू शकतो हे महत्त्वाचं आहे मॅडम. आणि जर आपण व्यवस्थित तंत्रज्ञान जर वापरलं संतुलित त्याचं पोषण जर दिलं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला उन्हाळ्यातील जे काही ताण आहे म्हणतो आपण पाण्याचा ताण जो आहे तो मात करून आपण त्या फळ बागांवर उत्पादन आणि उत्पादनासोबत सोबतच आपल्याला गुणवत्ता देखील लक्षणीय वाढ आपल्याला झालेली दिसेल मॅडम.
1: नक्कीच सर. सर तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना आपल्या उन्हाळ्याच्या काळामध्ये आपलं जे फळबाग आहेत त्याची कशा पद्धतीनं काळजी घ्यायला हवी त्यावर आपण कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात आपण सांगितलेली ही माहिती नक्कीच आमचे शेतकरी बांधव अंमलात आणतील आणि नक्कीच त्यांना या मुलाखतीचा फायदा होईल अशी आपण आशा करू. दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीनं आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण उन्हाळ्यातील फळबागेचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल प्रल्हादराव सोळंके प्राचार्य आणि वनस्पती शरीर क्रियाशास्त्रज्ञ कृषी महाविद्यालय हट्टा यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात जल उत्पादकता ही किती महत्वाची आहे याविषयीची माहिती. शेतकरी बंधूंनो, जल उत्पादकता म्हणजे शेतीसाठी वापरलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब किती मूल्य निर्माण करतो याचं मोजमाप. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एका ठराविक प्रमाणात पाणी वापरून शेतकऱ्याला किती किलो धान्य फळे किंवा भाजीपाला मिळतो हे मोजण्याचं एक महत्त्वाचं शास्त्रीय साधन आपल्याला म्हणता येईल. मंडळी, महाराष्ट्रात गेल्या काही दशकात सिंचनाच्या अनेक सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत. धरणे बांधली, आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब आपण करतो, पण तरीही आज हवामानाचा लहरीपणा आणि पावसातील खंड यामुळे अनेकदा शेती संकटात सापडते. आणि हे सर्व लक्षात घेता उपलब्ध जे काही पाणी आपल्याकडे आहे त्या पाण्याचा वापर आपण काटकसरीने करणं आवश्यक आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने 1000 लिटर पाणी वापरून 2 किलो गहू पिकवला तर त्याची जल उत्पादकता 2 किलो प्रति घनमीटर इतकी होईल. आणि ही संख्या जितकी जास्त तितका पाण्याचा वापर अधिक मूल्यवान आणि कार्यक्षम देखील मानला जातो. अनेकदा जल उत्पादकता आणि जल वापर कार्यक्षमता या दोन संज्ञा एकच समजल्या जातात, पण तांत्रिकदृष्ट्या त्यांच्यातला फरक खूप महत्त्वाचा आहे. कारण जल वापर कार्यक्षमता ही प्रामुख्याने एक कृषी शास्त्रीय संज्ञा आहे. पिकाला दिलेले एकूण पाणी आणि त्यातील प्रत्यक्ष पिकाने शोषलेले पाणी याचं हे गुणोत्तर आहे. म्हणजेच मंडळी, पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक वापरून पाण्याचा अपव्यय आपण टाळू शकतो. ही झाली कार्यक्षमता आणि हे प्रामुख्याने शेतातील पाणी व्यवस्थापन तंत्रावर अवलंबून असतं. आता जल उत्पादकता काय हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल, कारण ही देखील एक व्यापक आणि धोरणात्मक संकल्पना आहे की यात केवळ उत्पादनाचा विचार होत नाही तर त्या पाण्याचा आर्थिक नफा, सामाजिक उपयोगिता आणि पर्यावरणीय परिणाम यांचाही यामध्ये अभ्यास केला जातो. आता आर्थिक बाजू आपल्याला समजून घ्यायची असेल तर समजा शेतकरी बंधूंनो, 1000 लिटर पाणी वापरून आपण अ हे पीक 50 रुपयाचा नफा आपल्याला देतं आणि ब हे पीक आपल्याला 500 रुपयाचा नफा देतं तर ब पिकाची आर्थिक जल उत्पादकता ही जास्त आहे. आता यातील सामाजिक बाजू देखील समजून घेणं आवश्यक आहे, कारण हेच पाणी वापरून कोणतं पीक जास्त रोजगार किंवा पोषण मूल्य निर्माण करतं याचा विचार जल उत्पादकतेमध्ये होतो. मंडळी, जल उत्पादकतेवर कोणकोणते घटक परिणाम करतात तर जल उत्पादकता ही केवळ एका बाबीवर अवलंबून नसून ती शेतातील अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आहे. हे घटक आपण समजून घेतले तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नेमका कुठे बदल करायला हवा हे आपण सहज ओळखू शकतो. आता पिकाची निवड. जर जल उत्पादकतेवर सर्वाधिक परिणाम करणारा घटक म्हटलं तर पिकाचा प्रकार.

0: प्रत्येक पिकाची पाण्याची गरज आणि त्यातून मिळणारे उत्पादन हे वेगवेगळे असते. उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं तर महाराष्ट्राच्या संदर्भात 1 टन ऊस उत्पादनासाठी साधारणपणे आपल्याला 1500 ते 2000 घनमीटर पाणी लागते. तर तेवढ्याच उत्पादनासाठी बाजरीला केवळ आपल्याला 300 ते 500 घनमीटर पाणी पुरेसं होतं. आणि म्हणूनच टंचाईग्रस्त भागात ऊसाऐवजी ज्वारी, बाजरी, तूर किंवा हरभरा यासारखी पिके जर आपण घेतली तर प्रति थेंब उत्पन्न जल उत्पादकता अनेक पटीने वाढवता येते. आता यानंतर दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे की जो जल उत्पादकतेवर परिणाम करतो तो म्हणजे जमिनीचे आरोग्य. कारण जमिनीचा पोत आणि तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जल उत्पादकता ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावते. सेंद्रिय पदार्थयुक्त आणि चांगला पोत असलेल्या जमिनीत पाणी अधिक काळ टिकतं, त्यामुळे मुळांना ते हळूहळू उपलब्ध होतं. जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी असल्यास पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते किंवा बाष्पीभवन होते. नियमित माती परीक्षण, सेंद्रिय खतांचा वापर, पिकांची फेरपालट या उपायांनी जमिनीची जलधारण क्षमता सुधारून जल उत्पादकता देखील लक्षणीयरित्या वाढवता येऊ शकते. पाणी देण्याची पद्धत जल उत्पादकतेवर थेट परिणाम करत असते. पारंपरिक पूर सिंचन पद्धतीत पाण्याचा अपयोग खूप होता, कारण पाणी बांधाबाहेर वाहून जाते किंवा जमिनीत खोलवर निघून जाते. या उलट ठिबक सिंचनामुळे पाणी थेट पिकाच्या मुळापाशी दिले जाते की ज्यामुळे 40 ते 60% पाण्याची बचत होते आणि उत्पादनही वाढतं. मग अशा आधुनिक पद्धतींमुळे जल उत्पादकता ही दुप्पट किंवा तिप्पट होऊ शकते. हलक्या जमिनीसाठी किंवा उतारावरील शेतींसाठी तुषार सिंचन देखील मंडळी अधिक प्रभावी ठरतं. तसंच पाणी किती दिलं यापेक्षा कधी दिलं हे अधिक महत्त्वाचं असतं, कारण पिकाच्या वाढीच्या काही ज्या संवेदनशील अवस्था असतात जसे की गव्हामध्ये दाणे भरणे, या काळात पाण्याचा ताण जर पडला तर मग उत्पादनात मोठी घट येऊ शकते. तसंच मंडळी पिकांच्या गरजा ओळखून आपल्याला योग्य वेळी योग्य पाणी जर आपण दिलं तर कमी पाण्यातही अधिक उत्पादन मिळू शकतं. तसंच सकाळी लवकर किंवा सायंकाळी जर पाणी आपण दिलं तर उन्हामुळे जे काही होणारं बाष्पीभवन आहे ते टाळून जल उत्पादकतेमध्ये देखील आपल्याला सुधारणा करता येऊ शकते. त्याचप्रकारे पीक व्यवस्थापन तंत्र देखील आपलं चांगलं असायला पाहिजे की काही साध्या शेती पद्धतींनी जल उत्पादकता आपण वाढवू शकतो. आच्छादनांमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि बाष्पीभवन कमी होते. तसंच आंतरपीक पद्धतीमुळे एकाच पाण्यातून एकापेक्षा जास्त उत्पादनेही मिळतात. सरी वरंबा पद्धतीत पाणी नेमक्या ठिकाणी मुळापर्यंत पोहोचते आणि या पद्धतीमुळे मग अनावश्यक ओल्या जागेचं प्रमाण कमी होऊन पाण्याचा कार्यक्षम वापर देखील होऊ शकतो. शेतातील पाण्याचा एक मोठा भाग पिकाला न मिळता थेट हवेत उडून जातो. बाष्पीभवनाच्या माध्यमातून देखील जल उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. तर तो कसा? कारण शेतातील पाण्याचा एक मोठा भाग पिकाला न मिळता थेट हवेत उडून जातो आणि जमिनीवरून होणारं बाष्पीभवन, अनेक पानांमधून होणारे बाष्पोत्सर्जन मिळून ही प्रक्रिया तयार होत असते. उन्हाळ्यात आणि कोरड्या वाऱ्यामुळे हे नुकसान वाढते. वातरोधक झाडांची लागवड आणि जमिनीवर आच्छादन करून हे नुकसान आपण कमी करू शकतो आणि हे तांत्रिक नुकसान जेवढं कमी असेल तेवढीच त्या क्षेत्राची जल उत्पादकताही जास्त असते. आता जल उत्पादकता सुधारण्यासाठीचे व्यावहारिक मार्ग कोणकोणते आहेत तर त्यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन, आच्छादन, सेंद्रिय कर्ब आणि मातीचे आरोग्य, तूट सिंचन, पीक फेरपालट आणि वाणांची निवड, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जल उत्पादकता सुधारू शकतो. हवामानाचा अंदाज, सॅटेलाईट डेटा आणि सॉइल मॉइश्चर सेन्सरचा वापर करून पिकाला कधी आणि किती पाणी हवं याचा अचूक अंदाज देखील घेता येतो. कारण गरज असेल तेव्हाच आणि तेवढंच पाणी हे तंत्रज्ञान जर आपण वापरलं तर जल उत्पादकतेमध्ये प्रचंड सुधारणा शेतकरी बंधूंना होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण जल उत्पादकताही वाढवू शकतो. मंडळी, ही महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविलेली आहे आणि याबरोबरच शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगेकर आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि बहिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला.

0: होणारा सुरो का मेला या कार्यक्रमासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे दर बुधवारी दुपारी 12:30 ते या वेळेत 220-890 या दूरध्वनी क्रमांकावर.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:35 तेव्हा जरूर ऐका
2: सुरो का मेला.
0: आणि श्रोते हो, या कार्यक्रमात तुमच्या आवडीच्या बहारदार अशा गीताची फरमाइश तुम्हाला करायची आहे, मग ते गाणं मराठी असो हिंदी असो
1: भक्तिगीत असो किंवा भावगीत असो.
0: चला तर मग श्रोते हो, आता तयार व्हा तुमच्या आवडीच्या फरमाइश गीतासाठी.
1: तेव्हा ऐकत रहा सुरो का मेला हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर.
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला इसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक। श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1350 KHz तसंच FM 102 MHz। यानंतर ठिकाण वाजून 5 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत। तत्पूर्वी
1: दर गुरुवारपासनं आता आपण शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना आणि सोबतच त्यांच्या आवडीची झकास अशी गाणी आवड बळीराजेची या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात।
2: म्हणजे आता कार्यक्रम जाणार आवड बळीराजाची प्रत्येक गुरुवारी।
1: बराबर,
2: ऐकायला विसरू नका। अशी
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी। श्रोते हो आपण ऐकत आहात। रात्रीचे 8:05 होत आहेत। थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र।
4: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपर फुटीचा तपास CBI करणार। नाशिकमध्ये एका आरोपीला अटक। तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी, राजकीय उलथापालथींना वेग। सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव। आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला। देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी

घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यांना तपासासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आलं आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी

0: साठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: हमने इस मैटर को CBI को इंक्वायरी को दिया है और हम इस तरह के जितने लोग खुराफात किए हैं उनको जेल भेजेंगे ताकि बच्चों का भविष्य किसी भी प्रकार से एडवर्सली प्रभावित न हो. इसके साथ ही हमने यह भी कहा कि बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे जो कि एकदम फेयर तरीके से होगी, जिसमें किसी भी तरह की अनियमितता नहीं होगी. हमने NTA के ऊपर जिम्मेदारी लेते हुए यह भी निर्णय लिया कि हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे और हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए फीस ली थी उसको भी हम रिफंड करेंगे.
0: तमिळनाडूमध्ये TVK चे नेते आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचं सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. अण्णा द्रमुक पक्षातल्या एका गटानं विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. SP वेलुमणी आणि CV षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. पाठिंब्याचं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी अण्णा द्रमुकचे सरचिटणीस EK पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. मात्र पक्ष संघटनेच्या सचिव RS भारती यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे AMMK पक्षाचे आमदार S कामराज यांनीही विजयांना पाठिंबा दर्शवला आहे. या निर्णयाबद्दल पक्षानं त्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं TVK चे आमदार श्रीनिवासा सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं होतं. त्यावर मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सेतुपती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. TVK पक्षाचे आमदार JCD प्रभाकर यांची तमिळनाडू विधानसभा अध्यक्ष म्हणून तर रविशंकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव स्वयं यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी स्वयं यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1 लाख रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पश्चिम आशियातलं युद्ध संपवण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळे आज

0: आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. भारत येत्या 14 आणि 15 तारखेला ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर भूषवतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांचं शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील, असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याबाबतही जयस्वाल यांनी माहिती दिली.
1: संयुक्त अरब अमीरात दौरे के दौरान भी ऊर्जा सुरक्षा पर बातचीत होगी. जिस प्रकार का हमारी उनसे साझेदारी चल रही है, कैसे इसको और व्यापक किया जाए ताकि हम अपने जो ऊर्जा सुरक्षा हमारी है उसको हम मजबूत कर सके. इसके अलावा जो 4 अन्य देश हैं, नॉर्डिक समिट होने वाला है, नॉर्वे की यात्रा है, स्वीडन की यात्रा है, इटली की यात्रा है, नेदरलैंड्स की यात्रा है. यहां पर भी ये देश में से नवाचार के बहुत बड़ा केंद्र है. इनोवेशन इकोसिस्टम में भारत में बहुत काम हो रहा है और क्लीन एनर्जी टेक्नोलॉजीज में ये लोग और ग्रीन ट्रांजिशन में काफी आगे हैं. तो इन सभी मुद्दे पर हमारी बातचीत होगी और वो सब साझेदारी जो विकसित भारत की तरफ हमको ले आता है उसे कैसे मजबूत किया जाएगा.
0: देशात एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात किंचित वाढ झाली असून महागाई निर्देशांक 3.48% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.4% होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही माहिती जाहीर केली. मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये ग्रामीण भागातला किरकोळ महागाई दर 3.74% राहिला, तर शहरी भागातला महागाई दर 3.16% नोंदवला गेला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात 2 बाद 56 धावा झाल्या होत्या. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूत गिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी. राजकीय उल्थापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 14.5 अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
3: रात्रीचे 8:15 आणि 40 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात किसन बणगर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली धनगरी ओवी.

0: महाराज आला.
1: काय बोलतो ते अजिणीला?
0: अरे तुकारामा.
1: काय झालं देवा?
0: हे अभगलेच बंद कर.
1: बंद कर, बंद कर म्हणजे बंद कर.
0: त्या वेळेला हे जरी अभगवाने लिहिले तर तुकाराम महाराज अभगवाने म्हणजे पाचवा वेद आहे बर का?
1: आणि अगदी त्या अजिणीला.
0: आनंदीच्या लोकांनी सांगितलं होतं तुकाराम महाराज अभंग लिहायचं बंद कर म्हणून सांगितलं.
1: एवढं सांगितल्या बरोबर

0: अंगाच्या वयामात्रा
1: एवढंच काय महाराज? ज्ञानेश्वर माऊलीचा सोपान मुक्ताबाईचा सुद्धा या विठ्ठल पंताचा छेळ केला होता त्या वेळेला.
0: अगदी या मार्तंड लोकांनी बरं का
1: विठ्ठल रुक्माईचं लगीन झालं
0: आणि त्या वेळेला
1: विठ्ठल देवान काय बोलत होता आपल्या रुक्मिणीला?
0: स्वतःच्या पत्नीला विठ्ठल देव काय लागला होता बोलायला?
1: राणे माझं परपंचात मनरामात नाही.
0: लगीन झाली गोष्ट खरे पण परपंच करून अशी विच्छा आहे माझी.
1: संन्यास घ्यावा कुठल्या तरी जंगलात जावा

0: देवाला
1: काय बोलतोदा त्या वेळेला
0: विठ्ठल देवा लगीन कारण करून परत संन्यास घेणं अगदी
1: ही सोबत नाही बरं का तुला मानत नाही
0: शास्त्राला मान्य नाही देवधर्माला सुद्धा मान्य नाही
1: स्वतः तिरुपती वाला बोलतो विठ्ठलाला स्वतः जाशी झाला
0: तू चित्र होऊन अजून फेडलेलं नाही तू सरळ जायचं आपला परपंचाला सुरुवात कर म्हणून सांगितलं
1: एवढं सांगताना कोणी बोललं विठ्ठलाला काय लागला होता गुरुला बोलायला
0: एकदा मी संन्यास घेतला देवा अगदी होती गंगा नदीला मिळल्यानंतर
1: काय होईल बरं
0: परत उलटी कधी होती का गुरुराया
1: स्वतः विठ्ठल लागला बोलायला त्या जागेला
0: कशासाठी मला अगदी पाठवता परपंचात त्या वेळेला
1: एवढं म्हणताना तिरुपती वल्लू काय बोलतो विठ्ठलाला
0: माझी आज्ञा म्हणून परपंच कर्जा जा म्हणून सांगितलेलं होत
1: एवढं सांगताना
0: विठ्ठल देव गुरुचा ऐकून चेना
1: निघून कुठं बरं
0: निघून चालला

0: स्वतः मान्य नाही देवाधर्मापाशी मान्य नाही म्हणून सांगितलं
1: म्हणून गुरुनं सांगितलं म्हणून स्वतः अनुभवता गेला
0: स्वतः प्रपंचाला सुरुवात दोघांने मिळून केल्याने असायला प्रपंच केल्यापासून
1: काय झालं देवा
0: सोपान मुक्ताबा ज्ञानेश्वर निवृत्ती
1: स्वतः विठ्ठल देवाला चार मन झाले त्या वेळेला
0: विचार तो केला म्हणाला कोणता प्रकार झाला होता आनंदी देवाला
1: कोणता झाला देवा
0: विठ्ठल रुक्मिणीला अगदी सोपान मुक्ताबाईला निवृत्ती ज्ञानेश्वराला अरे छेळ त्याचा

0: हिरीवर पाणी भरू द्यायचं नाही असा नेम ठरवला होता धर्म मारतंडाने आळंदीच्या लोकांनी.
1: आणि त्या वेळेला
0: स्वतः विचार तो केला मनाला.
1: आणि या विठ्ठलाने
0: चार बाळ संगतीला घेतले. विठ्ठल रुक्माची जोडी
1: अगदी निगुर कुटुंब.

0: अगदी पाहुणजना
1: आहे बोलत होता त्या मेळाला
0: आई लागला बोलायला
1: अरे संन्याशाच्या कर्त्या
0: अरे संन्याशाच्या मुला
1: तू कशाला आलास ह्या ठिकाणाला
0: आणि आंघोळी करायची तुझी नाकी नाही बरं ह्या जागेला
1: इंद्राने बाटवाची ठरवली का काय तुम्ही ह्या वेळेला
0: होता मोरी चुर का काय बोलतो ज्ञानेश्वर माऊलीला
1: सत्ययुगाला काय केलं होतं ज्ञानेश्वरान
0: काय केलं देवा
1: हो विठ्ठलाचा ज्ञान आहे
0: माझ्या इंद्राने बाटणार नाही बरं का
1: कशाला आलात
0: काय
1: तरी मी आंघोळीसाठी आलो असायला
0: स्वतः ज्ञानेश्वर माऊली बोलते काकाला
1: स्वतः

सप्रांगे तोंडात मारले।

0: नद्या विहिरीला
1: एवढ्यात मोरच्या बाजूला अगदी या नदीवर काय झालं होतं?
0: काय झालं तेव्हा?
1: हा बारा ब्राह्मणाची मुलं
0: अगदी खेळ लागले ते खेळायला अगदी पटंगणाला
1: मुलाने पाहिलं होतं ज्ञानेश्वराला.
0: स्वतः मोरीजूर काका बोलतो काय बाळाला?
1: अरे बाळा हो ह्या वेळेला
0: काय बघता रे येड्याओ?
1: ताबडतो अगदी ज्ञानाला मारा खोड मोडा ह्याची परत नदीवर आला नाही पाहिजे.
0: हनून मारून बेदम केलं पाहिजे या ज्ञानाला बरं का?
1: मोठ्या माणसाचा नाल मुलाला अवका अवकाशा जाईला.
0: स्वतः म्हाताऱ्याचा ऐकल्याबरोबर बाळ पळत धावत गेले ज्ञानाच्या जवळ.
1: ज्ञानाच्या मागे या जवळ,
0: ज्ञानाच्या मागे या जवळ.

0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण किसन बणगर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले धनगरी ओवी ऐकलीत. विठ्ठलपंताचा छळ या विषयावर ही ओवी आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं प्रसारण ऐकू शकताय. रात्रीचे 8:30 आणि 45 सेकंद होत आहेत. आता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N. राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही
3: सूरगौरव संध्या.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शोभा जोशी यांनी गायलेली सुरेश भट यांची ही रचना.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
1: रात्रीचे 10:30 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मिलिंद चित्तल यांचं गायन राग जोग. द्रुतबंदिश एकतालात निबद्ध आहे. बोल आहेत घडी पलछिन कछु ना सुहावे. मध्यलय तराणा जपतालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम संगती आहे विनोद पडगे यांची. ऐकूया मिलिंद चित्तल यांनी गायलेला राग जोग.

0: नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद चित्तल यांनी गायलेला राग जोग आपण आत्ताच ऐकलात. त्यांना तबला साथ होती पंडित राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियम संगती केली होती विनोद पडगे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण आमचं प्रसारण ऐकत आहात.
1: श्रोत्या, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
0: आता प्रसारित करीत आहोत नभोनाट्य.
3: नभोनाट्य सादर करीत आहोत कळत नकळत. लेखक सुरेश खरे. सादर करते विजय रणदिवे. ऐकूया नभोनाट्य कळत नकळत.
4: किती उशीर हा, मला तर बाई काळजीच वाटायला लागली होती. अहो ऑफिस मध्ये काही विशेष काम होतं का? अहो बोला ना. किती वेळ फोन करायचा प्रयत्न केला मी, पण कुणी उचलतच नव्हतं. अ बोलताय ना, का उशीर झाला? अन सकाळी काही मला सांगून सुद्धा गेला नव्हता की उशीर होईल म्हणून.
5: आता सकाळी कुठं माहित होत की आज
4: काहीतरी मनाविरुद्ध घडलेलं दिसतंय. मूड ठिकाणावर दिसत नाहीये एका माणसाचा. अ काय झालं?
5: नाही ग, तसं काही विशेष झालेलं नाही.
4: तरी पण
5: अग नेहमीच
4: असं नाही करायचं गडे.
5: असं लाडात यायचं नाही. जेव्हा गडे म्हणायला पाहिजे होत तेव्हा कधी म्हटलं नाही आणि आता सुचतय.
4: असू दे.
5: हे बघ, जसं लाडात यायचं नाही तसं रुसायचं नाही.
4: अहो पण तुम्ही सांगणार आहात की नाही?
5: काय ते
4: आज एवढा उशीर का झाला
5: सांगूच म्हणतेस? बर. अगं तो गडकरी माहित आहे ना तुला?
4: त्याच
5: तो ग माझ्या ऑफिस मधला.
4: अहो मग त्याच काय?
5: त्याच काही नाही ग, त्याच्या मुलीचं. अगं अजून 16 पूर्ण झाली नाहीत, पळून जात होती एका बरोबर.
4: अगो बाई,
5: वेळी समजलं म्हणून पुढचा गोंधळ टाळता आला. ते निस्तरता निस्तरता इतके वाजले बघ.
4: कमाल आहे बाई हल्लीच्या मुलींची.
5: हे म्हातारी सारखं बोलू नकोस.
4: अहो पण तिचं वय काय म्हणाला?
5: म्हणूनच तर त्याला वेळ वय म्हणतात. अगं होतं असं या वयात चुकतात मुलं. आपल्या अंगात चुकण्याचे गट्सच नव्हते बघ. आवडतं कुणीतरी ते कबूल करायचं.
4: अगदी अनुभवावरून बोलताय. होती वाटतं अशी कुणीतरी वेड्या वयात भुरळ पाडणारी.
5: जेलस जेलस BA Sport.
4: जेलस व्हायचं काय कारण? अहो अहो सांगा ना कोण होती ती.
5: ए म्हणजे तू अगदी धरूनच चालली आहेस की?
4: मग खोटं आहे का ते? मी सांगते काहीतरी असलंच पाहिजे.
5: अग
4: त्याशिवाय तुम्हा पुरुषांना एवढा कनवाळूपणा येणारच नाही. वेड वय असत, आवडत कुणीतरी.
5: अग पण
4: अहो कशी होती? होती
5: कोण?
4: अहो तीच
5: गोड होती.
4: आणि
5: आणि काय लाजरी होती.

0: सगळ्यांनी बोलायची आ हा हा हा हा। आणि दातांचं तर काय वर्णन करू सांगू, दात इतके सुरेख होते। पण खरं सांगू, सर्वात कशाचा मोह मला झाला, तिचे लांब सडक मुलायम रेशमी केस, आ हा हा हा।
1: केसांना हात लावून पाहिला होतात वाटत।
0: अगं कुळी की काय तू, नुसती कल्पना। तेव्हा शब्दानं स्पर्शानं प्रेम करायचं नव्हतं, मनातल्या मनात डोळे मिटून प्रेम करायचं।
1: मग पुढे काय झालं तिचं?
0: काय होणार, नेहमीच दुसऱ्याशी लग्न असेल कुठेतरी जगाच्या पाठीवर सुखानं नांदत।
1: कमाल आहे बाई, किती गुंतायचं माणसानं। जाऊ देते, मी चहा घेऊन येते बरं।
0: म्हणजे
1: आपलं नव्हतं हं असं काही?
0: शक्यच नाही, असं होणारच नाही। ए हेमा सांग ना।
1: अहो काय सांगू, नाही म्हणजे तसा होता एक, खूप खूप आवडायचा मला। पण जाऊ दे, ते जाऊ दे, चहा घ्यायचा असेल ना तुम्हाला?
0: चहाचं राहू दे ग, आधी मला सांग बरं कोण होता तो। अगं सांग ना, कम ऑन बी स्पोर्ट।
1: बघ हं,
0: अगं खरंच मला काय वाटायचं नाही, सांग ना।
1: नक्की,
0: अगदी नक्की सांग बरं, नाव काय त्याचं?
1: श्याम।
0: हां
1: श्याम नाव होतं त्याचं।
0: बर,
1: अतिशय स्मार्ट होता, क्रिकेट तर इतका छान खेळायचा।
0: असं?
1: कॉलेजमध्ये मला सिनियर होता। आणि एकदा की नाही मराठी मंडळाच्या ट्रिपला ना, म्हणजे मुकेशची गाणी तो इतका छान म्हणायचा, त्याला खूप आग्रह केला सगळ्यांनी गाणी म्हण म्हणून।
0: बर,
1: तयारच होईना, पण मी नुसतं म्हटलं ना की ए श्याम अरे गाणं म्हण ना मुकेशचं, ते लगेच म्हटलं।
0: हो का?
1: कुठलं असेल ओळखा पाहू?
0: कोणतं गाणं असेल बरं?
1: मुकेशचं हो, तू कहे अगर मैं जीवन भर गीत सुनाता जाऊ।
0: मग
1: काय? काही नाही, जाऊ दे।
0: काय ग हेमा, माझ्याहून स्मार्ट होता का ग तो? मग तुला त्याची आठवण होत असेल? नाही सांग ना।
1: होते कधी कधी।
0: कधी कधी? कधी कधी म्हणजे कधी, मी असताना की मी नसताना?
1: तुम्ही असून नसताना। बरं जाऊ दे, काय हो आपण जुन्या विषयावर बोलत बसलत मगाचपासून, वॉश घ्या बरं जरा, मी चहा टाकते। हां तुम्हाला केसाचं बॉब कट का आवडत नाही ते आज मला कळलं।
0: हेमा, ए हेमा।
1: काय?
0: त्यानं तुला लग्नाचं विचारलं असतं तर तू हो म्हटलं असतंस?
1: कदाचित, कदाचित नाही, नक्कीच हो म्हटलं असतं मी।

0: कौन? आले आले कौन है?
1: मिस्टर नाडकर नाहीत घरात?
0: श्याम श्याम तुम्ही तुम्ही कसे इथे?
1: तुम्ही हेमा करेक्ट?
0: यस। अहो श्याम या ना, आत या।
1: चटकन ओळखू न शकण्या इतका बदल झालाय तुमच्यात।
0: तो कसा काय?
1: नाही तो नाही सांगता यायचा, पण झालाय मात्र निश्चित, तुम्ही मिसेस नाडकर नीता।
0: हा बदल म्हणताय होय, मला वाटलं।
1: नाही हा बदल नाही, ही नवी ओळख। किती वर्षांनी भेटतो नाही आपण?
0: कॉलेज संपल्यावर आज प्रथमच भेटतोय आपण।
1: हो ना।
0: पण श्याम तुमच्यात मात्र फारसा बदल झालेला दिसत नाही।
1: अहो ते फिजिकल फिटनेसचं फॅड आहे ना डोक्यात।
0: श्याम तुम्ही अजून क्रिकेट खेळता?
1: खेळतो की पोरांबरोबर कंपाऊंड मध्ये।
0: आणि ती मुकेशची गाणी
1: तुमच्या बरंच लक्षात आहे वाटतं।
0: अजून म्हणता तुम्ही गाणी?
1: अहो कॉलेजमधला मूर्खपणा कॉलेज संपल्यावर संपवायचा असतो, तो आयुष्यभर थोडाच करत बसायचा असतो।
0: नाही पण तुम्ही खूप छान गायचात। हं
1: कसं काय, अहो वासरात लंगडी गाय शहाणी, सगळेच बेसूर असले ना की एखादा सुरातला माणूस ऐकायला बरा वाटतो इतकं। बाय द वे मिस्टर नाडकर्णी नाही घरात?
0: तुम्ही असं उभे का पण? अहो बसा ना। अरे हो तुम्ही मिस्टर नाडकर्णींना भेटायला आलात नाही का?
1: हो मिसेस नाडकर्णी इथे राहतात हे कुठे मला माहिती होतं?
0: मिसेस नाडकर्णी आणखी कुठे राहणार?
1: मिसेस नाडकर्णी म्हणजे हेमा।
0: श्याम मिस्टर नाडकर्णींना तुम्ही ओळखता?
1: नाही, ओळख करून घ्यायलाच आलोय।

0: इथं
1: काही विशेष
0: सांगतो. मिस्टर नारकर्णी जिथं काम करतात ना, त्या कंपनीत एक टेंडर भरलंय मी.
1: हा,
0: मी कॉन्ट्रॅक्टच्या बिझनेसमध्ये आहे.
1: बरं.
0: हे एक फार मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे. नाडकर्णीच्या रेकमेंडेशनला फार महत्त्व आहे. त्यांनी रेकमेंड केलं की पुढे GM ची सही म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी.
1: सो
0: मी त्यांना विनंती करायला आलोय की त्यांनी रेकमेंड करावं.
1: ए, माझा नवरा त्यातला नाही आहे.
0: हेमा, तू गैरसमज करून घेऊ नको. मी काही लाज वगैरे द्यायला आलेलो नाहीये. अगं, ते हेल्पफुल आहेत असं त्यांचा लौकिक आहे. इफ ही वॉन्ट्स टू डू इट, ही विल डू इट.
1: ही विल डू इट. ओके,
0: थँक यू व्हेरी मच.
1: या फॉर्मॅलिटीज पाळल्याच पाहिजेत का श्याम?
0: ओके, राहिलं.
1: ए श्याम, इतक्या वर्षांनी आपण भेटतोय, जुनं काहीतरी बोलूया ना रे. ए, कुणी भेटलं का रे आपल्या वेळचं?
0: फारसं कुणी नाही भेटलं. असंच अचानक योगानं कुणी भेटलं, आजच्यासारखं तर झालं. काय की भौगोलिकदृष्ट्या जग खूप लहान झालं असेल, पण माणसं मात्र एकमेकापासून दूर चालली आहेत.
1: ए, तू अजूनही पूर्वीसारखं छान बोलतोस. हां, सॉरी, आय मीन तुम्ही.
0: काही हरकत नाही, तू म्हटलं तरी. बरं, मी निघतो आता. एवढं माझं काम.
1: थांब ना. ए, काय एवढी घाई आहे रे? अरे, चहा तर घेशील.
0: पण तू कुठेतरी बाहेर निघालीस ना?
1: हे आले की निघणारच आहे. पिक्चरचा बेत आहे.
0: हां, बरं, मग मी थांबतो. पण ते चहाचं राहू दे.
1: आणि अरे, काय म्हणत होते बरं मी? हे का रे, लग्न बिग्न केलंस की नाही?
0: नाही केलं, नाही झालं. कोणी आलं वाटतं?
1: हे आलं वाटतं.
2: हेमा, हेमा, आर यू रेडी? सॉरी सॉरी सॉरी, मला उशीर झाला. पण आपण
1: थांब, तुझी ओळख करून देते. हे मिस्टर कर्णिक, कॉलेजमधली आमची ओळख. हा,
2: हो हो, ग्लॅड टू मीट यू. मला वाटतं आपली पूर्वी कधी ओळख झाली नाही.
0: हो, लग्नाला कुठे बोलवलंय ना.
2: दॅट्स नो गुड हेमा, नो गुड. यू शूड हॅव इन्व्हायटेड. अगं, मला माझ्या सगळ्या मैत्रिणींनी अगदी आठवडीनं त्यांच्या लग्नाला बोलावलं होतं, आणि मी सुद्धा गेलो होतो न विसरता. बरं, ते जाऊ दे. पण आज एकदम अचानक.
1: अहो, तुम्हाला भेटायला आले ते.
2: मला भेटायला? हा, बोला बोला बोला. व्हॉट कॅन आय डू फॉर यू?
1: ए, सांग ना, तुझं काय काम आहे ते?
0: साहेब, मी एक टेंडर भरलंय तुमच्या ऑफिसमध्ये.
2: अच्छा.
0: आणि मला ते मिळायला हरकत नाही, बट आय वॉन्ट यू टू गार्ड माय इंटरेस्ट. तुम्ही रेकमेंड केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही.
2: बरं.
0: नाही, तुम्ही बऱ्याच जणांना मदत केली आहे. प्लीज यावेळी मला मदत करा.
1: यू मस्ट डू इट, प्लीज. माय रिक्वेस्ट.
2: रिक्वेस्ट? यू शूड ऑर्डर मी. मिस्टर कर्डिक, तुम्हाला सांगायला हरकत नाही. हा, मी माझ्या बायकोच्या मुठीत असल्यामुळे आणि तिच्या हुकमाचा ताबेदार असल्यामुळे तुमचं काम होईल. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. अरे यार, त्यांना चहा बिहाचं काही विचारलंच की नाही? हा,
1: अहो नाही, तुमचीच वाट पाहत होते. ए श्याम, तुला चहा चालेल ना?
2: हा, श्याम.
1: हो, तोच परवा बोलले नव्हते का?
2: ओ, आय सी आय सी.
0: साहेब, आपण सिगरेट?
2: मी ओढत नाही सिगरेट. अगं, ए, झाला की नाही चहा? आपल्याला उशीर होतोय.
0: राहू दे, चहाचं काही एवढं अडलेलं नाही, होईल पुन्हा केव्हा तरी.
2: कशाला, ठेवलाच आहे, कदाचित झालाही असेल.
1: अहो, काय एवढी घाई? इंग्लिश पिक्चर तर आहे, इंटरवलला गेलो तरी चालेल. मी तर म्हणत होते, नाही गेलं तर नाही का चालायचं?
2: नाही चालायचं.
1: अहो, आत्ता मिनिटापूर्वी तर म्हणालात ना, बायकोच्या मुठीत, हुकुमाचा ताबेदार वगैरे वगैरे, आणि इतक्या लगेच आपलं खरं स्वरूप दाखवायला हवंच होतं का?
2: नाही जायचं का मग? सांग.
1: अहो, जाऊया. हो, गंमत केली मी.
2: चल चल, आटोप लवकर. सॉरी, मी आज तुम्हाला जास्त वेळ देऊ शकत नाही.
0: इट्स ओके.
1: आता पुन्हा कधी?
0: आता यावंच लागणार.
2: यावंच लागणार? ते का म्हणून?
0: काम आहे ना.
2: ओ, आय सी.
1: ए श्याम, पुढच्या वेळेला येशील तेव्हा फोन करून ये. हा,
0: अच्छा.
2: हेमा, आपण निघायचंय ना.
0: तुम्हाला उशीर झालाय माझ्यामुळे. मी लिफ्ट देऊ का तुम्हाला?
2: नको नको, त्याची काही गरज नाही. जाऊ आम्ही टॅक्सीने.
0: आय एम शुअर यू विल डू माय वर्क.
2: आय विल ट्राय.
0: ट्राय?
2: येस.

0: इतर बऱ्याच गोष्टी पाहायला पाहिजेत. मला जे करता येणं शक्य आहे ते मी करायचा जरूर प्रयत्न करीन. आता मी फक्त एवढंच सांगू शकतो बस.
1: बरं, मी पुन्हा केव्हा येऊ?
0: फोन करा ना, आय विल टेल यू. नाही म्हणजे आलात तर हरकत नाही, पण फक्त याचसाठी यायची तशी आवश्यकता नाही.
1: पण माझं काम होईल ना?
0: बघू आपण, ठरवू आपण, या.
1: अच्छा, निघतो मी. हेमा, अच्छा
0: हा, बरं बरं,
2: लवकर या पुन्हा.
1: हो हो,
0: अच्छा, ओके
1: ओके
2: ओके.

0: हॅलो
1: हॅलो अनिल नाडकर्णी हिरार.
0: मी श्याम बोलतोय साहेब.
2: कोण श्याम?
0: श्याम कर्णिक.
2: येस मिस्टर कर्णिक.
0: काय झालं मग?
2: कशाच?
0: नाही ते माझं काम होतं ना.
2: अजून नाही झालं
0: पण होईल ना.
2: तुम्ही असं करा, दोन चार दिवसांनी फोन करा.
0: पण बघा जरा आपण वैयक्तिक लक्ष घालून. बाय द वे हेमा आहे का घरात?
2: हेमा ना? हो. नाही म्हणजे ती आंघोळीला गेली आहे. मी सांगेन तिला तुमचा फोन आल्याचा. बाय.
3: कुणाचा होता फोन?
0: अरे तू इथेच आहेस का? मला वाटलं तू आंघोळीला गेलीस.
3: इतक्या उशिरा? पण काय हो, कुणाचा होता फोन?
0: कर्णिकचा होता.
3: श्यामचा? काय म्हणत होता?
0: काही नाही, थोडं त्या कामाविषयी होतं.
3: अहो हे पहा, त्याचं काम निश्चित करायचं. तुम्ही मनावर घेतलं ना तर नक्की काम होईल. पहा त्याचं.
0: चुकतेस चुकतेस. मी मनावर जर घेतलं नाही तरच काम करू शकेन.
3: म्हणजे?
0: तुला नाही समजायचं ते. चला मला लवकर निघायचंय, मी निघतो आता.

0: हॅलो, मी श्याम कर्णिक बोलतो आहे. काय कटकट आहे या श्यामची? असं करतो, हा फोनचा रिसिव्हरच काढून ठेवतो ना आता. चला, मला निघायलाच हवं.
1: अहो अहो, गेले वाटतं. आज न सांगताच गेले. अगो बाई, आणि हा रिसिव्हर कोणी काढून ठेवला आहे?

0: अरे सिगरेटचं पाकिट.
1: तुम्ही केव्हा आलात?
0: हा काय आत्ताच येतोय. हेमा कुणी आलं होतं का?
1: हो श्याम आला होता दुपारी.
0: असं श्याम आला होता, कशासाठी आला होता?
1: चौकशी करायला.
0: चौकशी कुणाची?
1: अहो त्याच्या कामाविषयी.
0: पण मी नसताना. हे बघ हेमा, ऑफिसची कामं मी घरी आणत नाही आणि ऑफिसच्या कामासाठी कुणी घरी आलेलंय मला आवडत नाही, त्यालाही सांग तसं. एवढी जर घाई होती तर फोन करून विचारायचं त्यानं.
1: त्याला नाईलाजानं यावं लागलं.
0: का पण?
1: बऱ्याच वेळा फोन करून सुद्धा फोन लागला नाही, कारण कुणीतरी रिसिव्हर काढून ठेवला होता.
0: अरे रिसिव्हर काढून ठेवला हे तिला कळलं वाटतं?
1: अहो अहो असं का वागताय तुम्ही त्याच्याशी?
0: असं म्हणजे कसं?
1: ते तुम्हाला माहीत आहे.
0: पण म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं.
1: मला चांगलं ठाऊक आहे तुम्हाला काय म्हणायचं होतं ते.
0: आय डोंट वॉन्ट युअर सर्टिफिकेट.
1: मग औदार्याचा आव आणू नये म्हटलं माणसानं. म्हणे के मन बी स्पोर्ट, मला काही वाटायचं नाही वगैरे वगैरे.
0: हेमा हेमा, तुझ्या मित्राची बाजू घेऊन तू नवऱ्याशी भांडतेस?
1: मी तुमच्याशी नाही, तुमच्या वृत्तीशी भांडते.
0: म्हणे वृत्तीशी भांडते, तुझं काय म्हणणं आहे? मी काय त्याचं पंचारतींनी स्वागत करायला हवं होतं?
1: बस बस.

0: असं म्हटलं की झालं. तुम्हा नवऱ्यांकडे जेव्हा पटणारा आर्ग्युमेंट नसतं ना, तेव्हा फक्त टोकाला जाऊन बोलायचं एवढंच तुम्हाला करता येतं.
1: माहिती माहिती.
0: जाऊ दे, तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतंय हे मला पूर्णपणे समजलेलं आहे. मला फक्त तुम्ही इतकंच सांगा की तुम्ही त्याचं काम करणार आहात की नाही.
1: एखाद्या अशिक्षित बाईसारखं बोलू नकोस. या गोष्टी काही सोप्या नसतात. ऑफिसच्या कामाला काही नियम असतात, काही प्रोसिजर्स असतात, काही मर्यादा असतात. मी कमिटमेंट देऊ शकत नाही.
0: आणि मला हे पटेल असं वाटतंय की काय तुम्हाला? तुम्ही काय करू शकाल आणि काय करू शकणार नाही हे मला चांगलं समजतंय. हे पहा, तुम्ही सरळ सांगून टाका ना की मला हे काम करायचं नाहीये म्हणून.
1: हे बघ, मी तसं म्हटलेलं नाही.
0: तुम्ही तसं म्हणणारही नाही.
1: का?
0: कारण ती एक डायरेक्ट कबुली होईल ना आपल्या कोत्या मनोवृत्तीची. तो एक माझा जर सर्वसामान्य मित्र असता तर कदाचित तुम्ही हे काम केलंही असतं. कदाचित का, निश्चितच केलं असतं. पण मला त्याच्याविषयी आत्मीयता होती. त्याचं काहीतरी विशिष्ट स्थान होतं. ते तुम्ही सहन नाही करू शकत.
1: अगं,
0: आणि माझी त्याच्याबद्दल तक्रारही नाही. पण तसं सरळ सांगा ना. उगाच औदार्याचा आव आणू नका. निदान स्वतःशी तरी प्रामाणिक राहा.
1: तू फार बोलतेस.
0: पण खरं बोलते.
1: मी हे काम केलंच पाहिजे असा तुझा आग्रह का? पण तेच समजत नाही मला.
0: कारण तुम्हीच तसा शब्द दिलात त्याला.
1: हे बघ, मी कमिटमेंट दिलेली नाही.
0: असं तुम्हाला वाटतंय ना, मग नका करू. मला त्याचं काहीही सुख दुःख नाही.
1: अगं, एका फालतू गोष्टीवरून तू माझ्याशी वाद घालत बसली आहेस असं नाही तुला वाटत?
0: तुम्ही समजता तितकी ती गोष्ट फालतू नाही.
1: म्हणजे आता या विषयावर वाद घालायचा का तुला? तसं सांग.
0: ठीक आहे, विषय बंद. पुढच्या वेळेला फोन येईल तेव्हा सांगून टाका सरळ त्याला की मला जमणार नाही.
1: मी अजिबात सांगणार नाही. तुला काय सांगायचं ते तू सांगून टाक.
0: का म्हणून? आपली असमर्थता आपण आपल्या तोंडानं सांगून टाकावी.
1: हे बघ, मी घाबरत नाही. अगं, काय करतेस तू?
0: त्याचा फोन जोडून देते तुम्हाला.
1: हा, ठेव खाली. काय अडलंय का आत्ताच लगेच?
0: श्याम, तुम्ही या ना. या. अरे, आता तुझाच विषय चालला होता.
2: माझा?
0: बस ना.
2: एनिथिंग रॉंग?
0: का
2: नाही, वातावरण जरा गरम वाटलंय म्हणून.
0: अरे, जरा अकॅडमिक डिस्कशन चाललं होतं. नाही म्हणजे नवरा बायकोंचं नेहमीचं भांडण. पण अकॅडमिक डिस्कशन म्हटलं ना की जरा वरच्या पातळीवरचं वाटतं ते.
2: नाही मग चालू दे तुमचं. मी आपला पुन्हा काय वाचर येईल?
0: अहो, श्याम चालला आहे.
1: बसा ना बसा. तसं काही विशेष नव्हतं.
2: नाही, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्रास देतो याची मला जाणीव आहे. आय एम सॉरी फॉर दॅट.
0: अहो, त्यात त्रास कसला?
2: असं ते कुठे म्हणतायत पण? हे बा, मी आपल्याला पुन्हा पुन्हा त्रास देतो याचा अर्थ असा नाही की माझा आपल्यावर विश्वास नाही. पण त्याचं काय आहे की हे काम माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. मग साहेब, काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना या कामात?
1: नाही, येऊ नये तसा. पण
2: तुम्ही डळमळीत बोलताय.
1: हे पहा, मी तुम्हाला फर्म कमिटमेंट काही देऊ शकत नाही.
2: पण सुरुवातीला तुम्ही?
1: हो, मला कित्येक गोष्टींची कल्पना नव्हती. हो,
2: सॉरी इफ आय एम रूड. पण मी असं धरून चालू की तुम्ही या बाबतीत काही करू शकणार नाही म्हणून?
1: दॅट्स बेटर. मी तसा प्रयत्न करीन. पण
2: असू दे. बरं, मी जर दुसरीकडून प्रयत्न केला तर तुमची काही हरकत नाही ना?
1: हो, माझी हरकत असायचा काय प्रश्न? गो अहेड.
2: नाही, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण मला कोणत्याही प्रकारे चान्सेस घ्यायचे नाही. माझं काम कोणत्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे एवढंच मी जाणतो. मी दुसरे प्रयत्न करीन. तुमची सदिच्छा मात्र माझ्या पाठीशी असू देत.
0: श्याम, आय एम व्हेरी सॉरी. अरे, पण ह्यांना खरोखरच काही अडचणी आहेत रे. नाहीतर हे काम.
2: मी तुला काही दोष देतोय का? तू उगाच काळजी करतेस. तू अजिबात काळजी करू नकोस. अगं, माझं काम होईलच. आणि ते झालं ना की मी जरूर पेढे घेऊन येईल. अच्छा, निघतो मी हेमा.
0: बर.
2: अच्छा साहेब.
1: हो बर, ओके.
0: झालं समाधान?
1: हे बघ हेमा, मला डिस्कस करायचं नाही. विषय संपलेला आहे.
0: आणि माझी ही डिस्कस करायची इच्छा नाही. पण एकच सांगते, तू जिच्या आकर्षणात होतास ना, ती लांब सडक केसांची मुलगी मला जर कधी भेटली असती ना, तर प्रयत्न करूनही इतकं क्षुद्रपणाचं वागणं मला कधीच जमलं नसतं. कधीच जमलं नसतं.

0: बघ कोण आले ते. ए हेमा, कोणतरी आलंय वाटतं बाहेर.
1: मी आहे. गुड इव्हनिंग मिस्टर नाडकर्णी.
0: ओ हो, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. या ना, या या.
1: सॉरी, मी अपॉइंटमेंट न घेता चालो, बट लेट मी टेक अ चान्स. सुदैवान तुम्ही भेटलात, बरं झालं. हेमा, ही मिठाई घे. आणि साहेब, थँक्स अ लॉट.
0: म्हणजे तुम्ही मुद्दामून
1: तुम्हाला खिजवायला आलो असं समजू नका साहेब. मला स्वतःला इतका आनंद झाला की तुम्हाला खिजवून आनंद मिळवण्याची गरज नाही आहे. माझ्या आनंदाचा थोडासा वाटा तुम्हाला द्यायला आलो आहे, निर्मळ मनानं. प्लीज त्याचा स्वीकार करा.
2: तुमचं काम झालं?
1: अगदी 100% झालं.
2: त्याचं काम झालं, समजलं ना? आणि तेही तुमच्या मदतीशिवाय. चांगुलपणा दाखवायची संधी तुमच्या दाराशी चालून आली होती, ती तुम्ही लाथाडलीत. आपण नाही तर जगात दुसरं कुणीतरी कुणासाठी तरी उभं राहतं. श्याम, आय एम सॉरी फॉर यू.
1: तसं नाही ग.
2: नाही म्हणजे?
1: नाही, त्यांनी मला प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष मदतच केली आहे.
2: म्हणजे ती कशी का?
1: तुमच्या नोटमधलं शेवटचं वाक्य सांगू. काय? मे नॉट बी रिजेक्टेड, मे बी ॲक्सेप्टेडच्या ऐवजी लिहिलेला. आणि तेवढंच पुरेसं होतं.
0: तुम्हाला कसं कळलं?
1: हे कसं कळू शकतं हेच तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला शक्य असून सुद्धा तुम्ही विचित्र का वागलात हे पण मी जाणलंय.
0: ते खोटं आहे, साप खोटं आहे. हे पहा, म्हणजे तसं काही नाही येते पण
1: माझं कारण ऐकून न घेताच तुम्ही बोललात आणि तिथंच घसरलात. मी तुमच्या मनातली माझ्याविषयीची अडी समजू शकतो. म्हणजे ती समर्थनीय असं नाही. बायकोला एखादा जवळचा मित्र का असू नये? तो आपण का स्वीकारू नये? कारण सांगू. प्रबळ मालकी हक्काची भावना. पण मिस्टर नाडकर्णी, मित्र हा शेवटी मित्रच असतो आणि पती हा पती. सुसंस्कारित स्त्री या मर्यादा जाणते आणि तशीच वागते. ती तशी वागणार नाही असं धरून चालणं हा तिच्यावरील विश्वासाला तडा देतं. तुम्ही उगाच भलतं काहीतरी डोक्यात घेतलं.
0: पण मी तुमच्या कामाच्या आड तर आलो नाही ना. मग झालं तर?
1: तो तुमचा चांगुलपणा होता. कारण चांगलं करायचं मनात असलं की कुणाचं वाईट करायचं धाडस तुमच्यात नाही. नाडकर्णी साहेब, कॉलेजमधल्या त्या वयातल्या गोष्टींना तसं गंभीर घ्यायचं नसतं. ते तात्पुरतं असतं. त्या गोष्टींना आठवून किंवा ऐकून हसू यायला हवं, गंमत वाटायला हवी. नाडकर्णी, यू हॅव टू बी स्पॉट. तुमची इनडिफरंट ट्रीटमेंट मी का सहन केली सांगू
2: का?
1: मला पाहायचं होतं बायकोच्या मित्राला नवरा कसा काय स्वीकारतो. खरं म्हणजे पाहायची मला गरजच नव्हती. तुमच्या एक गोष्ट कधीच लक्षात आली नाही. तुम्ही कधी मला विचारलंच नाही मी इथं नेमका कुणाच्या सांगण्यावरून आलो.
0: कुणाच्या?
1: खरं म्हणजे माझा पार्टनर इथे येणार होता.
0: बर.
1: पण त्याला बाहेरगावी जावं लागलं. हे काम तर अर्जंट होतं म्हणून मी आलो त्याच्या बायकोची चिठ्ठी घेऊन.
2: तिचा काय संबंध?
0: हो ना,
1: तुझ्याशी नाही, यांच्याशी आहे. तुमच्या शेजारी राहणारी लांबसड केसांची मुलगी. तुम्हाला ती आवडायची खरं ना?
0: पण मी तिला तसं कधीच सांगितलं नाही. खरंच सांगितलं नाही तिला?
1: या गोष्टी सांगाव्या लागत नाही. आपण कुणाला किती आवडलोय हे स्त्रीला कुठल्याही वयात क्षणार्धात कळतं. तिनं मला सांगितलं की तुम्ही स्वभावानं फार सज्जन आहात, तुम्ही नक्की हे काम कराल. माझ्या नवऱ्याचं काम आहे म्हणून सांगा असं ती म्हणाली. ही विल नॉट से नो.
0: असं म्हणाली ती?
1: हो, तिची चिठ्ठी घेऊन मी आलो इथे. आणि अकल्पितपणे इथं हेमाची गाठ पडली. चिठ्ठी मग मी बाहेर काढलीच नाही. म्हटलं मैत्रिणीच्या नवऱ्याचं काम पुरुष नक्की करील, पण पत्नीच्या मित्राचं काम आत्मीयतेनं करील का? करणार नाही असं मला वाटतं. पण ते मला कन्फर्म करायचं होतं. नवऱ्याच्या मैत्रिणी पत्नीनं निरोगी मनानं स्वीकारायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणारा पुरुष स्वतःच्या पत्नीचे मित्र मात्र स्वीकारू शकत नाही. उलट कळत नकळत तो त्याचा तिरस्कार करतो. दॅट्स नो गुड मिस्टर नाडकर्णी, बी स्पोर्ट. ओके हेमा, फॉरगेट अबाउट इट. माझ्यामुळे तुमच्या संसारात हे वादळ निर्माण झालं.

0: आय एम सॉरी अबाउट इट. माझ्याकडून शक्य तितकं शमवण्याचा प्रयत्न केला मी. आता दोघंही आपण हे सारं विसरून जाऊया आणि मला सुद्धा. निघतो मी.
1: एक मिनिट एक मिनिट, तुमचं बोलणं मी शांतपणे ऐकलं. आता मला तुम्हाला काही विचारायचंय.
0: विचारा ना.
2: अनिल अनिल जाऊ दे ना.
1: नो नो, आता मला खरंच अडू नकोस हेमा, प्लीज. माझ्या बायकोला मी जो प्रश्न विचारला होता तोच आज तुम्हाला विचारतोय आणि मला खरं उत्तर हवंय तुमच्याकडून.
0: मी उत्तर टाळणार नाही.
2: अनिल अनिल लीव इट.
1: थांब हेमा तू. हेमानं त्यावेळी तुम्हाला लग्नाचं विचारलं असतं तर तुम्ही काय उत्तर दिलं असतं?
2: पण
1: मला उत्तर त्यांच्याकडून हवंय. मध्ये बोलू नकोस तू हेमा.
0: मी निश्चित हो म्हटलं असत.
1: आय सी. तुम्ही असं काही विचारलं नाही त्याबद्दल थँक्स, मेनी मेनी थँक्स.
0: म्हणजे
1: तुम्ही जर विचारलं असतं तर माझ्या सारख्याला इतकी चांगली बायको कशी मिळाली असती. बर बर बर, अच्छा येत चला आता न संकोचता.

0: आताच आपण कळत नकळत हे सुरेश खरे लिखित नभोनाट्य ऐकलं. सादरकर्ते होते विजय रणतिवे. यातील भूमिका निकलावंत हेमा ज्योती सोबण, अनिल रवी किरण झोळ आणि श्याम किरण गंगापूरकर.
1: श्रोते आपण ऐकत होतात नभोनाट्य कळत नकळत. ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: fuel consumption and avoid unnecessary purchase of gold. In IPL cricket, Gujarat Titans defeated Sunrisers Hyderabad by 82 runs at the Narendra Modi Stadium in Ahmedabad tonight, chasing a target of 169 runs. Sunrisers Hyderabad were all out for 86 runs in 14.5 overs. Earlier put into bat, Gujarat Titans posted 168 runs for the loss of 5 wickets in their allotted 20 overs. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते आपण ऐकत होतात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.